सुप्रभात, नमस्कार. FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर 15 अश्विन शके 1948, दिनांक 7 ऑक्टोबर 2026. श्रोतेहो, सकाळचे 5:57 झाले आहेत. आजच्या आमच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीने.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: अध्यात्मात आत्म्याला जसे महत्व, तसे विज्ञान युगात व्यक्तिमत्वाला. प्राचार्य शिवाजी भोसले म्हणायचे, व्यक्ती हेच जीवनाचे मूलभूत परिमाण आहे. विचार करते ती व्यक्ती, सुखदुःख अनुभवते ती व्यक्ती, काव्यलेखन आणि संशोधन करते ती व्यक्ती. व्यक्तीशिवाय समाज नाही, राष्ट्र नाही, जग सुद्धा नाही. या व्यक्तीचे जे सत्व तेच व्यक्तिमत्व होय. रंग, रूप, वेशभूषा, मुद्रा या कुठल्याच गोष्टीवरून व्यक्तिमत्वाचा अंदाज करता येत नाही, तर दिसता क्षणीच नयनात जे प्रभाव पाडते त्याला व्यक्तिमत्व म्हटले जाऊ शकते. व्यक्तिमत्व आपल्या जीवनाच्या सतारीचे संगीत असते. त्यातून उमटणारं प्रत्येक गाणं जीवनाच्या हिऱ्याला पैलू पाडते. संस्कारातून, प्रयत्नातून, प्रयोगातून, जीवनाच्या दहा अनुभवातून व्यक्तिमत्व बदलता येऊ शकते. हा अनुभव मानवी मूल्यांचा आविष्कार करणाऱ्यांनी अनुभवला. आपले अप्रकट अंतरंग व्यक्त करत असताना आपला आकृतीबंध तेवढ्याच नेटाने बांधावा लागतो हे व्यक्तिमत्वाच्या विकास करणाऱ्यांनी डोळसपणे ध्यानात घेतलं पाहिजे. आई, वडील, शाळेतील शिक्षक यांचा व्यक्तिमत्वाचा प्रभाव मुलावर सदोदित पडतो. सुविद्य, सुशील, सुसंस्कृत आणि प्रेमळपणाने वागणे हा भूलोकीचा स्वर्ग आहे. या स्वर्गात मुले वाढली तर देशाचं भविष्य उज्ज्वल होईल यात तिळमात्र शंका नाही. मग कुठलेच व्यक्तिमत्व शिबिर भरवण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाने आपल्या सदनात एक शिबिर भरवावे म्हणजे राष्ट्र उन्नत होईल. स्वामी विवेकानंद म्हणायचे, माणसाचं मन निकोप असावं, मनगट मजबूत असावं, बुद्धीत धग असावी, वर्तीत रग असावी, माणूस सव्यासाची असावा, तर माणसांचे व्यक्तिमत्व संपन्न होऊ शकते. गांधीजींच्या अंगावर पंचाशिवाय कुठला कपडा नसतानाही हातात मीठ घेऊन नमका कायदा तोड दो अशी सिंह गर्जना करताच ब्रिटिश साम्राज्याचा पाया खचला. अंगावर फाटक्या कपड्यांच्या चिंध्या, डोक्यावर खापराचे शिरस्त्राण घेऊन गाडगे महाराज आयुष्यभर हिंडले. ते जीवनभर खराट्याचे बादशाह होते. ते एका ठिकाणी कधी स्थिर राहत नसत. सदोदित त्यांचा समाजसेवेचा नित्यक्रम चालू असायचा. म्हणून आचार्य अत्रे म्हणायचे, सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे पाण्यात आणि गाडगे महाराजाला पाहावे कीर्तनात. गाडगे महाराजांनी झाडूने केवळ रस्ते झाडले नाहीत, तर माणसांच्या मनावरील खोट्या प्रतिष्ठेची धूळ झाडून काढली. ह्या आणि अशा कितीतरी विभूतीचे वागणे साधे, पण व्यक्तिमत्व किती प्रभावी होते. म्हणून व्यक्तिमत्व हे स्वकार्यकर्तृत्वाने प्रतीत झाले पाहिजे. काहींचे व्यक्तिमत्व अभ्यासांत सिद्ध होते. व्यक्तिमत्व कुटुंबातील वातावरण, आई वडिलांचे परस्पर संबंध या सर्व सामाजिक घटकावर अवलंबून असते. गर्दीच्या जागी असणाऱ्या झोपडपट्टीतील भांडणखोर आणि वेशनी आई वडिलांची मुले बिघडण्याची शक्यता अधिक असते. ज्यांना जन्मतः चांगले वातावरण लाभते त्याची जीवनमार्गावरची वाटचाल सुकर होते. मूल घराबाहेर पडते आणि शाळेत जाते. शाळेत ते बराच काळ राहते. शाळा ही त्याची दुसरी आई होते. गुरुजनांचे व्यक्तिमत्व मुलांना प्रभावित करते. मुली बाईची आणि मुले सरांची शैली नकळत उचलतात. मुलांना चांगले मित्र शाळेत भेटतात. वाईट संगतही तेथेच लागण्याची शक्यता असते. आनंदी, अभ्यासू, चारित्र्यवान आणि तळमळीचे शिक्षक लाभले की मुले गगनाला भिडतात. व्यक्तिमत्व हे काही पुतळ्याप्रमाणे स्थिर नसते. ते गतिमान व परिवर्तनशील असते. कधी ते परिस्थितीत बदल घडून आणते, तर कधी परिस्थितीनुसार स्वतः बदलते.
1: श्रोतो, आताच आपण व्यक्तिमत्व याविषयीचे वीरभद्र मिरेवाडे यांचे विचार ऐकलात चिंतन या कार्यक्रमांतर्गत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्राने प्रसारित केला.

अपना एक तहत आकाशवाणी नांदेड केंद्र एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर श्रोते हो, सकाळचे 6:10 मिनिटे झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत.

मी दिनेश कवडे आपला मनापासून स्वागत करतो. श्रुतो हो टाळ मृदंगाचा गजर, मुखी विठ्ठलाचं नाम आणि पंढरीच्या वाटेवर भक्तीने भारावलेली पावलं, हे चित्र मनात उभं राहतं जेव्हा ऐकू येतो घुमतो घोष असा पंढरी. हा भक्तिरसाने ओथंबलेला स्वर. या गीताला बेला शेंडे यांच्या सुमधूर आवाजाची साथ लाभली आहे. डॉक्टर विजय खांडेकर आणि अंजली देशमुख यांच्या सहभागातून साकारलेलं हे गीत ऐकताना जणू पंढरीच्या वारीत आपणही सहभागी झाल्याचा अनुभव येतो. विठ्ठलाच्या नामघोषात मन रमवणारं हे भक्तिगीत आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात.

कधी एखाद्या सुंदर सुरावटीतून भक्ती व्यक्त होते आणि शब्द ऐकता ऐकता मन न कळत त्या परमशक्तीसमोर नतमस्तक होतं. आकाशी तुझ्यापुढे हे असंच मनाला शांत करणाऱ्या भक्तिभावाचं गीत. गौरी कुलकर्णी यांच्या भावपूर्ण शब्दांना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी दिलेली मधुर चाल आणि स्वप्नील बांदोडकर व विद्या कर्लीगर्क यांच्या सुमधुर आवाजांचा मेळ या गीताला विशेष बनवतो. स्वप्नील यांच्या आवाजातील आर्तता आणि विद्या करलगीकर यांच्या आवाजातील गोडवा यामुळे गीतातील भक्तिभाव अधिकच खुलतो. हे गीत ऐकताना मनातील गोंधळ काही क्षण शांत होतो आणि जणू संपूर्ण आकाशच त्या गणेशाच्या चरणी नतमस्तक झाल्याची अनुभूती येते. चला तर भक्ती आणि शांततेची ही सुंदर अनुभूती घेऊया. आकाशी तुझ्यापुढे.

श्रोतो आपण ऐकत आहात भक्ती संगीत आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. श्रोतो, गुरु हा केवळ एक शब्द नाही, तो अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा प्रकाश आहे. समर्थ रामदास स्वामींच्या शब्दातून उमटलेली हीच गुरुभक्ती ऐकायला मिळते. आमुचा तो देव एक गुरु रावा, देवाचा तो ठाव नाही तेथे. समर्थांच्या या अभंगाला केदार पंडित यांनी दिलेली सुरेल चाल आणि पंडित संजीव अभ्यंकर यांच्या गंभीर अर्थ आणि शास्त्रीय स्वरांची साथ लाभली आहे. हे गीत ऐकताना समर्थांचे शब्द केवळ कानावर पडत नाहीत, तर मनाला अंतर्मुख करतात. गुरुने व्यापिले स्थिर आणि चर म्हणत हे गीत आपल्याला द्वैताच्या पलीकडची एकत्वाची अनुभूती देतं. चला तर गुरुभक्तीच्या या शांत पवित्र स्वरात मन रमूया. आमचा तो देव एक गुरु रावा.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला भक्ती संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. भक्ती गीतांवर आधारित कार्यक्रम भक्ती संगीत आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून दिनेश कवडे सोबत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण न्यूज ऑन एअर ऍप आणि एफएम बँड 101.1 MHz वरून. श्रोतेहो, सकाळचे 6:35 झाले आहेत. आता जाणून घेऊयात आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोते हो, यानंतर 6:40 आपण ऐकू शकाल कार्यक्रम कृषी सल्ला. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, ते आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. आपण ऐकू शकाल दिनविशेष. 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील, ते आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, ते आम्ही सहक्षेपित करू. भावगीतांवर आधारित कार्यक्रम भावधारा आपण ऐकू शकाल सकाळी ठीक 7:40. सकाळी ठीक 8 समाचार प्रभात आणि रात्री 8:45 समाचार संध्या. हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सक्षेपित करू. सुगम गीतांचा कार्यक्रम सुगम संगीत आपण ऐकू शकाल 8:15 सकाळी, 8:30 दुपारी, 1:30 आणि रात्री 8:05. राष्ट्रीय मराठी बातम्या 1:40 जिल्हा वार्तापत्र दुपारी 3 आणि सायंकाळी 7 प्रादेशिक मराठी बातम्या, 7:15 वृत्तविशेष, रात्री 11 राष्ट्रीय हिंदी बातम्या, 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, ते आम्ही सहक्षेपित करू.

आपण ऐकत आहात आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, सकाळी 8:40 आपण ऐकू शकाल गझल गीतांचा कार्यक्रम. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम सकाळी 9 ते 10, दुपारी 1 ते 31, 1:45 ते 3, 3:10 ते 5:30, 6 ते 7, रात्री 8:15 ते 8:45, रात्री 9 ते 11 या वेळेत प्रसारित होतील ते आम्ही सक्षेपित करू. सकाळी 10 वाजता ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम गीत गुंजन.

अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या अभिवाचनाचा भाग सातवा आपण ऐकू शकाल 10:29. 10:45 लोकजागर. लोकजागर या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल आरती लुहाडे यांचं काव्यवाचन. एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सकाळी 11:00. 11:29 मिश्र संगीत. दुपारी 12:00 वनिता मंडळ, सायंकाळी 5:30 युवा वनी. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही सक्षेपित करू. शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचं शिवार आपण ऐकू शकाल सायंकाळी 7:30. आणि आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:10. श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

0: एफएम बँड 101.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला. कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पशु आहारात प्रोबायोटिक्स याविषयीची माहिती.
1: नमस्कार. कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया पशु आहारात प्रोबायोटिक्सचा वापर याविषयीची माहिती. मंडळी, काल आपण प्रोबायोटिक्स देण्याच्या पद्धतीबद्दल माहिती ऐकलीत. मंडळी, आज आपण प्रोबायोटिक्स देताना काय काळजी घ्यावी लागते याबद्दलची माहिती ऐकूयात. मंडळी, उत्पादक कंपनीनं दिलेल्या शिफारशीनुसार मात्रा वापरावी. गरम पाणी किंवा जास्त तापमानात प्रोबायोटिक्स मिसळून नयेत, कारण सूक्ष्मजीव नष्ट होऊ शकतात. साठवणूक थंड आणि कोरड्या ठिकाणी करावी. मंडळी, याचा वापर असा करावा, जनावरांच्या खाद्यात प्रोबायोटिक मिसळल्यानं आरोग्य सुधारतं आणि उत्पादन वाढतं. नवजात वासरं, कोंबड्या, दुपत्या गाई आणि म्हशींना सहजपणे खाऊ घालता येतं. आंबवण्याची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी औद्योगिक स्तरावर प्रोबायोटिकचा वापर केला जातो. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं याला एक सुरक्षित अन्न म्हणून वर्गीकृत केलं आहे. मंडळी, याचे जे फायदे आहेत ते असे आहेत. प्रोबायोटिक जीवाणू शारीरिक वाढ करतात. सामान्य परिस्थितीत जनावरांची पचन क्षमता सुधारते. दुपत्या जनावरांच्या उर्मेनमध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण कमी करून सामू नियंत्रित करतं. हानिकारक जीवाणूंची संख्या देखील कमी होते. उर्मेनमध्ये प्रोटोझोआ किंवा एकपेशीय जीवांची संख्या वाढवते. प्रोबायोटिक खाऊ घातल्यानं पचन मार्गाच्या पुढील भागात अधिक प्रथिनं तयार होतात. खनिज शोषणास मदत करतात. ॲमिनो ॲसिडचं प्रमाण वाढतं आणि आंबवण्याची प्रक्रिया अधिक वेगानं सुरू होते. उर्मेनमध्ये फायदेशीर बुरशींची संख्या वाढवते. उर्मेनचे वातावरण ऑक्सिजनमुक्त करते. संसर्गजन्य जीवाणूंची संख्या नियंत्रित करून रोगांचा प्रसार रोखते. निरुपयोगी जीवाणूंची संख्या कमी होते. दुपत्या जनावरांमध्ये बायोटिक्सच्या सेवनानं शरीराचं वजन वाढतं. त्यांच्या सेवनानं खाद्याची पचन क्षमता वाढते आणि जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. दुधाची गुणवत्ता आणि

0: देखील सुधारतं. मंडळी, रवंथ करणाऱ्या जनावरांची पचन संस्था देखील व्यवस्थित होते. रवंथ करणाऱ्या गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांच्यामध्ये चार कप्प्यांचे जठर अर्थात रुमेन, रेटिक्युलम, ओमासम आणि अबोमासम असतं. ते अन्न खाऊन पुन्हा मुखात आणून चघळतात अर्थात रवंथ करतात. साध्या जठराची पचन संस्था घोडा, वराह यांच्या जठराला एकच कप्पा असतो. रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पचन संस्थेचे मुख्य अवयव आणि कार्य तोंड आणि जीभ, अन्न ग्रहण करणं, लाळ मिसळणं आणि अन्न गिळणं. लाळेमुळे अन्नाचा घास ओला होतो आणि पचनास मदत होते. अन्न नलिका, नळीसारखा भाग ज्याद्वारे अन्न तोंडातून जठरापर्यंत पोहोचतं, यामध्ये पहिला रुमेन हा सर्वात मोठा कप्पा आहे, जिथं जीवाणू आणि बुरशीच्या मदतीनं तंतुमय पदार्थांचं किण्वन होतं. रेटिक्युलम अर्थात हा दुसरा कप्पा आहे, मधमाशांच्या पोळ्यासारखी रचना असते. अन्न पुन्हा तोंडात परत पाठवणं अर्थात रवंथ करण्यासाठी आणि चुकून खाल्लेल्या खडे किंवा लोखंडी वस्तू इथं अडकवणं. ओमासम अर्थात हा तिसरा कप्पा आहे, अन्न बारीक करणं आणि अन्नातील पाण्याचं शोषण करणं. अबोमासम अर्थात हा चौथा कप्पा आहे, याला खरे जठर म्हणतात. इथं पाचक रस आणि एक्झाइमन्सच्या मदतीनं प्रथिनांचं पचन होतं. लहान आतडे इथं पचनक्रियेतील उर्वरित सर्व पोषक घटक अर्थात कर्बोदक, प्रथिन, स्निग्ध पदार्थ शोषून घेतले जातात. मोठे आतडे न पचलेल्या अन्नातील पाणी शोषून घेणं आणि उर्वरित टाकाऊ पदार्थ अर्थात शेण शरीराबाहेर टाकणं.
1: श्रोते हो, आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे आरोग्यम धनसंपदा हा आरोग्यविषयक कार्यक्रम आणि 6:50 प्रसारित होणारे परिसर हा कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण शरद ऋतूतील आहार विहार आणि ऋतुचर्या याविषयी माहिती ऐकली. या भागात शरद ऋतूत उद्भवणाऱ्या सामान्य आरोग्य समस्या आणि त्यावरील उपाय पथ्य याविषयी मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. मागच्या भागात मी उल्लेख केला त्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये उष्णता भरपूर वाढलेली असते. बऱ्याच लोकांना लघवीला आग होणे, प्रमाणत कमी होणे अशा तक्रारी दिसून येतात. अशा वेळेला 2 टेबलस्पून धने 2 ग्लास पाण्यामध्ये उकळून गाळून थंड करून दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात प्यायल्यास आराम मिळतो. लघवीचे प्रमाण जर कमी असेल तर गोखरू पावडर 1/2 चमचा या प्रमाणात दिवसातून 2 ते 3 वेळेला पाण्यासोबत घेतल्यास प्रमाण वाढायला मदत होते. उष्णतेमुळे आणि तिखट पदार्थ सेवन केल्यामुळे अनेक जणांना शौचास आग होते आणि बऱ्याचशा वेळेला रक्त देखील पडतं. साधारणपणे पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये अशी तक्रार उद्भवते. अशा वेळेला 1 चमचा ज्येष्ठमध पावडर आणि तूप रात्रीच्या जेवणाच्या आधी घेतल्यास आग कमी व्हायला मदत होते. त्रास भरपूर प्रमाणात असेल तर कामदुधावटी 2 गोळ्या त्यामध्ये बारीक करून घातल्यास आग अजून कमी होते आणि रक्त पडणं देखील थांबायला मदत होते. अशा लोकांनी पुरेसं पाणी पोटात जाणं अत्यंत गरजेचं असतं. काळ्या मनुका 5 ते 6 प्रमाणामध्ये दुपारी पाण्यात भिजत घालायच्या. रात्री झोपताना त्या कुस्करून त्यात थोडं कोमट पाणी घालून जर त्या घेतल्या तर त्याने सुद्धा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी व्हायला मदत होते. हवा बदलामुळे खूप जणांना ताप, अंगदुखी, डोळ्यांची आग, अस्वस्थपणा या गोष्टी जाणवतात. अशा वेळेला

0: महासुदर्शन वटी किंवा महासुदर्शन काढा यांचा चांगला उपयोग होतो. साधारणपणे 2 चमचे काढा समभाग पाण्याबरोबर घेतल्यास आराम मिळतो, परंतु लक्षणांच्या तीव्रतेनुरूप त्याचा डोस हा ठरवायला लागतो. त्यामुळे या संदर्भात वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. खूप लोकांना ताप कमी झाला तरी अंगात गरमी जाणवत राहते, अशा वेळेला गुळवेल सत्वाचा चांगला फायदा होतो. 1/4 चमचा गुळवेल सत्व पाण्याबरोबर घेतल्यास अंगातली कडकी कमी व्हायला मदत होते. शिवाय तळहात तळपायांची आग, डोळ्यांची आग ही लक्षणं देखील कमी होतात. बऱ्याच लोकांना पायांना भेगा पडून त्या दुखतात किंवा त्याच्यातून रक्त देखील येतं, खूप कोरडेपणा असतो. अशा वेळेला शतधौत घृत लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. वातावरणात ऊन वाढत असलं तरी आपल्याला मात्र कामासाठी बाहेर हे जायलाच लागतं, त्यामुळे त्वचा बऱ्याचशा वेळेला काळवंडते आणि कोरडी पडते. अशा वेळेला बाहेर जाताना सनकोटचा वापर जरूर करावा. रोजच्या रोज खोबरेल तेल जर त्वचेला लावलं तर कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. साबणाऐवजी बेसन पीठ, साय, हळद यांचा एकत्रित लेप हा गुणकारी ठरतो. चेहऱ्याच्या त्वचेला देखील हा लेप आठवड्यातून 2-3 वेळा लावल्यास चांगला परिणाम होतो. चहा कॉफीचा अतिरेक मात्र त्रासदायक ठरतो, त्याऐवजी सरबत किंवा फळांचे रस जरूर घ्यावेत. अशा प्रकारे काही उपाय आणि थोडी काळजी घेतली तर शरद ऋतूतील उन्हाळा म्हणजेच ऑक्टोबर हीट नक्कीच सुसह्य ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉ विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा 3 आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा तिसरा भाग. कोल्हा हा प्राणी गोष्टींमधून खूप परिचयाचा झालेला दिसतो. शेतकऱ्यांनाही तो चिरपरिचित आहे. बहुतेक वेळेस कोल्ह्याच्या धूर्तपणाच्या गोष्टीच असतात, परंतु बौद्ध सिद्धांच्या तत्वचिंतनात कोल्हा हे ज्ञानवान मनाचं प्रतीक आहे असा एक अनोखा संदर्भ मिळतो. शिवदूती ही कोल्ह्याच्या मुखाची एक देवता आहे. तिच्या उत्पत्तीची कथा पाहिली असता असं कळतं की भगवान शंकरांनी आपल्या जटा झटकल्यावर एक शक्ती निर्माण झाली, सगळ्या जगालाच पुरून उरावं अशी शक्ती आपल्याला मिळावी म्हणून तिने नीलपर्वतावर तपश्चर्येला सुरुवात केली. तिला खूप सामर्थ्य प्राप्त झालं. नंतर रुरुदैत्याचा वध करण्यासाठी देवांनी शिवदूतीची मदत घेतली. शिवदूतीच्या हास्यातून शंखिनी आणि डाकिणी यांची उत्पत्ती झाली होती. त्यांच्या अन्नाची सोय शंकरांनी करून दिली. दक्ष यज्ञामध्ये कितीतरी पशूंची हत्या झालेली होती, तिथे अन्न घेण्याची परवानगी त्यांना देण्यात आली. ही कथा मोठं रूपक असावं असं वाटतं. म्हणजेच कोल्हे मृत प्राणी खातात. कोल्हे युरोप आणि आशियात आढळतात. जंगल, शेती, डोंगर, सपाट कुरण तसंच वाळवंटातही ते वास्तव्याला असतात. ते रात्रींचर प्राणी आहेत. सहसा कोल्हे एकेकटे वावरतात, पण क्वचित प्रसंगी ते कळपाने हिंडतात. कोल्हे मुख्यत्वे मृत प्राण्यांचं मांस आणि हाडं खातात, त्यामुळे परिसर, पर्यावरण यांची स्वच्छता राखण्याचं बहुमोल काम ते करत असतात. ऊस आणि टरबुजाची शेती आणि बोरांची जंगलं त्यांना प्रिय आहेत. कोल्ह्यांना साधारण एका तपाचं आयुष्य लाभलेलं असतं. कोल्ह्यासारख्या मृतभक्षी सस्तन प्राण्यालाही आपुलकी दाखवून त्याला देवतेचं स्थान आपल्या पूर्वजांनी दिलेलं दिसतं. निसर्गामध्ये स्वच्छता राखण्याची त्यांची भूमिका पाहता हे देवत्व दिलेलं दिसतं. दिसायला काहीसे क्रूर दिसणारे कोल्हे वस्तुत मानव प्राण्यांची चाहूल लागता क्षणी पळून जातात. कोंबड्यांची पिल्लं आणि शेळ्या बेकऱ्यांची करडं उचलून नेण्याच्या त्यांच्या सवयीमुळे कोल्हे काहीसे अप्रिय ठरतात, परंतु वन्यजीव कायद्यानुसार

कोल्ह्यांची शिकार करणं हा शिक्षापात्र गुन्हा आहे. परंतु कायद्याचा धाक येण्याच्या आधी खूप प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीनेच त्यांना धार्मिक पैलूंनी संरक्षण दिलेलं आहे. कच्छमध्ये सर्वात उंच ठिकाणी म्हणजे कालो डुंगर या भुज जिल्ह्यातल्या ठिकाणी दत्तात्रेयांचं ठिकाण आहे. गेल्या 400 वर्षांपासून आज तगायत तिथे भाताचा नैवेद्य कोल्ह्यांसाठी दाखवला जातो. हा नैवेद्य खाण्यासाठी आसपासच्या वाळवंटी भागातून 100 संख्येने कोल्हे तिथे आजही येतात. धर्माच्या माध्यमातून जीवजगताचं रक्षण कसं पिढ्यानपिढ्या घडत असतं याचं हे मोठं उदाहरण आहे. शिवधूती या देवतेची मूर्ती कशी असावी याचं वर्णन मूर्तीशास्त्रात आहे. या देवीची मूर्ती घडवताना तिचं तोंड कोल्ह्यासारखं असावं, तिचा रंग फिकट असावा, ती कृश असावी, तिचं शरीर चिवट असावं आदी वर्णन मिळतं. काली देवतेची पूजा करतानाही कोल्ह्याला विशेष रुपाने नैवेद्य अर्पण केला जातो. हा नैवेद्य गावाबाहेर जाऊन कोल्ह्यानं दिला जातो. 64 योगिनींमध्ये ज्वालामुखी नावाची कोल्ह्याच्या चेहऱ्याची योगिनी हिरापूर ओडिशा इथल्या मंदिरात शिल्पाकृतीत आपल्याला पाहायला मिळते. सृष्टीतले सर्वच घटक एकमेकांना जोडलेले आहेत, म्हणूनच निसर्ग श्रृंखलेतील प्रत्येक कडीला अबाधित राखण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे हेच शिवदूती आपल्याला सांगत आहे. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला तिसरा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: FM 101.1 में घरस्वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:55 झाले आहेत. आता जाणून घेऊयात आजचे दिन विशेष. पण तत्पूर्वी काही व्यावसायिक जाहिराती.
1: सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: मूळव्याध, मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-13-87-89.
3: मूळव्याध भगंदर फिशर वर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
4: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
5: तो शुरू करे इन्व्हेस्टिंग का पार्ट.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल, जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: श्रोते हो, आता जाणून घेयात आजचे दिन विशेष। आजचा सुविचार, आपसात फुटून निघणाऱ्यांना कधीच सुख मिळत नाही। दिन विशेष, कवी केशव सुतांचा जन्मदिन 7 ऑक्टोबर 1866। मादाम मेरी क्युरी यांचा जन्मदिन 7 ऑक्टोबर 1867। गझल सम्राज्ञी बेगम अख्तर यांचा जन्मदिन 7 ऑक्टोबर 1914। महात्मा गांधीजींच्या नवजीवन पत्राची सुरुवात 7 ऑक्टोबर 1919। वन्य पशु दिन। व्यक्ती विशेष, एक तुतारी द्या मजा आणून, फुंकीन मीती स्वप्राणाने, अशी हाक देऊन पृथ्वीला सुरलोक साम्य प्राप्त करून देण्याचे महास्वप्न आपल्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहणाऱ्या कवी केशव सुतांचा आज जन्मदिन। आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म दिनांक 7 ऑक्टोबर 1866 रोजी गणपतीपुळ्याजवळील मालगुंड येथे झाला। विद्यार्थी दशेपासूनच काव्यलेखन करणाऱ्या कृष्णाजींनी काव्यरत्नावली मासिकाचे संपादन नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेवरून केशवसूत नाव घेतले। मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्मविष्काराचे नवे क्रांतिकारी वळण देणाऱ्या या कवीने आपल्या कवितातून स्त्री पुरुषातील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ अनुभूतींचा आविष्कार केला।

0: नोव्हेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत हे शिबिर घेण्यात येणार असून पात्र नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल परळी वैजनाथ तालुक्यातल्या मौजे डाबी इथं दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पाणीटंचाई, पिकांची स्थिती आणि आवश्यक मदतीबाबत माहिती जाणून घेतली. मौजे नागापूर इथल्या वाण प्रकल्पाची पाहणी करून त्यांनी पाणीसाठ्याचाही आढावा घेतला. त्यानंतर दुष्काळ आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी 31 ऑगस्ट 2027 पर्यंत बीड जिल्ह्याचा गावनिहाय पाणीटंचाई आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. परभणी जिल्ह्यात सेलू आणि जिंतूर तालुक्यांमधल्या सर्व सार्वजनिक जलसाठ्यांच्या ठिकाणी येत्या 31 तारखेपर्यंत 24 तास प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांनी हे आदेश दिले. या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध नियमांनुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. जनता सहकारी बँकेच्या धाराशिव इथल्या शाखेनं मुख्यमंत्री सहायता निधीला 25 लाख रुपये तसंच कर्नाटक मुख्यमंत्री सहायता निधीलाही 11 लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. दरम्यान सेवा संकल्प अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या निपाणी इथं पशुपालकांना काल विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याचं प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आलं. नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर उपविभागीय कार्यालयातही काल चारा साक्षरता अभियान राबवण्यात आलं. दरम्यान सेवा संकल्प अभियानांतर्गत नांदेड जिल्हा रुग्णालयात काल 171 शालेय बालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यापैकी 62 बालकांवर जालन्याच्या श्री गणपती नेत्रालयात मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर काल पहिल्या टी20 क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून पराभव केला. लखनौ इथं झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करत 20व्या षटकात सर्व बाद 171 धावा केल्या. भारतानं हे आव्हान 2 गड्यांच्या बदल्यात 32 चेंडू शिल्लक असतानाच पार केलं. 10 चौकार आणि 6 षटकारांच्या सहाय्यानं 43 चेंडूत 102 धावा करणारा श्रेयस सामनावीर ठरला. मालिकेतला दुसरा सामना येत्या शुक्रवारी रांची इथं खेळला जाणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या ग्रोथ फंडला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय समिती याच आठवड्यात राज्याच्या दौऱ्यावर येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि पोलिसांच्या साहसी कामगिरीसाठी मुख्यमंत्री शौर्य पदक देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाइश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:10.
4: फोन फरमाइश.

0: जरा देख के चलो।
1: अपने ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण। श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत। आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे दिलखुलासा कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, खादी आणि ग्रामोद्योगाची परंपरा जपत असतानाच आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास या क्षेत्राला रोजगार आणि व्यवसायाच्या नवी संधी उपलब्ध होऊ शकतात. सौर ऊर्जेवर आधारित चरखे, सिल्क खादीसारखी मूल्यवर्धित उत्पादने आणि मधमाशी पालनासारखे पूरक ग्रामोद्योग यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळू शकते. या नव्या संधी, त्यातून निर्माण होणारा रोजगार आणि ग्रामीण भागातील युवक व कारागिरांसाठी उपलब्ध होणाऱ्या व्यवसायाच्या शक्यता याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर. सर, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: आपण मार्केटिंग डिजिटलायझेशन बद्दल बोललो, त्याचबरोबर आता आधुनिक तंत्रज्ञानही यात आपण वापरतोय, म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारे चरखे असतील किंवा आणखीन अनेक गोष्टी असतील, तर त्याचा उत्पादकांना किंवा कारागिरांना कसा फायदा होतो?
1: अगदी योग्य प्रश्न तुम्ही विचारलात. सौर ऊर्जा म्हणजे जी पर्यावरणाला आणखीन पूरक असं हे सगळं तंत्रज्ञान आहे. फक्त त्यात एक विषय काय की सौर ऊर्जा म्हटल्यावर सौर ऊर्जेवर चालणारे चरखे आणि हातमागावर विणणारे चरखे ह्याच्यात फरक आहे. त्यामुळे जे गांधीवादी विचारवंत आहेत या विचारवंतांमध्ये

0: याच्याबद्दल मतभेद आहेत. कारण सौर ऊर्जेवर त्या चरख्याद्वारे आपण जे कापड उत्पादन करतो ते खादी धरायचं का नाही धरायचं, कारण त्याच्यात कुठची महिला किंवा कुठचा पुरुष हे प्रत्यक्ष चरख्यावर काम करत नाही. खरं मला असं वाटतं की त्याच्यात सौर चरखा आपण वापरला तर खूप कापडाची गुणवत्ताही खूप वाढते, उत्पादन सुद्धा खूप वाढतं आणि मजुरी सुद्धा, मला असं वाटतं की मजुरीवर त्याचा परिणाम होईल, त्याला चांगली मजुरी मिळू शकेल तिला किंवा त्याला जो कोणी काम करेल तो. आणि गांधीजी तर मला असं वाटतं की उदार विचारांचे होते किंवा प्रागतिक विचारांचे होते, की त्यांना या सगळ्या कापडांमध्ये या खादीच्या विषयात त्यांना गुणवत्ता हवी होती, त्यामुळे त्यांनी गुणात्मकता हा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे सौर ऊर्जेवर जी कापडं होतील किंवा जे वस्त्र होईल त्याच्याकडे सुद्धा आपण खादी या विषयाकडे बघितलं पाहिजे. अर्थात तो विचारवंतांमधला मतभेद आहे, पण याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला महाराष्ट्रात काही ठिकाणी अमरावतीला कस्तुरबा नावाने एक काम चालतं, कस्तुरबा महिला संघ नावाने काम चालतं. त्यापैकी असे अनेक उदाहरणं आहेत सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यांद्वारे वस्त्र निर्मिती. त्यामुळे त्याचे गुणात्मक फायदे आहेत, त्याचं उत्पादन जास्त होईल आणि त्यातनं मजुरी सुद्धा जो करणार आहे त्याला मजुरी सुद्धा जास्त मिळेल असा आमचा अनुभव आहे.
1: जुनं ते सोनं आपण म्हणू तर आपण परत म्हणू शकतो की जुन्या सगळ्या गोष्टींचा ट्रेंड येतोय, लोक आवडीने वापरत आहेत, तर खादीची निर्मिती आणि त्याचं जे काही मागणी आहे मार्केटमधली तर त्यात किती तफावत आहे?
0: त्याच्यात पुष्कळ तफावत आहे. लोकांना चांगली खादी पाहिजे, ज्याला इंग्रजीत ओरिजिनल किंवा मूळ खादी म्हणतो अशी खादी लोकांना पाहिजे. जसं आमचं खादी मंडळ मधाचं उत्पादन करतं, त्यामुळे लोकांना जसा शुद्ध मध पाहिजे तसं लोकांना शुद्ध खादी पाहिजे. त्यामुळे ही खादी कुठे मिळेल लोकांना हवं असतं, अरे तुमचं ते प्रदर्शन कधी भरणार आहे. चांगली खादी उत्तम खादी जर मिळाली तर लोकांना ती हवे, त्यामुळे ह्याचा खूप वाढती मागणी त्याची आहे. फक्त आम्ही ते पुरवण्याची जी क्षमता आहे ही क्षमता अजून वाढवायला पाहिजे, नाही असं नाहीये पण ती कमी आहे, त्यामुळे अजून वाढवायला पाहिजे आणि त्याचा आणखीन प्रचार व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की हे चित्र हे खूप चांगलं निर्माण होईल.
1: बरोबर, ते वाढवण्यासाठी मंडळ नक्की काय काय पावलं उचलेल?
0: नाही, एक तर आम्ही हर घर खादी घर घर खादी हा मंत्र दिलेलाच आहे. नंतर पुढच्या काळात अशी कल्पना आहे की महाराष्ट्रात एक खादी यात्राच काढायची, की खादी या विषयाबद्दलची जनजागृती लोकांमध्ये व्हायला पाहिजे. त्यामुळे खादी यात्रा काढायची, प्रत्येक जिल्ह्यात एक एक दोन दोन दिवस ती यात्रा राहील, त्यानिमित्ताने खादीचं प्रदर्शन होईल, एखादं वैचारिक भाषण होईल, असा सगळा तो एक उपक्रम असा आमच्या डोक्यात आहे. दुसरं असं की हा सगळा विषय पुढे नेण्यासाठी आम्ही राज्यस्तरावर एक सल्लागार समिती नेमण्याची आमची कल्पना आहे. खादी विषयातले जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत महाराष्ट्रातले अशा सगळ्यांना एकत्र करून एक खादीचं धोरण आमचं जे ठरलेलं आहेच आणि आणखीन विषय पुढे कसा न्यायचा हा एक सल्लागार समिती नेमणूक हा एक आमचा दुसरा विषय. तिसरा विषय असा आहे की आमच्या मंडळाचं स्वतःचं असं विक्री केंद्रच नाही खादीचं, त्या आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे. आम्ही मुंबई महापालिकेचे आयुक्त त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला एक मुंबईत तुम्ही दक्षिण मुंबईत प्रामुख्याने आम्हाला तुम्ही अशी एक जागा द्या की ज्या जागेत भारतातल्या सर्व खादीच्या वस्तू एका ठिकाणी मिळतील अशी कल्पना आमची करण्याची आहे. तिसरं कल्पना अशी की एखादा खादी मॉल किंवा खादी हब जसं दिल्लीला आहे अशा प्रकारे खादी मॉल करणं अशी एक आमची कल्पना आहे. आणि त्या खादी मॉलच्याच एका मजल्यावर एक खादी विषयीची एक वस्तू संग्रहालय ज्याला आपण म्युझियम म्हणतो अशा प्रकारचं एक वस्तू संग्रहालय त्या मॉलमध्ये करावं किंवा कुठच्याही जागे आपण करावं की खादीचा एक वारसा आहे, कारण तो भारताच्या भावविश्वाशी जोडलेला पोशाख आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती आजच्या तरुण पिढीला ही माहिती होणं आवश्यक आहे. त्यामुळे खादी मॉल ती निर्मिती असा एक आमचा आणखीन एक विषय. तिसरं की अनेक महाविद्यालय किंवा अनेक विद्यापीठ आहेत अशा सगळ्यांना आम्ही पत्र लिहितोय की तुमच्या सुद्धा त्या त्या ठिकाणी तुमच्या कार्यालयात किंवा तुमच्या महाविद्यालयात की तुम्ही खादीचे फॅशन शो ठेवा, की त्यालाही अधिकाधिक खादीचे फॅशन शो व्हावेत ही आमची सगळ्यांना विनंती आणि सगळ्यांपुढे आमचं ही मागणी आहे. नंतर असं आहे की महाराष्ट्रात जेवढी फॅशन डिझायनिंग ही जेवढी कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजेसच्या एक एक प्रतिनिधीला आम्ही एकत्र करण्याची आमची कल्पना आहे, की जे फॅशन डिझायनर्स आहेत किंवा फॅशन कॉलेजेस या कॉलेजेसचे प्रतिनिधी एकत्र आले की त्यांच्यासमोर सुद्धा आपल्याला विषय करता येईल. आणि जे मोठमोठे नामांकित फॅशन डिझायनर्स मुंबईत राहतात त्यांनाही एकदा एकत्र करून खादीचं ब्रँडिंग कसं करता येईल हाही विषय आमच्या प्रस्तावित आहे, की अशा अनेक विषय घेऊन आपण हा सर्वांपुढे जातोय. काही महाविद्यालयांबरोबर आमचा सामंजस्य करार झालेला आहे की त्यांच्या सामंजस्य करार करून हा विषय आपल्याला पुढे कसा नेता येईल त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आम्ही

0: प्रदर्शन भरवतोय. नंतर मुंबईत अनेक ठिकाणी पुढच्या काळात आपण प्रदर्शनं भरू किंवा प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पुढच्या काळात म्हणजे साधारण 31 ऑक्टोबर पर्यंत आम्ही आमच्या सगळ्या खादी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सांगितलं की 31 ऑक्टोबर पर्यंत आपापल्या जिल्ह्यात आपण किमान 2 दिवस तरी आपण हे प्रदर्शन भरवा असाच हळूहळू प्रचार करण्याची ही सगळी कल्पना आहे.
1: मध्यंतरी तुम्ही मधमाशी पालनाचा उल्लेख केला ना, त्याच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल की मधमाशी पालन नक्की युवकांना रोजगार देण्यात कसं मदत करत आहे.
0: खूप चांगला प्रश्न विचारलात की महाराष्ट्राची आणखीन एक अशी विशेषता आहे, जसं महाराष्ट्राचं खादी मंडळ, या खादी मंडळाचा इतिहास आणि खादी मंडळाची एक स्वतःची अशी स्वतंत्र घटना आहे जी कुठच्याही मंडळाची नाही, त्यामुळे हे त्याचं एक स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. तसंच महाराष्ट्र खादी मंडळाच्या वतीने महाबळेश्वरला आमचं स्वतःचं मदसंचालनालय चालतं, भारतात कुठेच नाहीये. आमचा मधुबन नावाचा स्वतःचा मधाचा ब्रँड आहे जो अतिशय शुद्ध मध तुम्हाला मिळेल. आणि मुख्यत्वे या सगळ्या मंडळाचा उद्देश किंवा हे संचालनालय आहे याचा उद्देश काय आहे, की उद्देश असा आहे की मधमाशी पालन आणि कृषी याचं एक अतूट नात आहे. तुम्ही जे मधमाशी पालन हे कृषी क्षेत्राला पूरक असं आहे, वरदानच आहे, त्यामुळे जिथे मधमाशी पालन चांगलं आहे तिथे तुमचं कृषी उत्पन्न सुद्धा वाढतं. त्यामुळे मधमाशी पालन महाराष्ट्रात अधिकाधिक कसं वाढेल त्याच्यासाठी आमची मध केंद्र योजना आहे. आणि हा असा प्रकल्प आहे किंवा उपक्रम आहे की ज्याच्यात कोणाचं ना हरकत प्रमाणपत्र लागत नाही मधमाशी पालनाला आणि अतिशय किफायतशीर व्यवसाय
1: आहे.
0: त्यामुळे 5,000 रुपयात ती मधपेटी मिळते आणि त्याच्यात 50% आम्ही अनुदान देतो आणि मोफत प्रशिक्षण, निःशुल्क प्रशिक्षण आपण जिल्हास्थानी करतो, महाबळेश्वरला करतो. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी या व्यवसायाकडे वळावं, कारण तो ग्रामीण क्षेत्रात रोजगार सुद्धा उपलब्ध करून देतो, पर्यावरणाचं रक्षण आहेच. त्यामुळे हे एक मोठ्या प्रमाणात आम्ही याचं प्रबोधन, प्रशिक्षण, मधमाशी पालन आम्ही करतोय. आणखीन एक मला असं वाटतं की महाराष्ट्रात एक खूप चांगल्या प्रकारे आम्ही एक प्रकल्प करतोय, तो आहे मधाचे गाव. म्हणजे मांगर हे पहिलं मधाचं गाव महाराष्ट्रात झालं आणि आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक किमान मधाचं गाव करावं असं आम्ही म्हटलेलं आहे. आणि महाराष्ट्र सरकारचे त्यानिमित्ताने मी मनापासून आभार मानतो की आमच्या या प्रकल्पाला त्यांनी 17 कोटी रुपये मंजूर केले आणि प्रत्येक जिल्ह्यात एक गाव आम्ही करणार आणि त्या गावाला 54 लाख रुपयाचा निधी आम्ही देणार आहोत. त्याच्यात मधमाशी पालनाचं एक अत्याधुनिक प्रशिक्षण आम्ही देऊ, मधपेट्यांचं वितरण होईल, नंतर मधुमधाची निर्मिती होईल, सेंद्रिय मध लोकांना मिळेल, तिथे एक सेल्फी पॉईंट असेल आणि मुख्यत्वे ज्याला मधुपर्यटन म्हणतो म्हणजे टुरिझम, हनी टुरिझम, म्हणजे अधिकाधिक पर्यटक आले त्या गावात, असंच ते गाव आम्ही मधाचं निवडलंय की जिथे पारंपरिक पद्धतीत मधपाळ आहेत आणि जे कुठच्या तरी पर्यटन स्थळाला जवळ असं गाव आहे, मग ते असले तर पर्यटक खूप जातात आणि पर्यटक खूप गेले की त्या गावाच्या सगळ्या आर्थिक विकासालाच एक गती मिळते. कारण पर्यटक गेले म्हटल्यावर तुम्हाला खाण्यापिण्याची व्यवस्था पाहिजे, तुम्हाला टायर दुरुस्तीची दुकानं पाहिजेत, तुम्हाला गाईड पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की या सगळ्या प्रकल्पामुळे सगळ्या गावाचं आर्थिक गणित बदलतं आणि महिलांना पुरुषांना रोजगार निर्माण होतो. आणि आपल्याला माहिती की मध म्हटल्यावर, मधमाशी म्हटल्यावर आपल्या डोळ्यापुढे फक्त मध दिसतो, तर असं नाहीये, त्याची उप उत्पादनं सुद्धा आहे. एक मधमाशीची पेटी आपण पाळली तर त्याच्यापासून तुम्हाला मेण मिळतं, रॉयल जेली नावाचा एक पदार्थ आहे, नंतर प्रोपोलिस आहे, परागकण आहे, मधमाशीचं विष आहे, तर अशा सगळे उप उत्पादनांच्या द्वारे तुम्हाला एक चांगला आर्थिक उत्पन्नाचं साधन निर्माण होतं आणि पर्यावरणाचं रक्षण सुद्धा होतं आणि कृषी उत्पादन सुद्धा वाढतं. त्यामुळे असा तिहेरी उद्देश या सगळ्या मधमाशी पालनात आहे.
1: श्रोते हो, सौर ऊर्जेवर आधारित चरखे, सिल्क खादी, मधमाशी पालन आणि विविध ग्रामोद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार व उत्पन्नाची संधी कशा निर्माण होऊ शकतात याविषयी आजच्या भागात आपण जाणून घेतलं. पुढील भागात आपण प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा समन्वय, तसेच महिला आणि युवकांच्या उपलब्ध असलेल्या उद्योजकतेच्या संधींविषयी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत दिलखुलास ऐकत रहा. आपण पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25 दिलखुलास या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अवंती विनोद तुमचा निरोप घेते. धन्यवाद.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
5: FM बँड 101.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया आता अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील शिरीष देशपांडे यांची रचना श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: मूळव्याध, मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-13-87-89.
3: मूळव्याध भगंदर फिशर वर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
4: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
5: तो शुरू करे इन्व्हेस्टिंग का पार्ट.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल, जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: श्रोत्यो भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संगीता शेंबेकर यांच्या स्वरातील विकास भटवडेकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत।

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाऊनलोड करा.
1: श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राने कार्यक्रम आहे भावधारा. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची रचना, अरुण पोडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे भावगीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. एफएम बँड 101.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोते हो, सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही आता संक्षिप्त करीत आहोत.

श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अरुण दाते यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची रचना, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

0: पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-13-87-89.
2: मूळव्याध भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, एसपी ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
4: श्रुदेह कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातील व्ही आर कांत यांची रचना, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची रचना. अशोक पत्के यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 8:30 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आता संक्षिप्त करीत आहोत.

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज नवी दिल्लीत विकसित भारत संकल्प सभेचं आयोजन. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या विकास निधीच्या स्थापनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. नवी दिल्लीत आजपासून 3 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन. आणि 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रवासाची सुरुवात 25 वर्षांपूर्वी 7 ऑक्टोबरपासून झाली होती. यानिमित्तानं आज विकसित भारत संकल्प सभा नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेत पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे.

सेवक म्हणून मोदी यांच्या प्रवासानं सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या तत्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनेला एका राष्ट्रव्यापी मोहिमेचं स्वरूप दिलं आहे असं राधाकृष्णन यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांचा 25 वर्षांचा कार्यकाळ हा भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे असं वैष्णव म्हणाले. जगात असे खूप कमी देश आहेत जिथे लोकांनी एकाच नेत्याला वारंवार आपला पाठिंबा दर्शविला आहे. हा पाठिंबा त्यांच्या कार्यपद्धतीमुळे योग्य धोरणांमुळे आणि स्पष्ट आणि चांगल्या हेतूंमुळे मिळाला आहे असंही वैष्णव यांनी नमूद केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल 10,000 कोटी रुपयांचा लघु आणि मध्यम उद्योग विकास निधी अर्थात एसएमई निधी स्थापन करण्यास मंजुरी दिली. वाढीची क्षमता असलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये या निधीतून गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. तसंच केंद्रीय मंत्रिमंडळानं काल एकीकृत वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करण्यासही मंजुरी दिली. यामुळे परिवहन आणि मालवाहतूक क्षेत्रातील संशोधन नियोजन मूल्यमापन देखरेख आदी प्रक्रिया अधिक बळकट होतील. रस्ते रेल्वे बंदरं हवाई वाहतूक जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी 10 वर्षांचा आराखडा हे प्राधिकरण तयार करेल असंही वैष्णव यांनी स्पष्ट केलं. नवी दिल्लीत आजपासून 3 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन्स असोसिएशनच्या अर्थात जीएसएमएच्या सदस्यांशी दिल्लीत संवाद साधला. तंत्रज्ञान हे सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचं साधन व्हावं यावर त्यांनी भर दिला. तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण होण्याच्या गरजेवरही पंतप्रधानांनी भर दिला. युरोपियन मुक्त व्यापार संघटना अर्थात ईएफटीए आणि भारत यांच्यातला व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आज भारत मंडपम इथं आयोजित दुसऱ्या भारत ईएफटीए समृद्धी शिखर परिषदेला संबोधित करणार आहेत. गेल्या वर्षी 1 ऑक्टोबर रोजी हा करार अंमलात आला होता. या परिषदेत भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेचे सदस्य देश स्वित्झर्लंड नॉर्वे आइसलंड आणि लिन्शेस्टाईनमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी उद्योग क्षेत्रातील नेते सहभागी होणार असून 100 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक भागीदारी उभारणं आणि भारतात 10 लाख रोजगार निर्माण करणं ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. यावेळी कराराच्या प्रगतीचा आढावा घेण्यासह नव्या गुंतवणुकीची घोषणा उद्योग आणि सरकार यांच्यातील सहकार्य बळकट करणं तसंच प्रमुख क्षेत्रांमधील संधी शोधण्यावरही या परिषदेत लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैज्ञानिक संशोधन शैक्षणिक क्षेत्र कृषी संशोधन आदी क्षेत्रातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी भारत आणि घाना यांच्यात काल 2 सामंजस्य करार करण्यात आले. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी घानाचे परराष्ट्रमंत्री सॅम ओकदुजल अबग्लावा यांच्याशी काल भारत आणि घानामधील सर्वसमावेशक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर या करारांची देवाणघेवाण करण्यात आली. तत्पूर्वी डॉ जयशंकर यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांची भेट घेतली. डॉ जयशंकर सध्या घाना कोत आयव्हरी आणि इथिओपिया या देशांच्या दौऱ्यावर असून या देशांशी द्विपक्षीय संबंध आणि सहकार्याचा आढावा घेण्यासाठी आणि ते अधिक दृढ करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ग्रामीण भागासाठीच्या विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा 2025 अंतर्गत सरकारनं मान्य कामांची यादी अधिसूचित केली आहे. या नव्या ग्रामीण कार्य आराखड्यात 375 प्रकारच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वीच्या आराखड्यातील 266 कामांच्या तुलनेत नव्या यादीमध्ये कामांच्या व्याप्तीत 41% वाढ झाली आहे अशी माहिती ग्रामीण विकास मंत्रालयानं दिली आहे. जलसुरक्षा ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा तसंच हवामान बदल आणि आपत्ती सज्जतेसाठी विशेष कामं अशा 4 मुख्य स्तंभांवर आधारित या कामांची पुनर्रचना करण्यात आली आहे. प्रत्येक कामाची सुरुवात विकसित ग्रामपंचायत योजनेअंतर्गत तळागाळातील विकेंद्रित नियोजन प्रक्रियेद्वारे होईल आणि तिला ग्रामसभेची मंजुरी आवश्यक असेल.

0: तसंच या कामांचा मागोवा विकसित भारत राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत सुविधा प्रणालीद्वारे घेतला जाईल. या नव्या आराखड्यामुळे विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ मिळेल असं ग्रामीण विकास मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचे 29वे हवाई दल प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्याकडून ते येत्या 31 तारखेला पदभार स्वीकारतील. दीक्षित यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं आहे. जम्मू काश्मीरमधील लष्करी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी उत्तर कमांडचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांनी कालाकोट आणि राजौरी या भागाला काल भेट दिली. नियंत्रण रेषा आणि अंतर्गत भागात सुरक्षा बळकट करण्याबाबतची दक्षता, प्रशिक्षण, समन्वय आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना आदींविषयी शर्मा यांनी माहिती घेतली असं लष्कराच्या वतीनं समाज माध्यमावर देण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे. प्रत्येक आवाज ऐकला जाणं हे लोकशाही अधिक बळकट होत असल्याचं चिन्ह आहे असं प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल केलं. गोव्यात पर्वरीम इथं आयोजित गोवा विधानसभा संकुलाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. दीर्घकालीन संघर्षानंतर गोव्याला स्वातंत्र्य मिळालं आहे तेव्हापासून या राज्यानं देशाच्या विकासासमवेत आपला वारसा आणि नैसर्गिक पर्यावरणाचं संरक्षण करण्यातही महत्वाचं काम केलं आहे असंही त्यांनी नमूद केलं. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी स्मृती मंधानाची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल हा निर्णय जाहीर केला. हरमनप्रीत कौरनं तिन्ही प्रकारातील कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्मृती मंधानाची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संघ आता एका नव्या टप्प्यावर असून अलीकडच्या काळात साधलेल्या प्रगतीला पुढे नेण्याच्या दृष्टीनं पावलं टाकत आहे. अशावेळी मंधाना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारेल असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हटलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 20 षटकांच्या 5 सामन्यांच्या मालिकेत काल लखनौ इथं पहिल्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 171 धावांवर सर्वबाद झाला. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरनं 43 चेंडूत नाबाद 102 धावांची वादळी खेळी करत T20 मधलं आपलं पहिलं शतक झळकवलं. या मालिकेतला दुसरा सामना शुक्रवारी रांची इथं होणार आहे. दरम्यान न्यूझीलंडच्या आगामी दौऱ्यासाठी 5 T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं 4 वर्षांनंतर संघात पुनरागमन केलं आहे तर जसप्रीत बुमराह आणि फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई यांना संघातून वगळण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज नवी दिल्लीत विकसित भारत संकल्प सभेचं आयोजन. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या विकास निधीच्या स्थापनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. नवी दिल्लीत आजपासून 3 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन आणि 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोतेहो सकाळचे 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात मोहम्मद अजीज यांच्या स्वरातील वी के त्रिपाठी यांची रचना, पी प्रधान यांनी संगतबद्ध केलेली ही गझल.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील खय्याम यांनी संगीतबद्ध केलेला ही गझल.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरातील वी के त्रिपाठी यांची रचना, पी प्रधान यांनी संगीतबद्ध केलेली ही गझल.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. गझल गीत ऐकलात आपण आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आज के फनकार कार्यक्रम आप सुनेंगे कुछ ही पल।
1: अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त विशेष प्रायोजित कार्यक्रम मराठी बोली आणि भाषा एक चिंतन।
2: श्रोते हो, मराठी बोली आणि भाषा एक चिंतन या प्रायोजित कार्यक्रमात ऐकूया मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा।
3: नमस्कार। आपल्या म्हणण्या समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे भाषा होय। मुखातून आलेल्या पहिल्या ध्वनीपासून अक्षर, शब्द, वाक्य तसंच काव्यादी विविध साहित्य प्रकार आणि वाद विवाद संवाद अगदी शिवीपर्यंतचा सगळा प्रचंड पट हा भाषेचा आहे आणि या विस्तीर्ण पटाचा मूलभूत पाया आहे बोली। या बोलींबाबत असं म्हटलं जातं की दर 12 महिन्यांवर बोली बदलते, पण मग भारतभरामध्ये अशा किती बोली असतील? तर असंख्य बोली आहेत आणि अशा विविध बोलींनी समृद्ध अशा भूमीचे आपण रहिवासी आहोत। पण या बोलींचं महत्व आज खरंच तितकं टिकून आहे का? त्याचं माणसाच्या जगण्यात आजही तितकंच मोठं स्थान आहे का? त्यांना काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आपण खरंच कृतज्ञ आहोत का? अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्या काही शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्याला आज एक अतिशय महत्वाचे वक्ते लाभलेले आहेत, जे मराठीचे उपासक आहेत, मराठीचे प्रेमी आहेत आणि मराठीचे लेकरू आहेत। तर मी या संवादामध्ये आज लाभलेले वक्ते मराठी भाषा विभागाचे सचिव आणि साहित्यिक कवी संशोधक डॉक्टर किरण कुलकर्णी सर यांचं या ठिकाणी स्वागत करते। सर, आपण हा जो लोकशाहीकरणाचा मुद्दा म्हणला तो इतका महत्वाचा आहे की बरेचदा एका प्रमुख भाषेमध्ये इतर छोट्या छोट्या भाषा पंखाखाली गेल्यासारख्या होतात आणि नंतर त्या गिळल्या जातात, असं मोठ्या भाषांच्या बाबतीत नेहमी आरोप केला जातो। त्याच्यामध्ये बहुतांश प्रमाणात तथ्य पण आहे, पण हा जो मुद्दा आपण मांडलेला आहे की लोकशाहीकरण, या लोकशाहीकरणाने नक्कीच उभारी येईल, कारण माझी भाषा कदाचित 10 घरांपुरती मर्यादित असेल तरी पण तिचं एक महत्व आहे, तिच्यामधून वाहणारे

0: संस्कृती आहे. या भाषेने पकडलेला एक काळ आहे. तो काळ कदाचित 100 वर्षानंतर अस्तित्वात नसेल, परंतु या काळाचं दस्तऐवजीकरण जे आपण आता म्हणालात की तंत्रज्ञान मदत करत आहे, हे दस्तऐवजीकरण करण्यातून आपल्याला नेमकं काय साधता येऊ शकतं आणि ते कशा पद्धतीने दस्तऐवजीकरण करता येतं याबाबत सर आपण अनेक पुढाकार घेतलेलाच आहे अनेक बाबतीत, याबाबत आम्हाला ऐकायला आवडेल.
1: तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बोली भाषांचं दस्तऐवजीकरण हा विषय खूपच महत्वाचा आहे. कशाबद्दल तर बोलावंच लागेल, पण मुळात मराठीच्या बाबतीत बोलायचं तर एका तज्ञाचा असा अंदाज आहे की 200 पेक्षा जास्त बोली भाषा या मराठीच्या आहेत. महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागात त्या बोलल्या जातात, त्याच्यापैकी काहींची यादी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. शासनाने याच्याबद्दल अशी कुठली भूमिका घेतलेली नाहीये की ही एक अधिकृत यादी आहे बोली भाषांची, अशी शासनाने जाहीर केलेली नाही. मुद्दा असा आहे की या बोली भाषांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला डिजिटायझेशन कडे जावं लागेल. मुळात आपल्या अनेक बोली भाषांना स्क्रिप्ट नाहीये म्हणजे लिपी ठरलेली नाहीये. काही बोली भाषांची लिपी ठरलेली आहे. मराठी भाषेने पूर्वीच्या मोडी लिपीच्या जागी जेव्हा बाळबोध लिपी आली आणि बाळबोध लिपीचं रूपांतरण देवनागरी लिपीमध्ये होऊन आता देवनागरी लिपी आपण स्वीकारलेली आहे. खरं तर त्याची एक गंमत पण आहे की देवनागरी लिपी आपण 19व्या आणि 20व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात मोडीकडून आपण देवनागरी लिपीकडे आलो व्हाया बाळबोध लिपी. याचं कारण जरा विनोदी आहे, ते म्हणजे छापखान्याचा शोध लागून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात छपाई सुरू झाली आणि मराठी पुस्तकं छापण्याचं काम 19व्या शतकात सुरू झाल्यावर तेव्हा जो एक लेटर प्रेस होता तर त्याची खिळ जुळवण्यासाठी मोडीपेक्षा बाळबोध लिपी जास्त सोयीची आहे असं लक्षात आल्यामुळे बाळबोध लिपीमध्ये मोठ्या प्रमाणात पुस्तकं प्रसिद्ध व्हायला लागली आणि या बाळबोध लिपीचं रूपांतरण हे देवनागरी लिपीमध्ये झालं आणि मग स्वातंत्र्यानंतर आपण मराठी भाषेसाठी देवनागरी लिपी स्वीकारलेली आहे. तर देवनागरी लिपी मराठी भाषेची आहे तर सगळ्या बोली भाषांनी सुद्धा देवनागरी लिपीमध्ये आपलं स्क्रिप्ट स्वीकारून त्यामध्ये साहित्य निर्मिती सुरू करावी असं एक मोठा भाग आपल्या पुढे आहे. तो साधण्यासाठी काही प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याच्या पुढचा टप्पा असा आहे की प्रत्येक भाषेचा शब्द संग्रह हा त्याच्या मराठी आणि इंग्रजी अर्थासकट. इंग्रजी मी का म्हणतो तर जगभर ज्ञानभाषा मोठ्या प्रमाणात इंग्रजी आहे ही वस्तुस्थिती अमान्य करता येत नाही. आपण इंग्रजी बरोबरच स्पॅनिश आणि लॅटिन मध्ये आणि रशियन मध्ये सुद्धा करायला हरकत काहीच नाही, पण किमान एका परदेशी मोठ्या भाषेमध्ये आणि मराठीमध्ये अर्थ यायला पाहिजेत शब्दांचे. असे शब्द संग्रह प्रत्येक बोली भाषेचे तयार होणं हे गरजेचं आहे. आपल्या 200 पेक्षा जास्त बोली भाषांपैकी झाडी बोली, मालवणी आणि अहिराणी या 3 बोली भाषा या बलाढ्य बोली भाषा आहेत. काही प्रमाणात कोकणी याला सुद्धा आपण बोली भाषा म्हणतो, ती सुद्धा बलाढ्य आहे आणि गोवा सारख्या राज्याची ती राज्यभाषा पण आहे. या सगळ्या बलाढ्य बोली भाषांचे शब्दसंग्रह काही प्रमाणात अस्तित्वात आहेत, पण इतर बोली भाषांचे शब्दसंग्रह तयार करणे हे एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. त्यानंतरचा टप्पा येतो तो व्याकरणाचा. या सगळ्या बोली भाषांचं व्याकरण तयार होणं ही पण एक आवश्यक गोष्ट आहे आणि नंतर मग या बोली भाषांमध्ये साहित्य निर्मिती होणं हा एक भाग येतो. आता या सगळ्या डिजिटायझेशन ऑफ पर्टिक्युलर डायलेक्ट म्हणजे प्रत्येक बोली भाषेचं डिजिटायझेशन असा एक मुद्दा आहे, त्याबद्दल थोडस स्वतंत्रपणे बोलता येईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर या सगळ्या बोली भाषांच्या संवर्धनाला पुरेसा अवकाश मिळेल अशी एक सहाय्यकारी भूमिका ही समाजाने घ्यायला पाहिजे. केवळ शासनाने घ्यायला पाहिजे असं मी म्हणत नाही, समाजाने घ्यायला पाहिजे, कारण भाषा निर्मिती, भाषेचा विकास आणि भाषेची घडण ही मुळी समाजच करतो. शासनाचं त्याच्यावरती फार मर्यादित अर्थाने नियंत्रण असतं, कारण शासन ठरवत नाही भाषा कशी असावी, समाज ठरवतो आणि शासन व्यवस्था अस्तित्वात येण्याच्या आधीपासून भाषा आहे. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की भाषेचं अस्तित्व हेच मुळी लोकशाहीचा पुरावा आहे. त्यामुळे समाज जे ठरवतो तेच घडतं, शासन थोडंफार फॅसिलिटेट करतं, एवढाच त्याचा अर्थ आहे. पण वेगळ्या वेगळ्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या बोली भाषा टिकवणं, त्याच्यामध्ये साहित्य निर्मिती होणं, शब्दसंग्रह होणं, व्याकरण तयार होणं, डिजिटायझेशन होणं, असे टप्पे करण्याची

ची गरज आहे असं मला वाटतं. रोजगार हा एक खूप मूलभूत मुद्दा आहे, त्यामुळे याच्याबद्दलच्या चिंतनामध्ये काही आणखी मुद्द्यांचा उल्लेख करावा लागेल. एक म्हणजे अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळाल्यानंतर अभिजात म्हणजे काय याची जी काही चर्चा सुरू झाली आणि त्याचे जे काही अर्थ लावले गेले, या सगळ्यामधला जो एक महत्वाचा अर्थ आहे आणि मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा ताराबाई भवाळकर यांनी मांडलेला, तो अधिकृत व्यासपीठावर न मांडलेला मुद्दा आहे, तो मला वाटतं विचारात घ्यायला पाहिजे. अभिजात म्हणजे अभिजनांची असा एक अर्थ काढला जात होता आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे प्रमाण भाषेला दर्जा मिळालेला आहे. आणि एक आपल्या लक्षात आलं असेल की इतिहास काळापासून कोणत्या भाषेमधले लेखी पुरावे अस्तित्वात येत असतात किंवा कोणती भाषा ही पाठांतराद्वारे किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते, तर जी प्रमाण भाषा असते तीच पुन्हा घटवून घेतली जाते, मांडली जाते. म्हणजे ताम्रपट बोली भाषेत नाही सामान्यत आढळत, तर ते प्रमाण भाषेत आढळणार. ग्रंथ हे प्रमाण भाषेत, कारण मग मी म्हटलं तसं ज्ञानाची देवाणघेवाण प्रमाण भाषेत होत असल्यामुळे ज्ञाननिर्मिती ही प्रमाण भाषेतून आणि त्याचंच दस्तऐवजीकरण म्हणजे डॉक्युमेंटेशन आणि तेच टिकणार. आणि मग त्यालाच आपण अभिजात भाषा म्हणत म्हणत आपण जर असा अर्थ काढला की अभिजात भाषा तिचा प्रसार करायचा आणि संवर्धन करायचं याचा अर्थ फक्त प्रमाण भाषेचं करायचं, तर तो फार संकुचित अर्थ होईल. मुख्य मुद्दा असा आहे जो भवाळकर मॅडमनी मांडला की मुळात प्रमाण भाषा आली आहे कुठून. मी सुरुवातीला म्हटलं तसं सगळ्या बोली भाषा या आईच्या भूमिकेत आहेत आणि प्रमाण भाषा हे तिचं लेकरू आहे, तर जोपर्यंत आई सशक्त असत नाही राहत नाही तोपर्यंत लेकरू सशक्त होणार नाही, कारण आईच्या दुधावरच त्याला जगायचं आहे. आणि म्हणून अभिजात भाषेचं काम करायचं म्हणजे बोली भाषांसाठी काम करायचं असा एक नवा दृष्टिकोन महाराष्ट्र राज्य एकूणच भारताच्या अभिजात भाषाविषयक भूमिकेच्या संदर्भात मांडू इच्छितो आणि त्या दृष्टीने काम करू इच्छितो. आता हे सगळं म्हटल्यानंतर असं आपल्या लक्षात येतं की भाषा टिकण्यासाठी संवर्धन होण्यासाठी तरुणांचा रोजगार ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पण मी मला म्हटलं तसं आता तंत्रज्ञान इतक्या जबरदस्त गतीने येत आहे की एकीकडे खरोखरच भाषेचं महत्व एका अर्थी कमी होणार आहे आणि एका अर्थी वाढणार आहे. हे जरा समजून घेण्याजोगी गोष्ट आहे, म्हणून मी कदाचित पालनार वाटेल पण मी हे सविस्तर सांगेन की मी असं म्हणतोय की नव्या तंत्रज्ञानामुळे भाषेचं महत्व एका अर्थी कमी होणार आहे आणि एका अर्थी वाढणार आहे. म्हणजे नक्की काय, तर आपण भाषिणीसारखं ऍप आता सध्या बघतोय जे दिवसेंदिवस प्रगती करत आहे. म्हणजे 2-2.5 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की जी ट्रान्सलेशन ऍप्स होती म्हणजे जस्ट इन टाइम जे स्पीच टू स्पीच किंवा स्पीच टू टेक्स्ट किंवा टेक्स्ट टू स्पीच किंवा टेक्स्ट टू टेक्स्ट असं वेगळ्या वेगळ्या भाषांचं करायची, त्यांची क्षमता 2-2.5 वर्षापूर्वी जेवढी होती त्याच्यापेक्षा आता नक्कीच 100 पट अधिक आहे आणि प्रत्येक दिवशी भर पडते. म्हणजे आपण सुद्धा मोबाईल मध्ये पाहिलं, अगदी आज सकाळी सुद्धा मी मराठी टाईप केलं आणि त्याच्यानंतर जे पर्यायी शब्द आले त्यातनं मी कोणता प्रायोरिटीनं निवडावा हा त्याने ठळक दिलेला होता. हे प्रथम घडलं, मला हे प्रथम लक्षात आलं की हे असं देण्यात येत आहे. म्हणजे क्राऊड सोर्सिंगमुळे या वेगळ्या वेगळ्या ऍप्स आणि या कंपन्या या खरोखरच ट्रान्सलेशन ऑफ लँग्वेजेस याच्यामध्ये खूप मोठी प्रगती आपण साधतो आहोत. मला असं दिसतंय की पुढच्या अक्षरशः 6 महिन्यात जास्तीत जास्त वर्षभरात याच्यामध्ये इतकी मोठी प्रगती होईल की कोण कोणत्या भाषेत बोलतंय ती भाषा आपल्याला समजण्याची आवश्यकताच भासणार नाही, कारण आपलं ऍप ते ट्रान्सलेशन करून आपल्या भाषेत ते ऐकवेल. माझं एक लाडकं उदाहरण आहे की परराज्यात गेलेला एक माणूस आहे आणि त्याला तिथं भाजी आणायची आहे. म्हणजे केरळमध्ये तो गेलेला आहे मराठी माणूस, त्याला भाजी घ्यायची. भाजी घ्यायला बाजारात गेला आणि त्या भाजीवालीला त्याने भाजी मागितली मराठीतून, तर त्याच्याकडे ऍप असेल भाजीवालीकडे ऍप असेल, त्याने भाजी मराठीतून मागितलेली तिला केरळ म्हणजे मल्याळम मध्ये ऐकू येईल आणि ती ती भाजी देईल, इतकं ते सोपं आहे. म्हणजे याचा अर्थ भाषेचं महत्व कमी होत आहे. तुम्हाला दुसरी भाषा शिकायची समजून घ्यायची आवश्यकता नाही, ऍप तुमच्यासाठी ते करत आहे.
किंवा मी असं एक कल्पना करतो

0: ही एक मल्टीनॅशनल कंपनी आहे. अगदी तुम्ही कोणत्याही अगदी भल्या मोठ्या अजस्त्र अशा ज्या कंपन्या असतात, ज्या नावाजलेल्या असतात, त्यांचं नाव घ्या. तिथे इंटरव्ह्यू साठी म्हणून माझा पिंपळगाव, वडगाव अशा एखाद्या खेडेगावातून मराठी तरुण गेलेला आहे आणि त्याला फक्त मराठी बोलता येतं, पण अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा आणि गुणवत्ता असलेला आहे. तो इंटरव्ह्यूला समोर बसेल, ते काही प्रश्न विचारतील त्यांच्या कुठल्या भाषेतून, इंग्रजीतून असेल नाही तर फ्रेंच, आणखी कुठली भाषा, त्या भाषेतून प्रश्न विचारतील. याच्याकडचं ऍप त्या प्रश्नाचं मराठीत रूपांतर करून याला सांगेल, हा मराठीत उत्तर देईल आणि ती त्यांचं ऍप त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून ते उत्तर सांगेल, त्यांना ते कळेल. आणि शेवटी रोजगारासाठी आवश्यक काय असतं, तर गुणवत्ता, मेहनत, चिकाटी हेच आवश्यक असतं. ते जर कळलं तर त्याची भाषा कोणती हा प्रश्न नसतो. त्यामुळे आमची मराठी मुलं या इतर भाषा त्यांना येत असल्या काय नसल्या काय, पण गुणवत्ता, चिकाटी, मेहनत याच्या बळावरती अतिशय सुंदर रोजगार प्राप्त करून घेऊ शकतील, किंवा रोजगार देऊ शकतील, बिझनेसमॅन म्हणून उभे राहू शकतील, जगभरामध्ये त्यांचं नाव होईल, ही एक बाजू आहे. मग याचा अर्थ भाषेचं महत्व कमी होईल का, तर नाही असं पण त्याचं उत्तर आहे. त्याचं कारण असं की हे कितीही काहीही झालं तरी पण, म्हणजे ज्ञाननिर्मिती प्रमाण भाषा याचा जरी प्रश्न सोडवला तंत्रज्ञानाने, तरी मग आम्ही म्हटलं तसं भावना आणि मूल्य व्यवस्था आणि एक विचारांची झेप, ज्याला अचित गोडबोलेंनी किमयागार या पुस्तकामध्ये सिक्सर असं म्हटलेलं आहे, मग ती संकल्पना फार आवडली की माणसाच्या इतिहासात अशा काही घटना घडलेल्या आहेत की त्या घटना लॉजिकली घडणं शक्यच नव्हतं. तो विचार कोणातरी शास्त्रज्ञाच्या, विचारवंताच्या मनामध्ये एखादी वीज चमकावी तसा येऊन कसा आला माहिती नाही, त्याला काही आगापिछा नाहीये, शेंडा बुडखा नाहीये, ते अचानक आलं, ते झालं, म्हणजे न्यूटनला फळ पडताना दिसलं, त्याला ते गुरुत्वाकर्षण कळलं ना, तर हे अदरवाईज कुणाच्या डोक्यात येण्याचं कारणही सिक्सर आहे. त्या पद्धतीने भावना, मूल्य आणि अशा प्रकारचे सिक्सर समजले जाणारे विचार याच्यासाठी मात्र केवळ ज्ञाननिर्मिती प्रमाण भाषा हे उपयोगी नाही, त्याला दैनंदिन व्यवहारातलं सामान्य माणसाचं जगणं याच्यातूनच हे घडणार आहे. आणि त्याच्यासाठी भाषेचा उपयोग खूप मोठा आहे. किंबहुना प्रमाण भाषेपेक्षा बोली भाषेचा उपयोग जास्त आहे, कारण त्यात आपण जास्त उत्स्फूर्त आणि सहज असतो, म्हणून भाषेचं महत्व वाढेल असं माझं म्हणणं आहे.
1: तर आपण आता जो रोजगाराच्या बाबतचा मूलभूत मुद्दा मांडला तो इतका महत्वाचा आहे, मला असं वाटतं की बोली भाषांच्या बरोबरच तरुणाईनं जास्त या मुद्द्याचं चिंतन करावं की तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर भाषा हा अडसर येणार नाही. तुमच्यासाठी तंत्रज्ञानानं पायघड्या घातलेल्या आहेत, ज्या पूर्वी फक्त राजे महाराजांसाठी आणि उच्च पदस्थांसाठी उपलब्ध होत्या दुभाषाच्या रूपामध्ये, आता तंत्रज्ञान तुमच्यासाठी दुभाषे झालेलं आहे, त्यामुळे त्याची चिंता नको करायला. परंतु आपली गुणवत्ता जर आणखी निरखायची असेल, आणखी लखलखीत करायची असेल, तर तुम्हाला बोली भाषांचे आणि आपल्या मूळच्या मातीचे तिथे असणाऱ्या मुळांशी आपण जोडलेले असणं आणि आपले पाय मातीशी असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मला वाटतं सर की याच्यासाठी आपण अधिकाधिक लोकांशी बोलत राहिलं पाहिजे, कारण संकल्पनांमध्ये संभ्रम निर्माण झाला की माणसांचा प्रवाह दुसरीकडे जातो आणि रस्ता भटकण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सर मला असं वाटतं की आपण दुसरी एक जी कल्पना मांडली की सिक्सरची कल्पना, ती गोडबोले सरांची होती पण आम्हाला तुमच्याकडून पहिल्यांदाच समजली. त्यानिमित्तानं मला एक असं आठवलं की सेरेंडिपिटी म्हणून लोकसत्तामध्ये एक सदर चालायचं की एक शोध लावण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि भलताच शोध लागला, तर त्याच्या खूप रंजक कथा लोकसत्ताच्या त्या सदरामधून पाहायला मिळाल्या. तर हे सगळं भावनेच्या अंगाने आणि भाषेच्या अंगाने, जगण्याच्या अंगाने आपण बोललात. त्यामधला एक महत्वाचा मुद्दा मला वाटतो की भाषा मानसशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचं काम करते, कारण आत्ताच्या तरुणाईचं जर आपण पाहिलं की ते इंग्रजी माध्यमात किंवा दुसऱ्या कुठल्या तरी माध्यमात शिकतात आणि त्यांना आपल्या भाषेत व्यक्त होता येण्याचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि इंग्रजी भाषेवरती एवढं प्रभुत्व नसतं की कोणतीही भावना, कोणताही सूक्ष्म विचार ते मांडतील, त्यातून मानसिक विकार आणि मानसिक प्रॉब्लेम्स खूप तयार व्हायला लागलेले आहेत की बोलता नाही येत, समोरच्या पर्यंत मुंडे योग्य प्रकारे मांडता नाही येत, त्यातून चिडचिड होते किंवा रडारड किंवा उद्रेक होतो आहे आणि हा उद्रेक त्या माणसाला आणि समाजालाही परवडणारा नाहीये. तर असं वाटतं की ह्या सगळ्यावरचं उत्तर पुन्हा आपल्या बोली भाषांमध्येच आहे.
0: आपण म्हणतात अगदी बरोबर आहे.

मानसिकता, रोजगार आणि समाजातली शांतता ज्याला आपण ट्रँक्विलिटी म्हणतो, याच्यासाठी भाषेचं फार महत्वाचं रूप आपल्याला बघावं लागेल. म्हणजे भाषेची भूमिका काय असते, तर तुम्ही जो मुद्दा मांडला ना की मानसिकतेशी आणि मानसशास्त्राशी त्याचा संबंध, तर या विषयावरती फारसा विचार झालेला मला दिसत नाही. परंतु परवाच मी धुळ्याला गेलो होतो आणि तिथल्या एका प्रकल्पाचं आम्ही कामकाज बघत, मराठी भाषे संदर्भातलाच प्रकल्प होता, तर आम्ही अशी कल्पना मांडली की त्या प्रकल्पाचं मानसशास्त्रीय मूल्यमापन आपण करून घेऊया. म्हणजे त्या मुलांना मराठी बोलल्यामुळे, मराठी शिकल्यामुळे त्यांची मानसिकता काय बदलली, त्यांच्या आत्मविश्वासामध्ये काय बदल झाला हे आपण तपासूयात असं आम्ही म्हटलं. आणि आता त्याचं मानसशास्त्रीय मूल्यमापन होईल त्या प्रयोगाचं. कारण रोजगाराच्या बाबतीत सुद्धा हे खरं आहे की एखादा तरुण, आणि हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनं सुद्धा मान्य केलेलं आहे की शिक्षण मातृभाषेत पाहिजे. आता गंमत अशी, आपण जेव्हा महाराष्ट्रात मातृभाषेत शिक्षण पाहिजे म्हणतो याचा अर्थ काय, तर सगळीकडे मराठी भाषेतून त्याला शिक्षण उपलब्ध पाहिजे. पण एनईपी तर म्हणते मातृभाषेतून शिक्षण. मराठी ही अनेक बोली भाषा बोलणाऱ्या बालकांची मातृभाषा नाही, ते भाषा कुल आहे. बोली भाषा ही जर कोरकू असेल, बोली भाषा ही जर पांगारी असेल, बोली भाषा जर परदाना असेल, तर त्या बोली भाषेतूनच त्याला प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे. आणि भाषा कुलातली प्रमुख भाषा म्हणून मराठी ही दुसरी भाषा त्याच्या पुढे आली पाहिजे. आणि मग काय हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, हिब्रू वाटेल तितक्या भाषा तो शिकू शकतो जर त्याचा पाया मातृभाषेतून पक्का असेल. तर हे एनईपीने पण मान्य केलेलं आहे. तर मातृभाषेतून पाया जर पक्का असेल तर आत्मविश्वास किती पुढे जाऊ शकतो याचं उदाहरण योगायोगाने माझ्या घरातच आहे. माझी मुलगी पहिलीपासून बारावी पर्यंत ही मराठी माध्यमामध्ये शिकली आणि तिचं इंग्रजी किंवा इतर भाषांवरती काही प्रभुत्व नव्हतं, पण त्याच्यामुळे फंडामेंटल्स पक्के झाले आणि आज रोजी ती अनेक देशातल्या स्टुडंटशी, विद्यार्थ्यांशी तिच्या खगोलशास्त्राच्या बाबतीत संपर्क साधू शकते, संवाद साधते, तिला त्याच्यामध्ये काही अडचण वाटत नाही. तर मूळ तुमच्या संकल्पना स्पष्ट असणं मातृभाषेत आणि त्या बोली भाषेत हे सर्वात महत्वाचं. याच्यासाठी बोली भाषा समृद्ध असणं गरजेचं आहे. याच्यासाठी लहान मुलाच्या आजूबाजूला असणारी लोक त्या बोली भाषेत सतत बोलत राहणं हे आवश्यक आहे. पुढच्या पिढीसाठी हे आवश्यक आहे. आणि याचा सगळ्याचा जो मानसिक परिणाम जो आहे याचं संशोधन आता अतिशय पद्धतशीरित्या होण्याची गरज आहे की मातृभाषेपासून पारख झाल्यामुळे त्या मुलाच्या मानसिकतेवरती काय परिणाम झाला आणि काय तोटा झाला, काय फायदा झाला हे आपण बघायला पाहिजे. आता पुन्हा हे सगळं मूल्यव्यवस्थेशी निगडित आहे. म्हणजे ब्रिटिश राजसत्तेमुळे इंग्रजी भाषेला आलेलं महत्व आणि काही बाबतीत अवाजवी आलेलं महत्व गेल्या काही वर्षात आपण बघतो. गेल्या काही वर्षांमध्ये संस्कृत सारख्या पूर्वीच्या काळातल्या, पाली सारख्या पूर्वीच्या काळातल्या, अर्धमागधी सारख्या पूर्वीच्या काळातल्या ज्या ज्ञानभाषा होत्या त्या ज्ञानभाषांचं वर्चस्व अनेक प्राकृत सारख्या भाषांवरती पडलेलं आपल्याला दिसतं. आणि हे वर्चस्व काही बाबतीत खूपच वाढत गेलं. म्हणजे अगदी मराठी बाबतीत सांगायचं म्हणजे कित्येकदा कित्येक सोप्या सोप्या मराठी शब्दांना अतिशय अवघड असा संस्कृत प्रचूर शब्द हा मराठी प्रतिशब्द म्हणून सांगितला जातो. म्हणजे स्पायनल कॉर्ड याला पश्चिम मस्तिष्क पुच्छ हा मराठी शब्द आहे का कणा हा मराठी शब्द आहे. तर पश्चिम मस्तिष्क पुच्छ हा शब्द आहे त्याला अधिकृत समजावं असं समजण्याचं काही कारण नाही. कणा या शब्दाने अर्थ कळतोय. तर मला तर असं वाटतं की विविध बोली भाषांमधले जे प्रचलित शब्द आहेत ते प्रचलित शब्द आता परिभाषा कोशांमध्ये संक्रमित करून संस्कृत प्रचूर अवघड शब्द जर असतील तर ते बाजूला केले पाहिजेत. कारण त्याचा अर्थ कळणं अवघड झालेलं आहे. अनेक वेळा अनेक जणांकडून असं म्हणण्यात येतं की अधिकृत भाषांतर असं असतं की त्याच्यापेक्षा इंग्रजी वाचणं सोपं वाटतं. तर हा पराभव नाही का? तर हा टाळण्यासाठी आपल्याला बोली भाषांच्या जवळ जायला पाहिजे. आणि बोली भाषांचं एक
पद्धतशीर शास्त्रीय पद्धतीने अध्ययन होणं, प्रचार आणि प्रसार होणं, संवर्धन होणं याची एक व्यापक मोहीम

0: थीम, एक व्यापक प्रकल्प असा आखल्याशिवाय आता पुढे जाणं योग्य होणार नाही असं माझं एक मत झालेलं आहे. त्यामुळे मानसिकतेशी तुम्ही जो संबंध जोडला तो केवळ मानसिकतेशी नसून तो रोजगाराशी सुद्धा संबंधित आहे, कारण आत्मविश्वास हा रोजगाराच्या संधीशी संबंधित आहे आणि स्वयंरोजगाराच्या संधी तर आत्मविश्वासाशिवाय येतच नाही. आणि भाषा हे आत्मविश्वासाचं एका अर्थी प्रतीकच असतं. म्हणजे अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा मुलगा केवळ भाषा येत नाही, इंग्रजी येत नाही म्हणून मनातले प्रश्न विचारत नाही, आत्मविश्वास कमी पडतो अशी परिस्थिती आहे. आणि ज्याला वर्करणी काही माहिती आहे तो फाडफाड बोलू शकत असल्यामुळे तो कर्तबगार आणि हिरो ठरतो अशी उदाहरणं गेल्या दशकामध्ये अनेक पाहिलेली आहेत. पण ती सगळी उदाहरणं आता उपडी पडण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं, कारण तंत्रज्ञान मदतीला आलेलं आहे. त्यामुळे माझ्या मराठी बांधवाने त्याच्या त्याच्या बोली भाषेतच बोलावं आणि ऍप मध्ये त्या बोली भाषेचं रूपांतरण करून समोरच्याला पाहिजे त्या भाषेत ऐकू द्यावं, त्याच्याने त्याचा हेतू साध्य होईल असं मला वाटतं.
1: सर, इतका महत्वाचा मुद्दा मांडला आणि खर तर धाडसी विचार म्हणेन मी, कारण सगळ्यांना हे कुठं ना कुठं तरी बोचत असतं, टोचत असतं, जाणवत असतं, पण बोलण्याचं धाडस कोणी करत नाही किंवा टाळतात की ठीक आहे चालले तर चालता आहे असं म्हणून चाललेलं आहे. आणि त्यातून लहान मुलांचं नुकसान खूप होतं. खरं तर नुकसान म्हणण्यापेक्षा ते खूप दयनीय आणि क्रूरपणाचं वाटतं की त्या मुलांना त्या ज्ञानाच्या आनंदापासून वंचित व्हावं लागतं या सगळ्या गोष्टींमुळे, की मला जे बोलता येतं ते मला शिकता येत नाहीये. आणि मला वाटतं आपण सर विकास आदिवासी विकास आयुक्त असताना याचा एक प्रयोग केलेला होता की आपण ज्या बोलींबद्दल बोललात आणि त्या बोलींमध्ये प्राथमिक शिक्षणाची पाठ्यपुस्तक आपण तयार करून घेतलेली होती. तसंच आपण भाषा संचालनालयामध्ये परिभाषा कोशांमध्ये आमूलाग्र परिवर्तन व्हावं आणि साधे साधे शब्द परिभाषा कोशामध्ये यावेत जेणेकरून माणसं मराठीपासून पळणार नाहीत, ते पुन्हा आपल्या मायबोलीकडे परत येतील. तर याबाबत सर आपण सांगावं.
0: आदिवासी आयुक्त असताना जो प्रयोग झाला, खरोखरच आदिवासी समाज हा खूपच पुढारलेला आणि ज्यांच्याकडून तथाकथित विकसित असलेल्या नागरी समाजाने खूप शिकायला पाहिजे असा समाज आहे असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे माझ्या PhD निमित्ताने सुद्धा आदिवासी समाजाशी खूप चांगला जवळचा संबंध आला. त्यातून माझं असं निरीक्षण आहे की भाषेच्या बाबतीत आदिवासी भाषा या फार सौंदर्यपूर्ण अशा आहेत. मी मेळघाटामध्ये कोरकू भाषेबद्दल जास्त अभ्यास केला. इतरही 81 भाषा आहेत. आदिवासी भाषा महाराष्ट्रामध्ये 80 आहेत, म्हणजे 1 कोटी आदिवासी लोकसंख्येच्या मिळून 80 भाषा आहेत. आपल्याकडे काय असतं, शहरी लोकांना असं वाटतं की आदिवासी म्हणजे एक ग्रुप आहे, एकच समाज घटक आहे. पण आदिवासींमध्ये ज्या जमाती आहेत त्यांची संख्या 181 आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्रात हे 181 जमातींचे आदिवासी 80 भाषा बोलतात, त्यातल्या 40 भाषा या बऱ्यापैकी प्रमाणात बोलल्या जातात आणि त्यातल्या 11 भाषा अशा आहेत की ज्या 80% आदिवासी बोलतात. तर त्यामुळे त्या 11 भाषांमध्ये आम्ही 1 ते 34 सगळी पाठ्यपुस्तकं ही ट्रान्सलेट केली आणि त्याचा ऑडिओ व्हिज्युअल बुक सुद्धा तयार केली. अर्थातच नंतर शिक्षण विभागाने त्याबद्दलची जबाबदारी घेतली आणि माझी तिथून बदली झाल्यामुळे तो प्रयोग तिथेच थांबला. तर आदिवासी भाषांच्या बद्दल मला असं लक्षात आलं, मेळघाटात जवळपास 200 शाळा आहेत कोरकू भाषेमध्ये शिकणार, कोरकू मुलं तिथे शिकतात, भाषा तिथं मराठीच आहे. तर तिथल्या कोरकू शिक्षकांनी एक चांगला प्रयोग असा केला की प्रत्येक शाळेने कोरकू भाषेचे शब्द संग्रह तयार केले, डिक्शनरीज तयार केले. मंगळगाडाच्या कुठल्याही शाळेत गेलं 1 ते 34 तर तिथल्या मुलांनी तयार केलेला शब्द संग्रह, काही ठिकाणी 200 शब्द असतील, काही ठिकाणी 500 असतील, काही ठिकाणी 100 असतील, तर प्रत्येक शाळेची डिक्शनरी आहे कोरकू इंटू मराठी. असा प्रयोग करू शकले आदिवासी लोक आणि तथाकथित प्रगत जे लोक आहेत ते हा प्रयोग नाही करू शकले. तर आपल्याला हे शिकण्याजोगं आहे, घेण्याजोगं आहे. आणि या तर मराठीच्याच बोली भाषा आहे. मी तर असं म्हणतो की कोरकू या मराठीच्या बोली भाषेतून हे उदाहरण बाकीच्या सगळ्या बोली भाषा मधून घ्यायला पाहिजे. तर तो प्रयोग एकीकडे झाला आणि त्यातून मला असं लक्षात आलं की NEP प्रमाणे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे, जर मातृभाषेतून शिक्षण आवश्यक आहे तर सगळ्या बोली भाषांमधून पाठ्यपुस्तकं तयार होण्याची गरज आहे.

आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे कितीही प्रगतीशील आणि पुढील दृष्टिकोन बाळगणारं असलं तरी बदल इतके झटपट होत आहे की आता एकूणच शिक्षणाची संदर्भहीनता कशी कमी करता येईल हा एक मुद्दा शिक्षण तज्ञांच्या समोर. आणि त्यामुळे भाषाविषयक असा प्रयोग आता पुन्हा करावा लागेल असं मला वाटत नाही, तर तंत्रज्ञानाच्या साह्याने ते सहज होईल. फक्त याच्यासाठी त्या त्या बोली भाषेचं डिजिटायझेशन करावं लागेल, त्याचे काही टप्पे आहेत. उदाहरणार्थ आपण कौशल्य विकास विभागाबरोबर एक आता हॅकॅथॉन जी प्लॅन करतो आहोत त्याच्यामध्ये हा मुद्दा गृहित धरलेला आहे की प्रत्येक भाषेच्या विकासाचे काही टप्पे जर गृहित धरले तर पहिल्यांदा शब्द संग्रह म्हणजे डिक्शनरी तयार होणे, त्याच्यानंतर व्याकरण तयार होणे, त्याच्यानंतर त्या भाषेमध्ये साहित्य निर्मिती होणे. आता साहित्य निर्मिती म्हणजे फक्त कथा कविता लोकगीत असं नाही तर

0: जर गृहित धरले तर पहिल्यांदा शब्दसंग्रह म्हणजे डिक्शनरी तयार होणे, त्याच्यानंतर व्याकरण तयार होणे, त्याच्यानंतर त्या भाषेमध्ये साहित्य निर्मिती होणे. आता साहित्य निर्मिती म्हणजे फक्त कथा कविता लोकगीतं असं नाही, तर प्रत्येक बोली भाषेमध्ये नाट्यछटा, वैचारिक लेख, ललित लेख म्हणजे सगळं साहित्य प्रकार हे येणं म्हणजे ती भाषा संपन्न होत जाणं. तर ते सगळं येणं. आणि दुसरीकडे त्या बोली भाषेचा उपयोग हा डिजिटली म्हणजे स्पीच टू स्पीच किंवा टेक्स्ट टू स्पीच हे कधी साध्य होईल बोली भाषेच्या बाबतीत, जेव्हा त्या बोली भाषेचा जो काही टोन आहे हेल आहे तो ओरली आपण फीड करू तेव्हा ते साध्य होणार आहे. आणि टेक्स्ट म्हणजे त्या बोली भाषेतले शब्द, त्या बोली भाषेतली वाक्य ही आपण एंटर करू, त्याच्यासाठी काही एक डेटा लागणार, त्याला आपण मॉड्यूल ट्रेन करणे म्हणतो ते करावं लागेल, या मॉड्यूल आपल्याला ट्रेन करावं लागेल. तर यासाठी काही मिनिमम बेसिक आवश्यक एवढं जर एकत्र आपण करू शकलो प्रत्येक बोली भाषेचं, तर प्रत्येक बोली भाषा ही खऱ्या अर्थाने डिजिटाईज्ड होईल आणि मग स्पीच टू स्पीच शक्य होईल. आणि मग मग आम्ही म्हटलो तसं ती बोली भाषा बोलणारा तरुण हा अतिशय आत्मविश्वासाने कुणालाही सामोरा जाऊ शकेल. भाषा संचालनालयाबद्दल जो परिभाषिक कोशाचा प्रयोग आपण करतो आहोत त्यामध्ये अक्षरशः संस्कृत प्रचूर शब्द शोधून त्या बाबतीत कुठल्याही बोली भाषेमध्ये जर सोपा शब्द असेल तर तो सोपा शब्द रिप्लेस करता येईल का. आता बोली भाषांची संख्या 200, महाराष्ट्राचा विस्तार इतका मोठा, त्यामुळे कदाचित आपल्याला एकाच शब्दासाठी 5-6 वेगळ्या वेगळ्या बोली भाषांमध्ये वेगळे वेगळे शब्द आढळतील, ते सगळं व्हायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे, तर तो व्यापक होईल. तर आतापर्यंत जे संस्कृत प्रचूर असण्याचा एक शिक्का मराठी भाषेवरती बसलेला होता तो आपण जर दूर करू शकलो तर आपण लोकांच्या जास्त जवळ जाऊ. आणि मग आम्ही जो लोकशाहीकरण शब्द वापरला मला वाटतं त्यालाही ते खूप फायदेशीर होईल.
1: श्रोते हो, मराठी बोली आणि भाषा एक चिंतन या प्रायोजित कार्यक्रमात आताच आपण ऐकलात मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र.

श्रोते हो नमस्कार. गीत गुंजन या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात मी दिनेश कवडे आपलं मनापासून स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात सुमधुर गीत आणि त्याविषयी माहिती जाणून घेत कार्यक्रमाचा आनंद घेणार आहोत. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत आयुष्यपत या 2007 सालच्या मराठी चित्रपटातील गीत दिस चार झाले मन हो पाखुर होऊन. कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांच्या शब्दांमधून व्यक्त होणारी मनाची अवस्था अगदी सहजपणे आपल्या मनाशी संवाद साधते. या गीताची एक खास गोष्ट म्हणजे साधना सरगम यांचा आवाज. त्यांची मातृभाषा मराठी नसतानाही त्यांनी मराठी शब्दांचे उच्चार, त्यातील लय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या शब्दामागचा भाव इतक्या सुंदरपणे आत्मसात केला आहे की गाणं ऐकताना त्यांच्या आवाजातला प्रत्येक शब्द अगदी मनापर्यंत पोहोचतो. त्यांच्या मखमली आवाजातून उमटणारी ही हुरहुर श्रोत्यांच्या मनालाही नकळत स्पर्शून जाते. अशोक पत्की यांनी या गीताला दिलेली चालही तितकीच मोहक आहे. शब्दांमधला हळुवारपणा आणि मनाची आतुरता संगीतामधून त्यांनी इतक्या सुंदरपणे उलगडली आहे की आजही हे गीत ऐकले की त्यांचा गोडवा नव्याने वाटतो. म्हणूनच कधी कधी एखादं गाणं फक्त ऐकायचं नसतं तर ते अनुभवायचं असतं. चला तर मग मनाला थोडंसं पंख देऊया आणि साधना सरगम यांच्या मखमली आवाजात अशोक पत्की यांच्या सुरेल संगीताने सजलेलं हे सुंदरसं गीत ऐकूया.

श्रावण म्हटलं की डोळ्यांसमोर येते हिरवाई, पावसाच्या सरी, झुला आणि त्या सगळ्यांबरोबर जाग्या होतात बालपणीच्या सुंदर आठवणी. याच कोवळ्या भावनेला शब्द आणि सूर मिळाले आहेत चिणू या चित्रपटातील तुझे ते फुलांचे, श्रावणी झुल्यांचे, दिवस कोवळे ग. या गीतातून प्रकाश होळकर यांच्या सुंदर शब्दांना अशोक पत्की यांनी दिलेले मधुर चाल आणि बेला शेंडे यांच्या गोड भावपूर्ण आवाजामुळे हे गीत मनाला अगदी अलगद स्पर्शून जातं. या गाण्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं चित्रीकरण. भंडारदरा आणि परिसरातील पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य या गाण्यात अतिशय सुंदरपणे टिपण्यात आलं आहे. त्यामुळे गीत ऐकताना श्रावणाचं ते रम्य वातावरण जणू डोळ्यांसमोरच उभं राहतं. चला तर श्रोते, श्रावणाच्या हिरवाईत आणि बालपणीच्या कोवळ्या आठवणीत घेऊन जाणारं हे सुंदर गीत ऐकूयात.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाऊनलोड करा.
1: आपण ऐकत आहात कार्यक्रम गीतगुंजन आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. श्रोते हो, काही गाणी ऐकताना असं वाटतं जणू आपल्या मनातीलच एखादी सुंदर भावना कुणीतरी शब्दात आणि सुरात मांडली आहे. क्लासमेट या लोकप्रिय चित्रपटातील स्वप्न चालून आले हे असंच एक रोमॅन्टिक गीत. क्षितिज पटवर्धन यांच्या सुंदर शब्दांना पंकज पडघम यांनी दिलेली मधुर चाल आणि सोनू निगम व सायली पंकज यांचा सुरेल आवाज यामुळे या गीताची मोहिनी आणखीन खुलते. अंकुश चौधरी आणि सोनाली कुलकर्णी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यात प्रेमाची हळुवार भावना अतिशय सुंदरपणे उमटते. चला तर प्रेमाच्या याच नाजूक भावनेत घेऊन जाणारं हे सुंदर गीत ऐकूया.

श्रोते हो एखादं गाणं ऐकताना त्याचा आवाज, त्याची चाल आणि शब्द मनात घर करून जातात, पण ते गाणं अवघ्या 20 मिनिटात रेकॉर्ड झालंय हे कळलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. गोलमाल चित्रपटातील ही गुलाबी हवा या गाण्याची हीच खासियत आहे. वेळ अगदी कमी होता आणि वैशाली सामंत स्टुडिओत आल्या. कुठलीही रिहर्सल नाही, फारशी पूर्वतयारी नाही, थेट माईक हातात घेतला आणि अवघ्या 20 मिनिटात गाण्याचं रेकॉर्डिंग पूर्ण. गुरु ठाकूर यांच्या ओठांवर सहज रेंगाळतील असे रोमॅन्टिक शब्द, अवधूत गुप्ते यांची सुरेल चाल आणि वैशाली सामंत यांच्या मखमली आवाजाने या गाण्याला एक वेगळीच नजाकत दिली. पडद्यावर जितेंद्र जोशींचा रोमॅन्टिक अंदाज आणि त्यावर दरवळणारी ही गुलाबी हवा, म्हणूनच हे गाणं आजही मनाला हलके स्पर्शून जातं. तर मग त्या गुलाबी हवेसोबत प्रेमाची एक हळुवार झुळूक अनुभवूया ही गुलाबी हवा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाऊनलोड करा.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राने कार्यक्रम आहे गीत गुंज. श्रोतेहो, काही गाणी फक्त ऐकायची नसतात, ती ऐकताना मनाला जणू पंख फुटतात. आणि असंच एक गाणं म्हणजे हाऊसफुल चित्रपटातील बेधुंद झाले मला पंख आले. या गीताची गंमतच वेगळी आहे. मकरंद देशपांडे यांच्या उत्स्फूर्त शब्दांना सलील कुलकर्णी यांनी दिलेली नेहमीपेक्षा अगदी वेगळी जोशपूर्ण चाल आणि त्यावर वैशाली सामंत व अवधूत गुप्ते यांचे भन्नाट आवाज, या सगळ्यांचा मेळ असा काही जमला की गाणं सुरू होताच वातावरणात उत्साह संचारतो. विशेष म्हणजे सलील कुलकर्णी यांच्या हळुवार आणि भावपूर्ण संगीतापेक्षा या गाण्यातला त्यांचा हा वेगवान धमाल अंदाज रसिकांसाठी एक सुखद धक्का होता. मला पंख आले म्हणत हे गाणं आजही तरुणाईला ताल धरायला भाग पाडतं. चला तर मनावरची सगळी बंधनं बाजूला ठेवूया आणि या गाण्याच्या तालावर थोडं बेधुंद होऊया.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीतगुंजन आम्ही इथे समाप्त करीत आहोत. गीतगुंजन हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून दिनेश कवडे सोबत. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचे क्रमशः अभिवाचन भाग 7.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज ऐकूया दुसरा भाग.
1: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुराणाकृती पुतळा नेमका कोणाला साकारायला द्यावा यावरून समितीत घमासान सुरू झालं. आपल्याकडे कोणतंही काम देताना त्या माणसाची कुवत पाहण्यापेक्षा तो माणूस कुणाचा हे पाहिलं जातं. थोड्याफार फरकानं ते इथेही घडलं. पुतळ्याचं काम पदरात पाडून घेण्याच्या इच्छेनं आणि ईर्षेनं स्पर्धेत उतरलेल्या शिल्पकारांपेक्षा माझ्या माणसालाच ते काम मिळालं पाहिजे हा राजकारण्यांचा इगो मोठा ठरू लागल्याचा अनुभव येऊ लागला. भाऊ साठे मात्र यात कुठेच नव्हते. ना त्यांच्या कुणाशी ओळखी होत्या, ना पुतळा समितीतलं कुणी त्यांना ओळखत होत. 1948 सालीच भाऊंचं शिल्पकलेतलं शिक्षण पूर्ण झालं. सुरुवातीला कुठेच काम मिळेना म्हणून कल्याणला त्यांच्या काकांच्याच गणपतीच्या मूर्ती घडवण्याच्या पारंपरिक व्यवसायात त्यांनी उमेदवारी सुरू केली. शास्त्र शुद्ध शिल्पकलेचं शिक्षण घेतलेल्या भाऊंना काही काळानं त्या कामाचा कंटाळा आला. पुढे काय करावं ह्या विचारात असतानाच त्यांनी थेट दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला.
2: दिल्ली देशाची राजधानी होती, स्वातंत्र्य नवं होतं, देश नव्यानं घडवण्याची लगबग सर्वच पातळ्यांवर सुरू होती. तिथं काहीतरी

0: काम मिळण्याची संधी होती. निर्णय घेतला तर खरा, पण जाणार कुणाकडे? दिल्लीत त्यांचं कुणीच नाही, कुणाची ओळखही नाही. खूप विचार केल्यानंतर त्यांना एका स्नेहाची आठवण झाली, पण बराच काळ त्यांच्याशी त्यांचा काही संपर्क नव्हता. पण प्रयत्न करायचाच ठरवून त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. भाऊंच्या अंगातल्या कलेचा चाहता असलेल्या त्या स्नेहानं त्यांना दिल्लीत आसरा देण्याचं कबूल केलं आणि भाऊंनी एकदाच दिल्लीला प्रयाण केलं. झालं, पाठ टेकायला ठिकाण तर मिळालं, आता काम मिळवणं आवश्यक होतं. ती धडपड सुरू केली. पैशांची चणचण होती. बराच काळ संघर्ष केल्यानंतर त्यांना दिल्लीतल्या महाराष्ट्र मंडळाचा गणपती तयार करण्याचं कंत्राट मिळालं. महाराष्ट्र मंडळाच्या या 10 दिवसांच्या गणेशोत्सवात दिल्लीच्या राजकारणात महत्वाच्या पदांवर असलेल्या सर्वच मराठी व्यक्ती आवर्जून हजेरी लावत असत. त्यात तत्कालीन अर्थमंत्री सीडी देशमुख हे देखील होते. या उत्सवाच्या दरम्यान त्यांची भाऊंशी ओळख झाली. त्या ओळखीतून भाऊंनी त्यांचा अर्ध पुतळा तयार करण्यासाठी त्यांची परवानगी मिळवली. काहीच दिवसात भाऊंनी ते काम यशस्वीरित्या पूर्ण देखील केले. भाऊंनी हे काम स्वतःहून केलेलं असल्यानं त्यांना देशमुखांकडून मानधनाची बिलकुलच अपेक्षा नव्हती. आपल्या हातातली कला सीडी देशमुखांसारख्या सर्वार्थानं मोठ्या असलेल्या माणसाला कळावी एवढाच हेतू होता आणि तो साध्यही झाला. भाऊंमध्ये असलेला जातीवंत कलावंत देशमुखांनी हेरला.
1: पुढे दिल्ली महानगरपालिकेच्या इमारतीच्या प्रांगणात महात्मा गांधींचा पुतळा बसवण्याचं ठरलं. तेव्हा झालेल्या स्पर्धेत भाऊंनी साकारलेलं गांधीजींच्या पुतळ्याचं 2 फुटी मॉडेल प्रशंसापात्र ठरलं आणि पूर्णाकृती पुतळा घडवण्याचं काम भाऊंच्या पदरात पडलं. गाठीशी प्रचंड कार्य असलेल्या, स्वभावाचे असंख्य पैलू असणाऱ्या त्या महात्म्याची सर्व वैशिष्ट्य एका शिल्पात साकारणं अत्यंत आव्हानात्मक होतं, पण भाऊंनी ते आव्हान स्वीकारलं आणि यशस्वीरित्या पूर्णही केलं. भाऊंनी घडवलेल्या गांधींच्या या पुतळ्याने वयाच्या अवघ्या 28 असणाऱ्या भाऊ साठे या नावाने अवघ्या कलाविश्वाला दखल घ्यायला भाग पाडलं. मध्यंतरी कधीतरी यशवंतराव चव्हाण दिल्लीला आले असताना भाऊंचं हे काम यशवंतरावांच्या नजरेत भरलं आणि हीच पुण्याई पुढे भाऊंची पाठराखण करणार होती. अर्थात यावेळेस त्याची कुणालाही कल्पना नव्हती. कदाचित यशवंतरावांनी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम भाऊंना देण्याचं तेव्हाच निश्चित केलं असावं, पण त्याचं सुतोवाच त्यांनी केलेलं नव्हतं. मात्र त्यांनी मुंबईचा शिवपुतळा घडवण्यासाठी नेमलेल्या समितीकडे भाऊंची शिफारस केली होती, तीही त्यांच्या नकळत, असं पुढच्या घटना पाहून म्हणता येईल.
0: स्पर्धेतल्या साऱ्या शिल्पकारांना मुंबईत पाचारण करण्यात आलं होतं. इतर तगड्या आणि प्रभावशाली स्पर्धकांच्या तुलनेत भाऊ साठे सर्वच दृष्टीने नवखे होते. सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, पण भाऊ स्पर्धेत होते त्यामुळे त्यांची दखल घेणंही समितीला भागच होतं. आपल्या ओळखीच्या स्पर्धकाचं घोडं पुढे दामटवून इतर स्पर्धक स्पर्धेतून बाहेर जावेत यासाठी समितीचे सर्व सदस्य प्रयत्नशील होते. भाऊंना स्पर्धेच्या बाहेर करण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले, पण हा एक अनुभव सोडला तर गुणवत्तेच्या आणि दर्जाच्या बाबतीत भाऊ इतरांपेक्षा कुठेही कमी नव्हते. दिल्लीच्या महात्मा गांधींच्या पुतळ्यात भाऊंची गुणवत्ता तर आधीच सिद्ध झालेली होती, म्हणून खर्चाच्या तांत्रिक मुद्द्यांवर भाऊंचं टेंडर फेटाळण्याचे प्रयत्न सुरू झाले. खरं तर भाऊ एवढं मोठं काम प्रथमच करणार होते, त्यामुळे एवढ्या मोठ्या कामाचा नेमका खर्च किती होईल याचा त्यांना काही अंदाजच नव्हता. कुण्या अनुभवी माणसाला विचारावं तर ते देखील स्पर्धेत उतरलेले, त्यामुळे त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा तर करताच येत नव्हती. तरीही त्यांनी इकडून तिकडून माहिती काढून अगदी कमीत कमी खर्चाचं अंदाजपत्रक दिलं, पण त्यातही खोट काढण्याचा पुतळा समितीचा प्रयत्न कशासाठी आहे हे भाऊंच्या लक्षात येत होतं. त्यांना काहीही करून हे काम मिळवायचंच असल्यानं समितीनं सुचवलेल्या अगदी अल्प खर्चात देखील पुतळा घडवण्याची त्यांची तयारी त्यांनी दर्शवली. प्रत्यक्ष शिवप्रभूंचा पुतळा आपल्या हातून घडवण्याची दुर्दम्य इच्छा असलेल्या भाऊंनी त्यासाठी तोटा सोसण्याचीही पूर्ण तयारी ठेवली.
1: भाऊ कमी खर्चातही पुतळा घडवण्यास तयार असल्याचं पाहून समितीनं नवी चाल खेळली. पुतळा तयार करण्यासाठी लागणारी मुदत समितीनं अगदी कमी करून पाहिली. भाऊंनी त्यालाही तयारी दर्शवली. पुढे पुढे तर पुतळा समितीने भाऊंना स्पर्धेतून बाद करण्यासाठी अगदी खालची पातळी गाठली. मग मात्र भाऊंनी उद्विग्न होऊन काम करण्याचं नाकारलं.

0: आणि ते तडक दिल्लीला निघून गेले. काम न मिळाल्याचं दुःख नव्हतं, तर दुःख होतं ते क्षमता असताना अन्याय झाल्याचं. दिल्लीत आल्यावर ते गप्प बसले नाही. त्यांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना फोन करून पुतळा समितीने त्यांच्या बाबतीत अवलंबलेलं अडवणुकीचं धोरण त्यांच्या कानावर घातलं, पण त्यात तक्रारीचा सूर मात्र कुठेही नव्हता. यशवंतराव फोनवर काहीच बोलले नाहीत. शिवरायांचा पुतळा घडवण्यासाठी योग्य शिल्पकार निवडण्याचं काम पुतळा समितीवर सोपून निर्धास्त झालेले यशवंतराव महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या कामात व्यग्र होते. भाऊंनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून त्यांना धक्काच बसला. त्यांनीही त्यांच्या सूत्रांच्या माध्यमातून झाल्या गोष्टींची खातरजमा केली असणार, त्यात तथ्य होतं हे त्यांच्या लक्षात आलं.
1: नेमकं काय झालं हे काही कळलं नाही. अगदी उच्च पातळीवर काहीतरी चक्र फिरले असावी, कारण काही दिवसांनी पुतळा समितीचे सदस्य तातडीनं दिल्लीला येऊन ठेपले आणि त्यांनी भाऊंची भेटच घेतली. शिवरायांच्या पुतळ्याचं काम तुम्हालाच देण्याचा समितीनं निर्णय घेतला असून आता तुम्ही तातडीनं आमच्या बरोबर मुंबईलाच चला असा आग्रह करू लागले. आपल्याला बाहेर काढण्याचा हरतऱ्हेचा प्रयत्न करणारी समिती एवढी कशी बदलली हे भाऊंच्या काही लक्षातच येईना. पण तरीही त्यांनी काही फार न ताणता पुतळा तयार करण्याचं काम स्वीकारल्याचं त्यांना कळवलं आणि भाऊंनी मुंबईला निघण्याची तयारी सुरू केली. अनेक अडथळे पार करत भाऊंना मुंबईत उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साकारण्याचं काम मिळालं आणि आता खरी परीक्षा सुरू झाली.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.
3: श्रोतोह तसपन अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल। जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए। डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश।
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा।
3: आमचा फोन क्रमांक 9405255120।
4: आमचा फोन क्रमांक 9405251520।
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा।
5: हॅलो फोन फरमाइश।
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी।
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता।
5: फोन फरमाइश।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 10:45 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकजागर. लोकजागर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आरती लुहाडे यांचं काव्यवाचन.
1: प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर. नमस्कार रसिक श्रोते हो, लोकजागर. लोकजागर हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आपण भरपूर वेळेस कथा, कविता, ललित, एकपात्री नाटक किंवा अशा अनेक विविध कार्यक्रमातून आपण एकमेकांना भेटत असतो. खरं तर श्रोते हो, लोकजागर हा नवसाक्षरांकरिता प्रसारित होणारा कार्यक्रम आहे, त्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम आहे. तर असंख्य श्रोत्यांनी आपल्या गुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती. रसिक श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूयात आरती लुहाडे यांचं काव्यवाचन.
2: श्रोते हो, मानवी जीवन हे सुख दुःख, आशा निराशा आणि ऊन सावलींचा एक निरंतर प्रवास आहे. या प्रवासात अनेकदा मने दुखावली जातात, नाती दुरवतात आणि कधी कधी स्वप्नेही विरतात. पण जर आपल्याला हे आयुष्य नव्याने आणि अगदी आपल्या मनासारखी घडवण्याची संधी मिळाली तर ते कसे असावे या प्रश्नाचे अत्यंत सुंदर, सकारात्मक आणि भावस्पर्शी उत्तर म्हणजे असे आयुष्य बनवा ही कविता. प्रस्तुत कवितेत एका आदर्श आणि परिपूर्ण जीवनाचे चित्र अत्यंत सोप्या पण तितक्या सखोल शब्दांत रेखाटले आहे. जिथे प्रेमात स्वार्थ नाही, मैत्रीत कपट नाही, शब्दांना टोकदार धार नाही आणि नात्यांना कधीच स्मरण नाही, अशा एका निर्मळ जगाची संकल्पना यात मांडली आहे. ही कविता केवळ एका तरल कल्पनेपुरती मर्यादित राहत नाही, तर ती आपल्याला आपले आचरण कसे असावे याचा एक आदर्श वस्तुपाठही देत. तर ऐकूयात असे आयुष्य बनवा ही कविता. असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाही, असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाही, असे प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही, असे हृदय बनवा की ज्याला तडा जाणार नाही, असे हृदय बनवा की ज्याला तडा जाणार नाही, असे हास्य बनवा ज्यात रहस्य असणार नाही, असे हास्य बनवा ज्यात रहस्य असणार नाही, असा स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही, असे नाते बनवा ज्याला कधीच स्मरण नाही, असे नाते बनवा ज्याला कधीच स्मरण नाही, असे संबंध बनवा ज्यावर बोट उठणार नाही, अशा आठवणी साठवा ज्यांनी डोळे पानावणार नाही, अशा आठवणी साठवा ज्यांनी डोळे पानावणार नाही, असे प्रश्न बनवा ज्यांची उत्तरेच सापडणार नाही, असे शब्द बनवा ज्यांना धार असणार नाही, असे शब्द बनवा ज्यांना धार असणार नाही, असे डोळे बनवा ज्यात अश्रू येणार नाही, असे डोळे बनवा ज्यात

अश्रू येणार नाही, असे काळीज बनवा जे कधीच वितळणार नाही, अशी भावना बनवा जिने त्रास होणार नाही, अशी भावना बनवा जिने त्रास होणार नाही, असे स्वप्न सजवा जे कधीच तुटणार नाही, असे क्षण बनवा जे कधीच सरणार नाही, असे क्षण बनवा जे कधीच सरणार नाही, असे दिवस बनवा जे कधीच मावळणार नाही, असे आयुष्य बनवा ज्यात दुःख असणार नाही, असे आयुष्य बनवा ज्यात दुःख असणार नाही, ज्या जीवनात आनंद शिवाय काहीच असणार नाही, ज्या जीवनात आनंद शिवाय काहीच असणार नाही। श्रोते हो, मानवी मन हे भावनांचा अथांग सागर आहे। अनेकदा या मनात विचारांची मोठी वादळे उठतात, जगाला खूप काही सांगावेसे वाटते, पण जेव्हा ते सांगण्याची वेळ येते तेव्हा नेमकी शब्दांची साथ सुटते। मनातील हीच घुसमट आणि व्यक्त न होण्यामागची अगतिकता शब्द ओठावरूनच परततात या कवितेत अत्यंत संवेदनशील आणि प्रभावीपणे मांडली आहे। कधी समाजाची भीती, कधी लोक काय म्हणतील याची धास्ती, तर कधी स्वतःच्याच भावनांचा गुंता, यामुळे ओठावर आलेले शब्द पुन्हा मनातच गाडले जातात। जेव्हा आवाज मौन धारण करतो आणि डोळ्यांतील भाव कुणालाच समजत नाहीत, तेव्हा साठलेल्या भावनांना मोकळे करण्यासाठी कागद आणि लेखणी हाच एकमेव आधार उरतो। ही कविता अशाच एका हळव्या मनाची आर्त हाक आहे, ज्याला जगासमोर स्वतःला व्यक्त करायचे आहे पण प्रत्येक वेळी त्याचे शब्द अपुरे पडतात। ऐकूया कविता शब्द ओठावरूनच परततात। शब्द ओठावरूनच परततात, शब्द ओठावरून निघत नाही म्हणून ते कागदावर उतरतात, म्हणून ते कागदावर उतरतात। किती ओझ आहे या मनावर, किती ओझ आहे या मनावर जे हे शब्द ओठावरूनच परततात। खूप भरून असं लिहावंसं वाटतं, खूप भरून असं लिहावंसं वाटतं, काळीच कागदावर कोरून ठेवावंसं वाटतं, काळीच कागदावरून कोरून ठेवावंसं वाटतं। काही लिहिलं तरी लोक वेड म्हणतात, माहित नाही का हे शब्द ओठावरूनच परततात, माहित नाही का हे शब्द ओठावरूनच परततात। कितीतरी लिहिलं तरी मनाला समाधान नाही, कितीतरी लिहिलं तरी मनाला समाधान नाही, मनातलं जगाला सांगता येत नाही। जगापुढे शब्द खरच अवघड पडतात, का कुणास ठाऊक शब्द ओठावरूनच परततात, का कुणास ठाऊक शब्द ओठावरूनच परततात। ओठावर आलेले शब्द तसेच रेंगाळून जातात, मी बोलतच नाही, डोळ्यातले भाव असेच विरून जातात, कोणाला कळतच नाही, कोणाला कळतच नाही। का शब्द माझे असे अडखळतात, का शब्द माझे असे अडखळतात, मांडताना का असे अपुरे पडतात, उत्तर असूनही ते कोड्यात पडतात, उत्तर असूनही ते कोड्यात पडतात, शेवटी काही झालं तरी शब्द माझे ओठावरूनच परततात, शब्द माझे ओठावरूनच परततात। श्रोते हो, समाजसेवा हे केवळ एक काम नसून ती एक निस्सीम भक्ती आणि समर्पण आहे। स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन इतरांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे धाडस खूप कमी लोकांमध्ये असते। अशाच एका खऱ्या निरहंकारी आणि प्रामाणिक समाजसेवकाचे मनोगत व्यक्त करणारी मी समाजसेविका ही एक अत्यंत प्रेरणादायी कविता आहे। समाजात आज अनेक संस्था, संघटना आणि गटतट असले तरी खऱ्या समाजसेवकाला केवळ माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या सोडवण्यातच रस असतो। पदाचा कोणताही मोह किंवा गर्व न बाळगता स्वतःला समाजाचा एक सामान्य सेवक म्हणून तो आपले कर्तव्य बजावत असतो। ही कविता याच निस्वार्थ भावनेचा आणि अखंड सेवावृत्तीचा गौरव करते। ऐकूयात मी समाजसेविका ही कविता। मी समाजसेविका, ना गर्व आहे कशाचा, मी समाजसेविका ना गर्व आहे कशाचा, ना अहंकार अंगी बाळगते, ना अहंकार अंगी बाळगते, म्हणून मी एक समाजसेविका। समाज कार्य मी प्रामाणिक करते, समाज कार्य मी प्रामाणिक करते, भलेही संघटना आज अनेक आहेत पण प्रश्न हे सर्व बांधवांचे आहेत, पण प्रश्न हे सर्व बांधवांचे आहेत, हेच तर याचा त्याचा सोडून मी, हेच तर याचा त्याचा सोडून मी कार्य हाती घेतले आहे, कार्य हाती घेतले आहे, पदमानाचा अहंकार नाही, पदमानाचा अहंकार नाही, सेविका म्हणून पुढे येते, सेविका म्हणून पुढे येते, असतील प्रश्न अनेकांचे काही मिळून सोडवण्याचे प्रयत्न करते, सदा समाज सेविका मी, कधी कमीपणा वाटत नाही, कधी कमीपणा वाटत नाही, समस्या सर्व बांधवांच्या आहे, समस्या सर्व बांधवांच्या आहे, पण पाठ मागे फिरवत नाही, समाजाची सेवा एक धर्म मी मानून आहे, एक धर्म मी मानून आहे, होईल जेवढे कार्य झाडून कामामधून पार पाडत आहे, कामामधून पार पाडत आहे, समाजाची मी एक सदस्य, समाजाची मी एक सदस्य, मनी समस्यांची जाण आहे, म्हणून मी एक समाजसेविका, कार्य आपुले करत आहे, कार्य आपुले करत आहे।

0: रसिक श्रोते हो, आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या आणि गुंतागुंतीच्या जगात आपण स्वतःच आपले आयुष्य खूप कठीण करून ठेवले आहे. लोक काय म्हणतील या दडपणाखाली आपण अनेकदा स्वतःच्या खऱ्या भावना आणि इच्छा मारून जगतो. पण आयुष्य खरोखरच इतके गुंतागुंतीचे आहे का? या प्रश्नाचे अत्यंत साधे, मुक्त आणि आनंददायी उत्तर देणारी सारं सोप्पं आयुष्य ही एक अत्यंत सुंदर आणि सकारात्मक ऊर्जा देणारी कविता आहे. या कवितेत कवीने अत्यंत साध्या शब्दात जगण्याचे एक मोठे तत्वज्ञान मांडले आहे. कोणत्याही कृत्रिम बंधनाशिवाय, कोणत्याही तडजोडी विना आणि अगदी स्वतःच्या अटींवर आयुष्य कसे जगावे याचा हे एक मुक्त आविष्कार आहे. स्वतःच्या मनाचा कौल ऐकणे, साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःवर निर्व्याज प्रेम करणे हा या कविताचा मुख्य गाभा आहे. सारं सोप्पं आयुष्य, सारं सोप्पं आयुष्य, सारं सोप्पं जगायचं, सारं सोप्पं आयुष्य, सारं सोप्पं जगायचं. हसावंस वाटलं तर हसायचं, हसावंस वाटलं तर हसायचं, रडावंस वाटलं तर रडायचं. जसं बोलतो तसं भेटती, वागायला थोडंच हवं, प्रत्येक वागण्याचं कारण सांगायला थोडंच हवं. ज्यांना सांगायचंय त्यांना सांगायचं, ज्यांना सांगायचंय त्यांना सांगायचं, ज्यांना टांगायचंय त्यांना टांगायचंय. मनात येते ते करून बघितलं पाहिजे आपण, जसं जगावं वाटतं तसंच जगून बघितलं पाहिजे आपण, तसंच जगून बघितलं पाहिजे आपण. करावंसं वाटेल ते करायचं, करावंसं वाटेल ते करायचं, जगावंसं वाटेल तसं जगायचं, जगावंसं वाटेल तसं जगायचं. आपला दिवस होतो जेव्हा जाग आपल्याला येते, आपला दिवस होतो जेव्हा जाग आपल्याला येते, आपली रात्र होते जेव्हा झोप आपल्याला येते. झोप आली की झोपायचं, झोप आली की झोपायचं, जाग आली की उठायचं. पिल्ले भाकरी म्हणत खायची, पिल्ले भाकरी म्हणत खायची, जशी पक्वानं पानात. आपल्या घरात असं वावरायचं जसा सिंह राणात, जसा सिंह राणात. आपल्या ठेवणाचं, आपल्या जगण्याचं आपणच कौतुक करायचं, आपल्या ठेवणाचं, आपल्या जगण्याचं आपणच कौतुक करायचं. असलेली चंद्र मोठा, त्याचं कौतुक कशाला एवढं? जगात दुसरं चांदणं नाही आपल्या हसण्या एवढं. आपणच आपले चांदणे बनून घरभर शिंपत राहायचं, आपणच आपले चांदणे बनून घरभर शिंपत राहायचं. सारं सोप्पं आयुष्य, सारं सोप्पं जगायचं, सारं सोप्पं आयुष्य, सारं सोप्पं जगायचं. हसावंसं वाटलं तर हसायचं, हसावंसं वाटलं तर हसायचं, रडावंसं वाटलं तर रडायचं.
1: रसिक श्रोते हो, आताच आपण लोकजागर या कार्यक्रमामध्ये आरती लुहाडे यांचं काव्यवाचन ऐकलं. श्रोते हो, याबरोबरच लोकजागर हा कार्यक्रम इथे समाप्त करण्याची नम्रता वावळेला अनुमती द्या. खरं तर श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमातून खूप साऱ्या नवीन गोष्टी, खूप साऱ्या कल्पना, बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं. म्हणूनच हा कार्यक्रम आवर्जून ऐकावं आणि आपलं प्रेम कायम ठेवावं. याच सदिच्छेसह मी आजच्या लोकजागर या कार्यक्रमाचा निरोप घेते. कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण लोकजागर या कार्यक्रमात आरती लुहाडे यांचं काव्य वाचन ऐकलं आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
4: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
4: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
5: आमचा फोन क्रमांक 940

0: 476 12 52।
1: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252।
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा।
3: हॅलो, फोन फरमाईश।
4: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी,
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता।
3: फोन फरमाईश।

0: गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
2: फोन फरमाईश.

एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोतेहो 11:30 आपण ऐकू शकाल मिश्र संगीताचा कार्यक्रम. यात आपण ऐकणार आहोत अल्बम गीत, बालगीत, भावगीत, गवळण गीत, गझल गीत आणि हिंदी भक्ती.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 11:30 झाली आहेत. आता ऐकूयात मिश्र संगीत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अलिशा चिन्नोई यांच्या स्वरातील बिद्धू यांनी संगीतबद्ध केलेलं हे अल्बम गीत.

श्रोते हो आपण ऐकलात बालगीत केतकी माटेगावकर यांच्या स्वरातील विंदा करंदीकर यांची रचना डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली आहे. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात भावगीत लता मंगेशकर यांच्या स्वरातील सुरेश भट यांची रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली आहे.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: जरी बाप सारा जगाचा परी तू आम्हाला करांची विटू माऊ.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
5: फोन फरमाईश.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
3: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:10.
4: फोन फरमाईश.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
3: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:30
4: फोन फरमाईश.
5: श्रोतेहो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरातील निर्मल महाराज यांची भक्ती रचना.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. एफएम बँड 101.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोते हो, दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे वनिता मंडळ हे कार्यक्रम आणि दुपारी 1 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत बबल शो पपेट शो कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांना. चैताली ताईंची मुलाखत आपण ऐकणार आहोतच, पण त्याआधी ऐकूया एक गाणं. गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होऊन कार्यक्रमाची सुरेल अशी सुरुवात करूया. चला

0: आता वेळ झाली आहे चैताली माजगावकर भंडारी यांच्याशी बातचीत करण्याची. मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आज आपल्या इथे चैताली माजगावकर भंडारी या आलेल्या आहेत. चैताली ताई, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: सगळ्या मैत्रिणींना चैताली माजगावकर भंडारी ह्या माहिती आहेतच त्यांच्या विविध पप्पेट शो बबल शो मधून, पण थोडक्यात ओळख करून देते. पुण्याच्या ललित कला केंद्रातून त्यांनी बीए नाट्यशास्त्र ही पदवी घेतली. त्या बहुआयामी आणि प्रयोगशील कलाकार आहेत. गेली दोन दशकं त्या मनोरंजन लोकजागृती आणि बालसंस्कार या क्षेत्रात सातत्यानं कार्यरत आहेत. अभिनय, सूत्रसंचालन, स्टँडअप कॉमेडी, शब्दभ्रम, पपेट शो, गेम शो, बबल आर्ट या विविध कला प्रकारांमधून त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
1: नमस्कार सगळ्या सख्यांना, माझा एकदा नमस्कार.
0: गणपतीची धामधूम संपली आहे. Yes. मला वाटतं खूप तुमचे पपेट शो, बबल शो आणि विविध कार्यक्रम नुकतेच पार पडले असतील. अगदी पहिलाच प्रश्न असा विचारावा असा वाटतो की मी जसं परिचयात म्हटलं की पपेट शो, बबल शो, स्टँडअप कॉमेडी आणि ललित कला केंद्राच्या पासआउट असलेल्या विद्यार्थिनी, तर हे खरं तर सगळं थोडं थोडं वेगळं आहे आणि म्हटलं तर थोडं थोडं एकत्र आहे, तर हे कसं करता?
1: ललित कला केंद्रामध्ये संगीत, नृत्य आणि नाट्य असं या तिन्ही विषयामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता आणि वेगळ्या वेगळ्या अंगांनी नाटकाची संपूर्ण ओळख तिथे करून दिली जाते. आणि ते करून मी मुंबईला गेले, लाखो लोकांप्रमाणे तिथे स्ट्रगल केलं आणि मलाही अभिनेत्री व्हायचं होतं. पण कसं आहे की थोड्याच दिवसात काय म्हणतात तो एक आपल्या डोक्यामध्ये असतात ज्या गोष्टी त्या सगळ्या खऱ्या काय आणि वास्तव काय हे थोड्याच दिवसात कळालं. आणि मी देवाची कृपा म्हणेन की मला लवकर कळालं हे सगळं की शाश्वत असं काहीच नाहीये या फील्डमध्ये आणि मग आपलं काहीतरी वेगळं केलं पाहिजे या विचारातून या सगळ्या गोष्टींचा उदय झाला खरं म्हणायचं तर.
0: पण तसा विचार केला तर ललित कलामधून पासआउट होणाऱ्या अनेक मुली असतील.
1: Yes.
0: पण तुम्ही हे जे काही पपेट शो आणि नंतरचा आत्ताच्या काळातला बबल शो डेव्हलप केलात याला काहीतरी कौटुंबिक पार्श्वभूमी असेल?
1: पपेट शो म्हणजे काय तर बाहुली नाट्य ज्याच्यामध्ये बाहुलीला घेऊन तुम्हाला नाटक करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा पपेट शो चालू केला तेव्हा रामदास पाध्ये हे नाव सोडून कुणीच या क्षेत्रामध्ये फारसं नव्हतं. आजही रादर नाहीये,
0: खरं तर नाहीये.
1: आणि मी एक माझा साईड बिझनेस चालू केला पपेट विक्रीचा. मग ते पपेट घेऊन बऱ्याचशा शाळांमधनं बऱ्याचशा टीचर शिकवायला लागल्या. मी ज्या लेवलचा शो करते तो खूपच वेगळ्या लेवलचा आहे. पण हळूहळू का विना त्याच्यात थोडे थोडे कलाकार यायला लागले. अजूनही नावाजलेले असे नाही तयार झाले. पण मला लवकर लक्षात आलं की कॉम्पिटिशन ही सगळीकडे आहे. जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे 7-8 कार्यक्रम माझ्याकडे तयार हवेत. मग पपेट शो नंतर वेगळं काय, लोकच मला विचारायला लागले की मॅडम माझ्या मुलाचा 5वा वाढदिवस झाला. 10व्या वाढदिवसाला तेच आई वडील मला कॉन्टॅक्ट करायला लागले तेव्हा म्हणलं अरे आपल्याला एका पपेट शोवर थांबता येणार नाही, मुलांसाठी अजून काय वेगळं करता येईल या विचारातून बबल शो तयार झाला.
0: तर अचानक उठून एखादी मुलगी हे करत नाही तर कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची काय होती? म्हणजे काहीतरी असणार ना घरामध्ये?
1: हो, घरामध्ये म्हणजे माझे काका, माझे बाबा

0: आजोबा हे सगळे बोलक्या बहलांचे कार्यक्रम करायचे.
1: बर,
0: फक्त तो जमाना सोशल मीडियाचा नव्हता, त्यामुळे एवढी प्रसिद्धी त्या सगळ्यांना नाही मिळाली. कदाचित आत्ताच्या जमान्यात ते असते तर लवकर फेमस झाले असते. तर ती कौटुंबिक पार्श्वभूमी ऑलरेडी माझ्याकडे होती आणि मुंबईत स्ट्रगल केल्यावर मला जेव्हा लक्षात आलं की इथं काही खरं नाहीये, आपलं आपलं असं काय आहे की जेणेकरून हे फील्ड तर सुटलं नाही पाहिजे पण मी काहीतरी कलेच्या क्षेत्रात करेन, तेव्हा मी पपेट शो चालू केला.
1: ओके.
0: आणि एकाच फील्डवर थांबून इथं चालत नाही, कारण काही एक तारखेला काही पगार मला कुणी देणार नाही, अख्खं कॅलेंडर रिकाम असतं, ते भरून काढायला सतत डोक्यातनं वेगळ्या वेगळ्या कल्पना याव्या लागतात. पैशाची काळजी नसली की आपोआप डोकं चालायला लागतं आणि डोकं चाललं तर पैशाची काळजी मिटते. या कल्पनेतनं तो बबल शोकडे मी वळाले. खरं तर
1: बर, बबल शोच्या भारतातल्या तुम्ही पहिल्या महिला आर्टिस्ट आहात, बरोबर?
0: Yes.
1: कसं वाटतंय जेव्हा हे कळलं की अरे आपणच पहिल्या आहोत?
0: येस, हा फील खरंच खूप वेगळा आहे, कारण की क्वचितच या फील्डमध्ये येणारे लोक, म्हणजे अख्ख्या भारतात बोटावर मोजण्या इतके लोक बबल शो करतात आणि त्यात फार कोणी लेडीज नाहीच आहेत, म्हणजे अगदी एखाद दुसरा कोणी असल्या तर असल्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा हे कळलं तेव्हा एक वेगळा आनंद वाटला की काहीतरी कुठेतरी भविष्यात या विषयावर किंवा या कलेवरती बोललं जाईल, तेव्हा कुठेतरी माझं नाव नक्कीच निघेल.
1: आणि आज अशी परिस्थिती आहे की तुम्ही मास्टर आहात या शोमध्ये. आपली ही श्राव्य माध्यमातली मुलाखत चालू आहे, त्यामुळे तुम्ही ऍक्च्युअली साबणाचे फुगे उडवून तर इथे दाखवू शकणार नाही, पण ज्या आपल्या मैत्रिणींना माहिती नाहीये की पपेट शो किंवा बबल शो म्हणजे काय असतं, निदान पपेट शो बोलक्या भावल्या आहेत हे माहीत असतं, बबल शो म्हणजे काय असं थोडक्यात काही सांगू शकाल का?
0: म्हणजे रादर पपेट शो बघणारे पण खूप जण पहिले असतात. अक्षरशः मी विचारते ऑडियन्सला नेहमी की आज किती जण पहिल्यांदा पपेट शो किंवा बबल शो बघणार आहेत, तर बऱ्यापैकी हात वर येतात. लोकांच्या डोक्यात पपेट शो म्हणजे कठपुतली किंवा बोलका भावला एवढंच आहे, त्या पलीकडं काय असं लोकांना माहितीच नसतं. तर अगदी हातावरच्या पपेट्स पासून कळसुत्री भावल्या, दोरीवरच्या म्हणजे ज्याला म्हणतो आपण रॉड पपेट, म्हणजे मोठ्या मोठ्या रॉडवर असलेल्या भावल्या, जायंट पपेट, अशा वेगळे वेगळे काठीवरच्या भावल्या, सगळ्या तऱ्हेच्या भावल्या माझ्या पपेट शो मध्ये असतात. शॅडो पपेट म्हणजे सावलीच्या भावल्या. तर हे प्रकारच लोकांना माहिती नसतात आणि पहिल्यांदा बघत असतात ते. आणि ऍटलिस्ट पपेट शो जरा तरी माहितीये, बबल शो तर अजिबातच माहित नाहीये. बबल शो म्हणजे फक्त साबणाच्या फुग्यांचा शो, म्हणजे आपण लहानपणी सगळ्यांनी जत्रेत एक ते 5000 रुपयाचं खेळणं घेऊन सगळ्यांनी बबल उडवलेले, तेवढेच बबल उडवणं किती हार्डली त्याला फार तर 1 मिनिट जाईल. 1 मिनिटाचा पासून ते 1 तासाचा शो करण्यापर्यंत खूप सारी मेहनत आहे त्याच्यामध्ये. म्हणजे धुराचे बबल, स्मोक बबल म्हणतात ज्याला, जायंट बबल म्हणजे 8-8 फुटी फुगे काढते मी. एक रिंग असते त्याच्यामध्ये मुलगा उभा करून त्याला अख्खा बबलच्या मध्ये कव्हर करणे, किंवा स्मोक रिंग काढायच्या, किंवा ड्राय आईस असतो तो घेऊन बबलचा शॉवर तयार करतो. आणि सगळ्यात शेवटी मी काही चायनावरनं किंवा काही इतर देशातनं काही वस्तू मागवल्यात आणि त्याचा एक मोठा बबल शॉवर, कारण प्रत्येक मुलाला बबल फोडायचे असतात. पहिल्या काही वेळ मी मुलांना जागेवर शांत बसा सांगते पण त्यांचे पेशन्स संपत असतात, कारण मला तो बबल फोडायचा आहे. अशा वेळेला मोठी 3-4 मशीन लावून मुलांना मनसोक्त बबल फोडू देते मी.
1: हा जो काही बबल शो आहे भारतात नवीन आहेच, परदेशात कुठे कुठे आहे हा?
0: परदेशात बऱ्याच ठिकाणी हा बबल शो आहे. हा सगळा गॅझिलियन बबल शो आहे, अमेरिकेत चालतो, चायनामध्ये चालतो, हा सगळा फॉरेनमध्येच चालणारा प्रकार आहे, कारण तिथे धूळ हा प्रकारच नाहीये. आणि आपल्या इंडियामध्ये धूळ नाही असं ठिकाणच सापडणार नाही. आणि रादर तिकडच्या लिक्विडची क्वालिटी, इकडच्या लिक्विडची क्वालिटी, जमीन आसमानाचा फरक आहे. बबल शोला धूळ आणि हवा अजिबात चालत नाही, वारा चालत नाही, कारण की आपल्याला आजूबाजूला आपण दिसतो म्हणजे बघत राहतो तर कुठेही हवेत धुळीचे कण दिसत नाहीत, पण ते हवेमध्ये असतात. तर सेकंदाला बबल फुटू शकतो, त्याच्यासाठी लिक्विड चांगलं तयार करायला लागतं. बाहेर फॉरेन शोच्या म्हणजे फॉरेनमध्ये जे शोज होतात तिथे धुळीचा प्रश्नच नसतो, वाराही काही फार डिस्टर्बिंग नसतो. आपल्याकडे प्रदूषण इतकं आहे, धूळ आहे, कचरा आहे, लिटरली हवेमध्ये कचरा आहे सगळीकडे. तिकडची हवा आणि इकडची हवा खूप फरक आहे, त्यामुळे तिकडचे जे बबल शो आहेत तर ते फारच वेगळ्या लेवलचे चालतात, वेगळ्या ताकदीचे असतात. आणि हे इथं पण आपण करू शकतो, पण 60%पर्यंतच मी अजूनपर्यंत पोहोचली. आणि लोक युट्यूबवरचे ते तसे शो बघून माझ्याकडे येतात की आम्हाला असा शो करायचा, तर मी क्लिअरली सांगते.

0: या लेवलचं शो होऊ शकणार नाहीत, कारण की हवा आणि धूळ या दोन गोष्टी प्रचंड त्याला डिस्टर्ब करू शकतात.
1: पण मग तुमचं ऐकताना असं वाटतंय की एखाद्या एसी रूम मध्ये ते जास्त चांगलं होतं का?
0: एसी रूम मध्ये सुद्धा सगळीकडे धूळ असतेच, पण तरी एसीचाही म्हणजे हवेचा झोत कुठे हे बघायला लागतं, त्याच्या विरुद्ध साईडला आम्हाला सगळं सामान तयार करायला लागतं. जास्ती तापलेलं लिक्विड किंवा अति थंड लिक्विड असं चालत नाही. म्हणजे गेल्या मी तिथं नेहमी लिक्विड ओतलं की 10 मिनिटं त्याच्यामध्ये हात घालून बसते. आपलं टेम्परेचर आणि लिक्विडचं टेम्परेचर मॅच झालं पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, आणि हे लिक्विड कुठेही मार्केटमध्ये मिळत नाही. हे मी स्वतःच स्वतः तयार केलंय. खूप सारे रिसर्च आहेत याच्यामध्ये. मी जवळपास 50-50 लिटर फेकून दिलंय काही काही वेळेला. ते वापरलं नाही की त्याचा गाळ तयार होतो खाली, आणि नुकसान पण खूप सारं याच्यामध्ये झालं माझं. पण आता हळूहळू बनवत खूप साऱ्या गोष्टी मापातच टाकल्या तरच ते लिक्विड बनू शकतं, असे सगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये.
1: किती वर्षाचा रिसर्च आहे?
0: हा ऑलमोस्ट 2.5-3 वर्षाचा रिसर्च आहे.
1: हो का?
0: हो.
1: आणि मग म्हणजे आमच्या डोक्यात काय येतं सर्वसामान्य, की जे आम्ही केलंय की साबणाच्या पाण्यामध्ये ते घालायचं आणि फुगे उडवायचे, तर ते तसं नुसतं साबणाचं पाणी नाही.
0: नुसतं साबणाचं पाणी नाहीये. जर मोठे मोठे टिकणारे बबल्स बनवायचे असतील तर त्याच्यात जवळपास 8-9 गोष्टी घालायला लागतात.
1: बरं,
0: पण मी त्या सांगू नाही शकणार.
1: ठीक आहे. पण म्हणजे केमिकलचा अभ्यासही आला
0: निश्चितच आला, आणि त्याचं प्रमाण वरती खालती जरा जरी झालं केमिकलचं, की कधी ते थिन होतं लिक्विड, कधी एकदम असं घट्ट होऊन बसतं, कधी पातळ होतं, तर काही काही वेळेला नाही वाया गेलं म्हणून फेकून दिलं मी अक्षरशः 50-1 लिटर टाकून दिलं आतापर्यंत.
1: तर अशी कुठली स्टेज आली की यस आता मी बबल शो करू शकेन असं कधी वाटलं? म्हणजे
0: मी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदी एक 10-15 वर्षापूर्वी गॅझिलियन बबल शो पुण्यामध्ये झाला होता बालेवाडीला, आणि तो शो जेव्हा बघायला गेले ना तेव्हा त्या लोकांनी सुद्धा इथं डिक्लेअर केलं की बबल निघतील याची गॅरंटी नाही, आम्ही प्रयत्न करू. आणि त्यांचे बबल सुद्धा फुटत होते त्यांच्या लिक्विड मधले, कारण की हवा कारणीभूत आहे. मी म्हटलं की हे ठरवलं तर अवघड नाहीये, आणि इतक्या भारी लेवलचा नाही पण किमान आपण ट्राय तर करू. म्हणजे अगदी 15-20 वर्षांपूर्वी मी स्वप्न बघितलं होतं की रामदास पाध्यान इतकं माझं नाव घेतलं जाईल. आपण नेहमी स्वप्नच बघायला घाबरतो.
1: बरोबर.
0: आज त्यांच्या इतकं माझं नाव नसेल पण थोडं तरी झालं ना, आपण स्वप्नच बघायला पहिल्यांदा घाबरतो. हा ते कुठं मी कुठं हा जेव्हा मनात विचार येतो ना तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. मग मी हळूहळू गोष्टी गोळा करत गेले. काही आमचे मुंबईचे एक माझे सर आहेत अनिल सर, ते मॅजिशियन आहेत आणि ते स्वतःचा स्वतः मॅजिक तयार करतात. मग मी त्यांना भेटले, काही गोष्टी बनवू शकतो का, कारण ते हाताने बनवतात लिटरली काही काही गोष्टी. त्यांनी मला मदत केली. एक माझा मित्र आहे आलोक आंग्रे, चायनाला असतो तो, तर तो पुण्यामध्ये येणार होता तर त्याला मी सहज विचारलं की काही गोष्टी तू आणू शकशील का, की ज्या इथं मिळत नाहीत त्या तिकडनं मागवल्या. इंटरनेटवर रिसर्च केलं लिक्विड कसं बनवायचं, आणि हळूहळू करत मोठा तो शो होत गेला. म्हणजे सुरुवातीला अगदी 10-15 मिनिटाचाच व्हायचा, मी त्याचं मानधन फारसं घेत नव्हते, पण आता 1 तासाचा शो होतो.
1: पण म्हणजे 10 मिनिटाचाही शो तुम्ही करायचात?
0: हो, मी सांगून करत होते की मी हे ट्रायल बेसिसवरती करते. ते मी शो काउंट केलेच नव्हते की असं करून बघितलं तर चालेल का. तर पपेट शो बरोबर 1-10 मिनिटाचा बबल शो कसा होतोय बघूया. चुकले त्याच्यात, पण त्याचे काही मी पैसे घेत नव्हते त्यामुळं लोकांनाही काही प्रॉब्लेम नव्हता.
1: बरोबर. पण म्हणजे आता जास्त फोकस तुमचा बबल शो वर आहे?
0: दोन्ही चालू आहे माझे शो. वेळ गणपतीत तर 2-2 तासाचा शो मुलांसाठी मागतात, 1 तासाचा पपेट शो, 1 तासाचा बबल शो. मानधनही मी त्याचं कणकणीत घेते, पण 2 तासाचा शो देऊ शकणारी बहुतेक अख्ख्या पुण्यात मी एकमेव असेन की लहान मुलांसाठी एवढं 2 तासाचा शो करणारा कुणी नाहीये.
1: लहान मुलं तर निश्चित आकर्षित होणार आहेत, कारण बोलक्या बाहुल्या आणि असे मस्त साबणाचे फुगे. मोठ्या माणसांबद्दलचा काय अनुभव आहे?
0: मोठ्या माणसांनाही रादर पपेट शो तेवढाच बघायला आवडतो. म्हणजे अगदी जी काही लहान मुलांची गाणी येत, आता काळ बदलला, पूर्वी अगदी सांग सांग बोलानापासून अशी गाणी असायची, ही गाणी तर आत्ताच्या मुलांना सुद्धा माहीत नाहीये. पण अशा गाण्यांमध्ये मोठे लोक रमत नाहीये ते लक्षात आल्यावर मग मी बोलक्या बाहुलीवरती जास्ती फोकस केला, आणि तिच्याकडे असे जोक टाकले की जे मोठ्यांना पण आवडतील. आणि बबल शो हा बघायला सगळ्या एजच्या लोकांना आवडतो बबल शो. संसारात आपण पडलं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांना हव्या असतात, सगळ्यांना चैन करायची असते, सगळ्यांना फिरायचं असतं, चांगले कपडे पाहिजे असतात, मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असतं आणि ती जबाबदारी आपली असते.

0: आणि ही सगळी जबाबदारी पार पाडायला मला काही एक तारखेचा पगार नाहीये. माझ्या डोक्यात हे सतत म्हणजे 24 तास डोक्यात हे असतं की काही ना काहीतरी आपल्याला सारखं सुचत राहिलं पाहिजे, कारण की माझं कॅलेंडर मला भरून काढायचं आहे. आणि कुठलाही तुम्ही बिझनेस घ्या किंवा कुठलंही अगदी शिक्षण घ्या, नोकरीतही लगेच तुम्ही ट्रेनिंग दिल्याशिवाय तुम्ही नोकरीत चांगलं काम करू शकत नाही. सेम गोष्ट इथे आहे की तुम्ही कार्यक्रमात पैसे इन्व्हेस्ट केले म्हणजे पहिल्या कार्यक्रमापासून तुम्हाला पैसे मिळायला लागतील असं नाहीये इथे. किंवा मी एक कपडा दिला मग त्याच्या बदल्यात मला पैसे द्या असं नाहीये. तुम्ही काय करताय हे ऑडियन्सला आवडतंय का, मग तुमची किंमत ऑडियन्स ठरवणार आहे. म्हणजे बबल शो मी जेव्हा चालू केलं 10-15 मिनिटाचाच होत होता, प्रचंड चुका होत होत्या की बबल फुटत होते, काही वेळा निघत नव्हते, तर मशीन चालू करून वेगळा प्रयोग कसा होतोय, हातावर बबल काढायचा कसा. आपण आपली प्रॅक्टिस करताना बबल पटापट येतात, पण जेव्हा 100 लोक समोर बसलेले असतात तेव्हा आपण कुठेतरी कॉन्शियस असतो, बबल पटकन निघत नाही.
1: खरं
0: तर त्यावेळेला स्वतःच्या काय म्हणतात खिशाला चाट देऊन मी तिथं उभी राहिले की नाही जोपर्यंत मला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत आपण फ्री मध्ये करू. एक 7-8 शो मी लिटरली फ्री मध्ये केले लोकांसाठी की मला कसा होतोय बघायचंय, मला एक 15 मिनिटं तुम्ही एक्स्ट्राची द्याल का. लोक काय खुशच होती की चला फ्री मध्ये अजून एक कॉम्प्लिमेंटरी शो मिळतोय.
1: अगदी.
0: पण ती इन्व्हेस्टमेंट होते, टाइम इन्व्हेस्टमेंट, तो कॉन्फिडन्स गोळा करणं असतं. एवढा खोल विचार कुठलेच कलाकार करत नाहीत, स्पेशली नाटकवाले किंवा सिरियलवाले. अरे आपण स्वतःच पैसे घालून काय याच्यात हे करायचं, आम्हाला बंद पाकिट घ्यायची सवय आहे असं सगळे विचार करतात. ऍक्टिंग ही इन्व्हेस्टमेंट आहे, तसं या बिझनेसमध्ये जर मोठं नाव पाहिजे असेल तर तुम्हाला एवढा खोल विचार करून प्रेक्षकांना हे आवडतंय का, कसं जातंय. 15 मिनिटांनंतर मी लोकांना विचारायचंय की कसा वाटतोय शो, तर लोक म्हटले 15 मिनिटांच का, अजून का नाही. मग जर कॉन्फिडन्स यायला लागला, तुम्हाला आता आजची जेनझी पिढी माहितीये 10 मिनिटाच्या वर ते एका जागी बसूच शकत नाहीत. 2 तास त्या मुलांना एका जागी मोबाईल विसरून माझा शो बघायला लावणं हे प्रचंड मोठं स्किल आहे म्हणून मी खरं तर. कारण की मुलं अशा प्रकारे की मोठे कसं एक वेळ नाही आवडला कार्यक्रम तरी तिथंच बसून राहतात,
1: लाजे खातर
0: लाजे खातर. मुलं तशी नसतात, कुठून निघून जातात, भूक लागली हे केलं, तर ही मुलं हालत नव्हती.
1: बर
0: मग मला लक्षात आलं की नाही हे नक्कीच आवडतंय, मग कॉन्फिडन्स असा वाढायला लागला. तसं मग मी युट्यूबवर सर्च करून अजून काय बनवता येईल, अजून काय करता येईल, 50 वेगळ्या गोष्टी आणल्या. अगदी भोरीआळीपासून क्रॉफर्ड मार्केटपर्यंत मध्ये जुन्या बाजारात सगळीकडे फिरले. जे जे लोकांनी टाकाऊ म्हणून टाकलं होतं त्याच्यात मला काहीतरी बबल निघेल असं वाटत होतं. फॉर एक्झाम्पल अगदी कपड्याचा हँगर असेल किंवा मुलांचे लहान टोपडी लावायचे एक हँगर्स असतात, तर त्याला खूप सारे होल्स असतात. तर मला त्या हँगर मध्ये बबल दिसत होते, मग त्याला दोरी गुंडाळून कसं

0: एंट्री केल्यापासून टाळ्या पाडायला पाहिजेत अशी इन्व्हेस्टमेंट आहे.
1: म्हणजे
0: मी जर उद्या घरच्या कुर्त्यामध्ये स्टेजवर एंट्री घेतली, आज कोण कलाकार करणार आहेत या का असा प्रश्न आला तर तुम्ही फेल. मग मी माझा गेटअप असा केलाय की ब्लेझर माझे एक एक ब्लेझर 7-7-8-8 हजार मिनिमम आहे, हॅट जादूगारासारखी घातली की माझ्या एंट्रीलाच टाळ्या आणि उत्कंठा वाढायला लागते की आता काहीतरी आपल्याला स्टेजवर वेगळं बघायला मिळणार आहे. मग साऊंड सिस्टीमनी सुरुवातीला स्वतःची मोठी घेतली होती, मग लक्षात आलं की नाही मोठ्या साऊंडने आपल्याला जागा अडतीये, मग असा एक साऊंड घेतला छोटासा कॉम्पॅक्ट की जो किमान 400 लोकांना पुरेल पण त्याची किंमत जवळपास 1000 घरात आहे. साऊंड सिस्टीम माझी, काय म्हणतात वेगळी ड्रेपरी माझी, पपेट मी अमेरिकेला गेले होते बघायला गेले पपेट, तेव्हा मी विचार नाही केला की या घेऊन मी नंतर काय करीन किंवा हे जमेल का. ऑन दी स्पॉट मी 1.5 लाखाच्या पपेट त्यावेळेला उचलल्या की ज्या पपेट पुण्यामध्ये कुणाकडेही पुण्यातच काय अख्ख्या इंडियात बघायला पण मिळणार नाहीत अशा पपेट मी तिथं जर विचार करत बसले असते बाप रे 1.5 लाख घालवणार आहे मी आता कसं काय करू. एकदाच अमेरिकेला माझं जाणं झालं, परत जायला मिळेल का नाही माहित नाही अशाला विचार नाही करायचा उचलायचं. मग इथे आल्यावर आता मला कित्येक गोष्टी सुचल्या की त्या वसूल कशा करता येईल, तर त्या पपेट्स वेगळ्या वेगळ्या घेतल्या. कैक माझ्या बबल शोचा ऍक्सेसरी तुटल्या, जवळपास आता 100 वर शो झाले, स्मोक मशीन सारखं बदलायला लागतं, एक्सटेन्शन बोर्ड वरती बबल लिक्विड सुरू.

0: छातीला पडल्यावरती थोडे स्पार्क होऊन खराब झालं मग त्याच्यावरती कापड टाकायला पाहिजे. कित्येक गोष्टी मी बदलल्या, सतत बदलत राहायला लागतात, तरी ही इन्व्हेस्टमेंट आहे एक प्रकारची, पण त्याचा रिझल्ट शेवटी खूप छान दिसतो.
1: फारच छान.
0: चार लोकांनी वेडेपणा केला म्हणजे सगळेच जण खराब असतात असं नाहीये. आंब्याच्या पेटीमध्ये एक नासका आंबा निघाला म्हणजे अख्खी पेटी खराब नाही होऊ शकत. मी ठासून गणपती तीन कार्यक्रम केले की लावणी ही कला आपल्या महाराष्ट्राची शान आहे,
1: परंपरा
0: आहे, आणि ती आम्ही बंद पडून देणार नाही. म्हणजे कित्येक लोकांनी माझ्यावरती डाऊट घेतले की अहो तुम्ही लहान मुलांचा कार्यक्रम करता, आता काय तुम्ही लावणीचं करणार का? लावणी म्हणजे फालतूपणा नाहीये. जे बाहेर कार्यक्रम चालले तो उथळ स्वैराचार होता.
1: शालीनतेनी लावणी सादर करता येते
0: हे एक्झॅक्टली आम्ही दाखवून देतो माझ्या कार्यक्रमामध्ये, आणि मला अभिमान आहे आम्ही परंपरा जपतोय, आणि सगळ्या महिला कलाकार मिळून हा कार्यक्रम आम्ही आज सादर करतोय.
1: फारच. मला कमिंग बॅक टू पॉइंट की महिलांनी या सगळ्या क्षेत्राकडे कसं बघावं, किंवा हा जो काही बबल शो तुम्ही करता, पपेट शो करता, तर याला हे करत असताना तुम्हाला तुमचा संसार, व्यक्तिगत आयुष्य पण आहे, हे सगळं मॅनेज कसं केलं, हे महिलांना पोचवाल का?
0: मला जुळी मुलं आहेत आणि जे आता 15 वर्षाची आहेत, म्हणजे बऱ्यापैकी आता सुट्टी झाले
1: खरंय,
0: पण ते दोघं लहान असतानाचा काळ खूपच कठीण होता. कारण की म्हणजे ते दोघं लिटरली 1.5 महिन्याचे असताना मी पहिला शो चालू केला.
1: बर.
0: आणि याच्यासाठी आत्मविश्वास याच्यामध्ये काय, आत्म म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवायला, हे कुठंही कुठल्याही पुस्तकात वाचून कुठलेही व्हिडिओ बघून येत नाही. याच्यासाठी तुमचं तुम्हाला वर्क करावा लागतो. हा फक्त आत्मविश्वास आतनच येतो. जर तुमचा तुमच्यावरती विश्वास असेल तर जगदुनिया तुमच्यावरती विश्वास ठेवणार आहे. आणि आपण किती अडकायचं संसारात आणि किती पटकन बाहेर पडायचं हे कळलं ना, आणि त्या ती गणितं मांडता आली पाहिजेत. म्हणजे माझी आई किंवा माझ्या सासूबाई या मला प्रचंड मदत करत होत्या. याचा अर्थ मी त्यांचा वापर करून घ्यायचा असं नाही. जेव्हा मला कार्यक्रम नाही येत ना, तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगायचं की तुम्ही आता ट्रीपला जाऊन या. प्रत्येक माणसाला चेंज हवाय रुटीन लाईफमध्ये. मग त्या मैत्रिणींबरोबर 10-15 दिवस माझ्या सासूबाई ट्रीपला जायच्या. त्या दरम्यान मला कार्यक्रम आला तर माझी आई बघायची. आई असेल की सासूबाई ट्रीपला जायच्या, आई नसेल तेव्हा त्या नाही, असं दोघींनी एकमेकींच्यात ठरवून घेतलं होतं. आणि जेव्हा मला वेळ आहे तेव्हा मी दोघींनाही म्हणायचं की आता तुम्ही दोघी नका बघू, मी बघते.
1: बरोबर.
0: आणि काही काही गोष्टीत कसं आहे की मी आता एवढे पैसे कमवते ना, मग छोट्या छोट्या गोष्टीत सुपर वुमन व्हायला अजिबात जायचं नाही.
1: फार महत्वाचा पॉइंट आहे, थोडा इलॅबरेट करून सांगा.
0: कारण की आपण शेवटी माणूस आहोत, आपल्याला कुठेतरी मर्यादा आहेत. मीच माझ्या घरची भाजी आणतीये, मीच स्वयंपाक करतेय, मीच मुलांना वाढतीये आणि मग मी कार्यक्रमाला जातीये, हे शक्य नाही. जर मी आता एवढे पैसे कमवतीये ना, तर थोडेफार पैसे मी बाईला देईन, हरकत नाही. मला जे चार चौघी करतायत ना, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचंय, नाव मिळवायचंय ना, तर मग मी तिथे पैसे घालवेन. मी चार कामाला माझ्या घरी बायका लावलेल्या आहेत, त्याच्यात काहीही मला वावग वाटत नाहीये.
1: बरोबर.
0: कारण की बाहेर जर तुम्हाला एवढं तुमचं डोकं तुमची बुद्धी तिथे खर्च करायचंय, तर छोट्या छोट्या गोष्टीत माझ्या घरी प्रचंड पसारा असतो काही काही वेळेला, तिकडे थोडं दुर्लक्ष केलं पाहिजे. प्रत्येक बाईचं म्हणजे 90% बायकांचं असं होतं बऱ्याचदा की कुठं फर्निचरवर डाग पडला, खाली कचरा पडला की लगेच तो उठून त्या क्षणी पुसायला जाणार, किंवा मुलांवर आरडे ओरडे करणार, चिडचिड करणार की इथं का टाकलं, ते उचल, सवयच नाही माझ्या मुलाला. हे सगळं सगळ्यांच्या घरी आहे, त्याच्यात काही विशेष नाही. मलाही रादर काही लहानपणी सवयी नव्हत्या, त्या मोठेपणी लागल्या, लागतील त्यांच्या त्यांना सवयी, सगळं होत असतं, फक्त आपल्यात पेशन्स नसतात. त्या मुलांनी त्यावेळेला ते तसंच केलं पाहिजे हे आपल्या डोक्यात बसलेलं असतं. आणि पेरेंटिंग हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. मला जुळी मुलं होती त्यामुळे मी पहिल्यापासूनच त्यांना मला सुटेबल अशा सवयी त्यांना लावल्या. म्हणजे माझी मुलं कधी आजी घरी नाहीये म्हणून रडली का, बाबाच पाहिजे किंवा आईच पाहिजे असं कुणासाठीही रडलं नाही. जो माणूस समोर आहे त्याच्याबरोबर ते ऍडजस्ट झाले. आणि ही सवय आम्ही लावली आहे त्यांना, त्यामुळे मला ते एकदम सुटेबल झालं. म्हणजे अगदी गावाला जाताना पण माझ्या शेजारचे अगदी जरी असले, त्यांच्या घरी सुद्धा आम्ही काही काही वेळेला मुलांना सोडले. ते कायांना असं वाटतं, अरे बापरे मी असं कसं त्यांच्याकडे सोडू. हा आताकडची भीती वेगळी आहे, पण माझ्या शेजारी खूपच चांगले लोक होते. म्हणजे एक काकू होती, आदरे काकू, त्यांनी परत मुलांना सांभाळलं. आणि
1: तुमचा एकूण पेरेंटिंगचा उबुंटू असा प्रवास आहे.
0: हो.

0: त्या सवयी लावल्या मी की आपल्याला कम्फर्टेबल सवयी मुलांना पहिल्यापासून लावा.
1: पेरेंटिंगची एक वेगळी कल्पना रुजवली आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये.
0: दोन गोष्टी एकत्र होऊ शकत नाही. जर मी माझ्या कार्यक्रमाला आणि मला टेन्शन असेल आज कामावरती बाई नाही आली माझ्या घरी पसारा पडलाय किंवा आता मी वॉशिंग मशीन लावलं नाहीये किंवा आता आज माझ्या घरी स्वयंपाकाची बाई नाही आली मुलं काय खातील. एक दिवस मागवलं ऑनलाईन ऑर्डर तरी काहीही फरक पडत नाही. दोन्ही गोष्टी एकसाथ होऊ शकत नाही ते सत्य आहे यातलं.
1: खरंय खरंय.

0: आता तुमचा कार्यक्रम असं म्हणत असताना माझ्या लक्षात येत आहे की पपेट शो असो किंवा बबल शो असो, शारीरिक क्षमता ही फार गरजेची आहे. कारण तुम्हाला 1000 वेळा खाली वाकायला लागणार, धुराचं ते सगळं मशीन घेऊन फिरायला लागणार, ती मुलं असणार समोर म्हणजे त्यांच्याबरोबर थोडी दंगामस्ती गंमत असं असणार, ह्याला फिजिकल एनर्जी शारीरिक क्षमता भरपूर लागत असणार. आणि आपण जसजसं पुढच्या पुढच्या वयाच्या टप्प्याला जातो तर साहजिकच ती कमी होते. तर एक बाई म्हणून, स्त्री म्हणून तुम्ही हे सगळं कसं टिकवलंय?
1: आपल्याकडे मुळात ना काही गैरसमज आहेत, म्हणजे आता हा श्राव्य कार्यक्रम आहे, मी दिसत नाहीये कुणाला, पण माझी तब्येतही बऱ्यापैकी आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी फिट नाहीये. बरेचदा गैरसमज असं असतात की बारीक व्यक्ती म्हणजे फिट आहे आणि जाड व्यक्ती म्हणजे अजिबात फिटनेस नाहीये. आपण वर्षात ना एकदा असं एक चेक केलं पाहिजे, अख्ख्या वर्षात ना, जेव्हा जेव्हा कधी मला ताप येतोय, कधी खोकला येतोय, फ्रिक्वेंटली तुम्हाला जर हे सगळं होत असेल ना तर तुम्ही फिट नाहीये असं माझं स्पष्ट मत आहे.
0: भले तुम्ही बारीक असाल,
1: भले तुम्ही बारीक असाल तरी. आता गणपतीच्या दिवसात माझी 7-सीटर गाडी आहे, बबल शो पपेट शोचं सामान इतकं होतं गाडीमध्ये की जेमतेम दोनच जण त्याच्यामध्ये मावू शकायचे. ड्रायव्हर न्यायलाही मला जागा नव्हती गाडीमध्ये, मी आणि माझा असिस्टंट दोघंच. तर चाकण माझ्या घरापासून सदाशिवपेठेत मी अगदी गजबजलेल्या ठिकाणी की जिथं बाहेर पडायला 1 तास लागायचा. तर ड्रायव्हिंग मी स्वतः करत जायचे, 4-4:30 घर सोडायचे आणि परत सदाशिवपेठेत रात्रीची गर्दी सगळी पार करून मला रात्री 2 वाजायचे.
0: बर,
1: म्हणजे जायला 2 तास, यायला 2 तास आणि मध्ये 2-2.5 तासाचा शो. हे सगळं करायला प्रचंड एनर्जी लागते. मी रोज न चुकता जिमला जाते, शक्यतो मी चुकवत नाही. आठवड्यातनं 1 दिवस मी विश्रांती घेते. खाण्यापिण्याची काही एवढी पथ्य नाहीयेत, पण जरा गोड कमी खाते मी. आणि व्यायाम मस्ट आहे, व्यायाम केलाच पाहिजे. असं वाटतं की काय करायचं व्यायाम, बारीक तर काही होत नाही. मी बारीक होण्यासाठी व्यायाम नाहीच करत,
0: फारच वेगळा मुद्दा आहे.
1: पण 2 तास कार्यक्रम करून सुद्धा मी 2 तासाचं ड्रायव्हिंग करू शकते, ह्याच्यात मी स्वतःला मानते की नाही मी फिट आहे.
0: बरोबर, म्हणजे एनर्जी टिकवून ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि जसं

0: तुम्ही म्हणालात तसं मी वारंवार आजारी पडत नाहीये ना, हे महत्वाचं आहे की माझा शो करून एवढं ड्राईव्ह करून पण माझी पुन्हा दुसऱ्या दिवशी एनर्जी टिकून राहते.
1: म्हणजे 11 दिवसात 13 प्रयोग केले, 13व्या शोला प्रेक्षकांनी एक्स्ट्रा डाळ्या ह्याच्यासाठी वाजवल्या की 13वा शो सुद्धा यांनी पहिला शो जसा केला असेल त्या ताकदीचा केला.
0: क्या बात,
1: इथे फिटनेस आला सगळा त्याच्यामध्ये आणि ही झाली शारीरिक क्षमता.
0: बरोबर,
1: येणारच होते मेंटली ताकद पाहिजे. म्हणजे निम्मा गेम हा मेंटल याचा आहे. मेंटल म्हणजे काय की आपण स्वतःच आधी रडतो, बापरे आजच्या कार्यक्रमाला आता कसं होईल, आजचं ऑडियन्स माझ्यासाठी आहे का नाही काय माहिती. आता कित्येक वेळेला गावखाती शो असतात. एक चिखलीला माझा 18 का 19 तारखेला शो झाला, दणकून पाऊस होता सगळीकडे आणि तिथं मी पोचले तेव्हा सगळं स्टेज सगळा रस्ता पाण्याखाली होता. काही नाही, मी फक्त कोपऱ्यात जाऊन शांतपणे देवाला प्रार्थना केली की बाबा पाऊस थांबू दे आणि माझा शो निर्विघ्न पार पडू दे. आणि ते काय माझ्या काय म्हणतात प्रार्थनेने काय देव पाऊस पडायचा थांबणार आहे का, पण ही एक आपली पॉझिटिव्ह वाईब्स असतात. आणि पाऊस तर थांबला त्या क्षणी, पण ते लोक म्हणला स्टेज सगळं ओलंय काय करायचं. 2500 शोचा अनुभव माझ्या पाठीची होता आणि गेम शो मी इतके गेम घेतलेले की अशा वेळेला मला पटापट सुचत गेलं रस्त्यावर उभे राहून काय गेम घेता येईल.
0: बर,
1: आणि अख्खा कार्यक्रम आम्ही चौकात स्टेज सोडून खाली उभं राहिलो, माझ्या तिन्ही बाजूनी लोक उभे होते आणि आम्ही रस्त्यावर खेळता येईल असे सगळे गेम घेतले, पाऊस एकदाही आला नाही आणि मस्त कार्यक्रम झाला.
0: वा वा, खूप. म्हणजे मी सारखं मगाचपासून मनामध्ये तोच विचार करते की खूप क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे आणि अडचणींवर मात करत पुढची सोल्युशन्स शोधत जाणं हेही मला वाटतं अंगभूत आहे. 2500 शोंनीही शिकवलेलं आहे.
1: कित्येक वेळेला कित्येक अडचणी येतात. म्हणजे एकदा साऊंड सिस्टीमच चालत नव्हती आणि पार्किंग मध्ये कार्यक्रम होता.
0: बर,
1: साऊंड सिस्टीम चालत नव्हती अशा वेळेला म्हणजे हार्डली 50 लोक होते. मी लिटरली माझी गाडी मागे घेतली, गाडीचा स्पीकर ऑन केला, त्या म्युझिकवरती गेम शो घेतला मी.
0: बापरे, बर.
1: म्हणजे असं खूप साऱ्या प्रकार आहेत की अनंत अडचणी असतात, त्यावेळेला तुमचं डोकं शाबूत पाहिजे आणि पटापट सुचलं पाहिजे. आणि सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचं डोकं देवानी दिलंय, फक्त आपण त्याचा वापर करत नाही. वापर करत गेलं ना तर कित्येक चांगले कलाकार घडतील, कित्येक गृहिणींनाही अजून काही काही गोष्टी सुचतील. पण आपण त्याच्या आधीच आज कुठलं माझं काय होतंय जाऊ दे हे मला काही जमणारच नाही, एवढं अवघड बापरे याच्यात कोण पडणार असंच आपण विचार करत बसतो. आता माझा पपेट शो मध्ये जवळपास माझ्याकडे काही 1 लाखांच्या पपेट्स आहेत.
0: बर,
1: ज्या मी काही अमेरिकेमधून आणल्या, काही राजस्थान इकडनं तिकडनं गोळा केल्या. बबल शो मध्ये मी तो शो उभा करताना 1.5 लाखाची सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यामध्ये. मी म्हटलं काय होईल फार तर की बुडतील. 1.5 लाखाची तयारी, काही फार मोठा आकडा नाहीये 1.5 लाख,
0: पण
1: आपल्याकडे 1.5 लाख बापरे एवढं मग वाया गेले तर. पण आधी तुम्ही करून तर बघा, करून बघितल्याशिवाय रिझल्ट मिळणार नाहीये, तर हे डोक्यात घेतलं पाहिजे आपण.
0: मला ना मगाचपासून हे ऐकताना सारखं असं वाटतं की एका शास्त्रज्ञाचं डोकं तुमच्यामध्ये आहे, कारण तुम्ही खूप प्रयोगशील आहात, नवनवीन गोष्टी तुम्ही करून बघताय हे अगदी जाणवतंय. म्हणजे
1: 24 तास डोक्यामध्ये हा विचार असेल ना तरच या लेवलचं सक्सेस मिळू शकतं. मी काही कुणी सेलिब्रिटी नाहीये किंवा मला काही फॅमिली बॅकग्राऊंड काही फार मोठी नाहीये,
0: पण सेलिब्रिटींकडे जाऊन तुम्ही शो मात्र करता.
1: येस येस. तर माझ्यासारख्या सामान्य मुलीला जर एवढा पैसा मिळवायचा असेल तर सतत डोक्यामध्ये विचार असला पाहिजे. मी हॉटेलमध्ये बसल्यावरती वरती असं एलईडी लाईट गोल लावलेलं असं माझ्या डोक्यात लगेच विचार येतो, अरे याला जर आपण प्लास्टिकची नळी टाकली तर आणि त्यातनं बबल काढला तर एलईडीचा बबल निघेल का, असं सतत डोक्यात विचार चालू असतात.
0: वा, फारच छान. चैताली ताई, तुमचा सगळा हा प्रवास ऐकत असताना मला एक जाणवलं की तुम्ही आर्थिक सक्षम होण्याकडे खूप सुरुवातीपासून लक्ष दिलंय, कारण कलाक्षेत्र हे आळवावरचं पाणी आहे आणि त्यातनं पैसा मिळवणं आणि मग सेलिब्रिटी, आज तुम्हीही एक प्रकारच्या सेलिब्रिटीज आहात, हे सगळं कसं जमवलं आणि यातनं महिलांना काय सांगणार?
1: खरं तर आर्थिक बचत ही म्हणजे प्रत्येकाच्या घरात लहानपणापासून असलेले संस्कार आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे माझी आजी अगदी 1-1 रुपयाचा हिशोब लिहून ठेवायची, माझे आई बाबा दर महिन्याचा खर्च लिहून काढायचे आणि ते त्यांची कृती बघून कुठंतरी मनात असं असतं की नाही पैसा जपला पाहिजे, त्यांचा पगार आला तरी ते सगळ्याचा सगळा खर्च नाही करत. आणि जेव्हा आपण मोठे होऊन मला लक्षात आलं

0: की अरे आपल्याला तर पगारच नाहीये, मग किती जपून खर्च केला पाहिजे. जेव्हा मला काही पैसे येतात तेव्हा त्यातले 75% जवळपास मी हे सेव्हिंगला ठेवते, कारण की मला काही पेन्शन मिळणार नाहीये, मला काही कुणी योजना देणार नाहीये की ह्या शासनाच्या स्कीम आहेत तुमच्यासाठी कलाकार म्हणून, किंवा मी काहीतरी वेगळं लाईफ स्वीकारलं म्हणून माझे काही कुठे मोठे सत्कार होणार नाहीयेत. पैसा मिळाला मिळाला तो खर्च न करण्याकडे कंट्रोल हवा, कारण की लोकांना असं असतं की अरे आता मला भरपूर पैसा मिळतोय बस मी आता पोचलो टॉपला, खर्च करा किंवा शो ऑफ करणं असं, तर काही फरक पडत नाही लोकांना. पाय जमिनीवर ठेवून आपले आपले सेव्हिंग करत राहणं हे महत्वाचं आहे. आज मला एखाद महिना माझा पण ऑफ सीझन जातो, जून जुलै महिन्यात कुठलाही सणवार नसतो, धोधो पाऊस पडत असतो,
1: शाळा सुरू
0: बर्थडे नसतात त्या महिन्यात, किंवा शाळा सुरू होऊन अभ्यासाला मुलं लागलेली असतात, तर 2 महिने मला शांतता असते, पण मला आता टेन्शन येत नाही की अरे बापरे मी 2 महिने काहीच नाही करत आहे माझं कसं बघणार, अशा वेळेला ते सेव्हिंग उपयोगाचं पडतं. आणि कोरोनाच्या काळात सगळ्यांना धडा मिळालेला आहे की सेव्हिंग किती महत्वाचं आहे.
1: कोरोनाच्या काळात काय करत होतात?
0: साईड बिझनेस माझा त्यावेळेला खूप चालतो, म्हणजे आता काय सांगू मी की पैसे कमवायला या फील्डमध्ये एकाच गोष्टीवर अवलंबून राहिलं नाही पाहिजे, याच फील्डमधल्या 10 गोष्टीत मी पाय घातलेत आज. म्हणजे मी सूत्रसंचालन क्लासेस घेते, मी सूत्रसंचालन करते, गेम शो करते, पपेट शो करते, त्याच्याबरोबर बबल शो आहे, तर या सगळ्या गोष्टी करता करता पपेट शो करताना लोक झाल्यावरती माझ्याकडे आले, ओ अशी पपेट आम्हाला विकत द्याल का. मग एक डोक्यात प्रकाश पडला की 3-4 वेळा मागितलं अरे आपण हे करून बघायला पाहिजे, विकत आणून बघू बरं आपण काय बघू इथे रिस्पॉन्स येतोय. आणि मी सुरुवातीला 2 डझन पपेटचा एक सेट मागवला चायनावरनं, आणि तो एकाच कार्यक्रमामध्ये मला 4 डझनची मागणी आली.
1: अरे वा,
0: पहिल्याच कार्यक्रमात की मुलं संपल्या संपल्या सांगायला लागलं. 2 डझनपासनं गेल्या 10 वर्षात लाखोंचा बिझनेस केला. आणि कोविडच्या काळामध्ये जेव्हा काहीच चालू नव्हतं, ऑनलाईन फक्त तुम्ही दिसत होता, त्यावेळेला मी ऑनलाईन शॉप चालवून ह्याच पपेट मी लोकांना काय म्हणतात ऑनलाईन विकत होते. ऑनलाईन शो करून पण पैसे मिळवले, त्यावेळेला ऑनलाईन गेम शो घेतले, आणि या साईड बिझनेसनी मला प्रचंड हात दिला. क्षमता सगळ्यांकडे आहे, फक्त कुठल्या गोष्टीत किती अडकायचं. बऱ्याच जणी म्हणतात बरं आहे बाबा तुम्हाला काय चांगली सासू मिळाली, तुमची आई बघणारी होती, इथं माझी आईच बघत नाहीये, ते सासू काय बघणार. हे निगेटिव्ह थिंकिंग काढून टाका. म्हणजे कसं आहे की थोडं आपण चांगलं वागलं तर समोर पण चांगलं मिळतं. मी एक आवर्जून उदाहरण सांगेन की माझी मुलं आणि माझा नवरा एकदा त्यांच्या स्पोर्ट्सच्या मॅचेस होत्या, तिघही गावाला गेले होते, मी आणि माझ्या सासूबाईच फक्त घरी होतो. म्हटलं की आज तुम्ही काहीच जेवायला करू नका, आपण दोघी जेवायला जाऊ. त्यांना जेवायला घेऊन गेले मी, मेट्रो त्यावेळेला नवीन झाली होती, मेट्रोनी फिरवलं, कॉटन एक्झिबिशन लागलं होतं, त्यांना 2 जॅकेट गिफ्ट केली. म्हटलं तर किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत या, पण त्यांना इतकं बरं वाटलं. आपण काय करतो की सासू म्हणजे काहीतरी एक डोक्यात वेगळं बसलेलं असतं, त्या आपल्यासाठी करतात याची जाणीव पाहिजे. आणि बदल्यात काही तुम्हाला सतत काहीतरी लाचच द्यायची असं काही नाही की बाबा तुमच्यासाठी मी एक छोट्या छोट्या गोष्टी करते की वाढदिवसाला मी दोघींसाठी एक कॉमन छान म्हणजे सेमसेम असा एक कुर्ता घेतला. प्रेम व्यक्त करत राहिलं पाहिजे.
1: खरंय,
0: छोट्या छोट्या गोष्टीतनं प्रेम व्यक्त करणं
1: इव्हेंट टेकच आहे. आणि माणसं जेवढी जपत जाऊ तेवढं आपण एकमेकांच्या मदतीला.
0: आणि एक बायकांच्या मध्ये असतं मला काही कुणाची गरज नाही, हे वाक्य तर अगदी खोटं आहे. म्हणून सगळ्यांना सगळ्यांची या जगामध्ये गरज आहे.
1: कधी लागेल कोणाची गरज
0: काही वाचून अडत नाही हे वाक्य मला आवडतच नाही. 1 कोटी रुपये देऊन जर तुम्हाला जंगलात सोडून दिलं तर ते 1 कोटी रुपये कुठे उपयोगी पडणार आहेत. अगदी आपल्याला कचऱ्यावाल्यापासून स्वयंपाकाच्या बाईपासून ते समाजातले सगळे घटक आपल्याला लागतात. त्यामुळं घरची माणसं तर ही किती महत्वाची आहे या सगळ्यांपुढे आपण आपलंच ओळखलं पाहिजे. समाजाने मला इतकं दिलेलं आहे आजपर्यंत, हे सगळं समाजाने दिलेलंच आहे, नाव प्रसिद्धी पैसा, तर समाजाला आपण बदल्यात काय देऊ शकतो या विचारातनं मी काही एनजीओनी मला कॉन्टॅक्ट केला. तेव्हा त्यांच्याबरोबर मी काही मुलं अजूनही इतकी भीषण परिस्थिती आहे की शिक्षणाचं महत्वच कळलेलं नाहीये, आई वडिलांनाच कळलं नाहीये तिथं ते मुलाकडे काय बघणार, किंवा एवढा खर्च असतो, शासनाचा खर्च उचलतोय, आपल्याला पैसे भरायचेच नाहीयेत, हे लोकांना माहितीच नसतं. मग तिथं जाऊन पपेटद्वारे मी सांगितलं की तुम्ही फक्त इथं या, शाळा बाकीचं सगळं बघेल, शिका, झोपडपट्टीतच आपल्याला आयुष्य काढायचं आहे.

0: यातनं आपल्याला बाहेर पडायचं हे महत्व मी तिथं समजावून सांगितलं.
1: एखादा अनुभव आहे असा.
0: एक मुलगा होता निगडी साईडला, तर त्याचं जवळपास पाचवी नंतर तो शाळेत गेलाच नव्हता आणि त्याच्या आई वडिलांनी त्याच्याकडे काय वाया गेलेला मुलगा, कारण की तो घरातला चौथा का पाचवा मुलगा होता. अजूनही आपण बघतोय की लोकसंख्या वाढतीये, तो दिवसभर फक्त भटकत राहायचा. तर त्याच्याबद्दल प्रेम असलेल्या त्याच्या शेजारच्या एक काकू होत्या, त्यांनी बळबळ त्याला धरून आणलं की तू इथं उभा रा, हे काय सांगतात ऐक. आणि मग मी पपेटला घेऊन त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की आयुष्यात काम नाही केलं तर असं हे असे आपल्या लहानपणीचे दिवस आपण वाया घालवतो, मग पुढे जाऊन आपल्याला आयुष्यात. आणि मग त्या मुलाच्या डोक्यात प्रकाश पडला की आपलं हे सगळं दहावीपर्यंत शिक्षण मोफत आहे, आणि तो जवळपास आठवीत होता पण त्यांनी मग येऊन प्रश्न विचारला की मी पुन्हा पाचवीपासून शिकू शकतो का, माझी अक्षर ओळख गेली आहे तीन वर्षात, मला काही येत नाही, मला आकडेवारी जमत नाही. मग त्या लोकांनी त्याला मदत केली की आम्ही तुझा बेसिक एक तीन चार महिन्याचा अभ्यास घेऊ, तुला बेसिक वाचायला लिहायला शिकवू. आणि तो म्हणला मला काहीतरी करायचंय, मला कंटाळा आला या सगळ्याचा, मी उन्हाडक्या करत फिरतो, मला सगळे नावच ठेवतात, मला यातनं बाहेर पडायचंय. आणि तो मुलगा येऊन स्वतःहून अप्रोच झाला आणि 10 मिनिटाच्या त्या पपेट शो मधनं एक मुलगा तो माझ्या समोर तयार झाला. ह्याच्यात मला खरंच आभार वाटतात देवाचं की एक तरी मुलगा वळाला बाबा या ठिकाणी. आणि अजून एक असा अनुभव आहे की जो आत्ताचा प्रचंड मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बाल लैंगिक शोषण. मुलगा काय किंवा मुलगी काय सगळंच असुरक्षित आहे. म्हणजे रादर आपण मुलांना मोठं करून टाकलंय पण 16-17 वर्षाच्या मुलींना सुद्धा नसतं तेवढं
1: माहिती नसतं.
0: आपण अगदी म्हणतो 17 वर्षाची म्हणजे तिला सगळं कळतं, कसं कळेल. तर कॉलेजमधनं सुद्धा जाऊन मी गुड टच बॅड टच बद्दल मेसेज देते, या चर्चा ओपनली होत नाहीत. किंवा ते लहानच असतात मुलं 18-19 वर्षाची, म्हणजे काय जगाची अक्कल आली त्यांना असं नाहीये, समोरच्या कुठल्या भावनेनं बोलतोय हे नाही कळत, त्यामुळेच तर हे अत्याचार होतात. किंवा अगदी 3-4 वर्षाच्या मुलींना सुद्धा कुणीही चॉकलेट दिलं तरी घेऊ नका, कुणाबरोबरही पटकन विश्वास ठेवून जाऊ नका, हे सांगू तर शकतो आपण. खरं तर ही मानसिकता बदलायला पाहिजे पुरुषांची, कायदा कठोर अजून व्हायला पाहिजे, पण माझ्याकडनं जेवढं शक्य तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते.
1: आणि हे सगळं तुम्ही पपेट शोच्या माध्यमातून गेम्स घेता तिथे, बबल शो असं सगळीकडे जिथे जिथे शक्य आहे
0: तिथे हे याबद्दल जागृती करते. लेडीज ऑर्केस्ट्रा आहे, त्यातनंही आम्ही शेवटी स्त्रीभ्रूण हत्येबद्दल बोलतो. आजकाल मुलींना खरं तर डिमांड आहे, तरीही लोकांना वंशाचा दिवा पाहिजे. तुमचं काम तुम्ही योग्य पद्धतीनं करत राहिलात ना की समाज त्याची दखल नक्की घेतो. कित्येक संस्था असतात, त्या संस्थेतले लोक येऊन तुमचा कार्यक्रम बघतात आणि आपोआप आपलं नाव पुढे जातच. म्हणजे अगदी बालगंधर्व परिवार पुरस्कार असेल, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कार मला मिळालाय, एवढ्या प्रकारच्या आर्ट फॉर्म मध्ये मी आज खेळतीये, स्वतःचा बिझनेस करतेय.
1: कार्यक्रमाच्या शेवटाकडे येत असताना थोडस असं विचारावं असं वाटतंय की या सगळ्या आर्ट फॉर्म मध्ये एखाद्या आपल्या मैत्रिणीला यायचं असेल तर तिच्याकडे काय काय गोष्टी हव्यात.
0: सगळ्या गोष्टी हव्यात, मुळात पॉझिटिव्ह थिंकिंग हवं. करायच्या आतच रडलं नाही पाहिजे किंवा इमिजिएट मला इन्स्टंट रिझल्ट मिळेल. कारण की हे रील बिलचा जमाना आहे ना, सगळ्या तरुण पिढीला असं वाटतं की मला इन्स्टंट याचा रिझल्ट पाहिजे. ही गेल्या 2 दशकाहून अधिक काळची मेहनत आहे, तेव्हा मी कुठे आज स्वतःचं ऑफिस घेऊ शकले, घर घेऊ शकले, अमेरिकेत जाऊन शो केला, हे हळूहळू होत गेलेलं आहे.
1: खरं
0: तर पेशन्सचा गेम आहे आणि पूर्ण पॉझिटिव्ह थिंकिंगचा खेळ आहे. तुमचं क्रिएटिव्ह माइंड पणाला लावा तर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या गोष्टी काढू शकतात. कित्येक मुलं माझ्याकडे येतात, मॅडम मला शिकवा ना बबल शो, मी वाटेल ते पैसे देतो. म्हणलं पैशांना नाही रे, हे शिकतायत, हे सगळं माझ्या आतनं आले, ते तुझ्या आतनं येऊ दे. तू आधी मला सर्च करून दाखव महिनाभर की मी हा रिसर्च केलाय बबल शोचा. मुलं येतच नाहीत परत, कुणाला त्याच्यावर मेहनतच घ्यायची नाहीये.
1: उद्योग व्यवसायामध्ये महिला त्या मानाने कमी असतात, म्हणजे स्वतःचा स्टार्टअप सुरू केलाय, स्वतःचाच काहीतरी उद्योग सुरू केलाय. आता परिस्थिती बदलते पण त्या मानाने रिस्क घेण्याची जी एक मानसिकता असते ती थोडी कमी असते. तर एखादा उद्योग एखाद्या महिलेने सुरू करावा, मग तो कला क्षेत्रातला असेल किंवा एखादं प्रॉडक्ट विकायचं असेल, त्यासाठी काय सांगाल, तुमचा अनुभव काय सांगतो.
0: खरं सांगायचं तर आपल्याकडे अजूनही मेंटॅलिटी बदललेली नाहीये. म्हणजे पुरुषांनी बाहेरचं काम बघायचं आणि स्त्रीनं घर सांभाळायचं. जरी स्त्रीनं बाहेरचं काम केलं तरी तिला घर हे बघायचंच.

0: आहे,
1: खरंय,
0: दूध आत घरात आणलेलं आहे का नाही, भाजी कुठली करायची, हे काही पुरुष अजून तरी नाही बघत आपल्याकडे. हळूहळू बदल होतोय, 5-10% घरात आता जेंट्सही बघायला लागलेत, कारण ती काळाची गरज आहे. पण मुळात आपलं जे नेचर बनलेलं आहे ना, आई म्हणून मी मुलांकडे बघणं, मला जास्त टेन्शन होतं माझ्या मुलांचा अभ्यासाचं, माझ्या नवऱ्याला इतकं येत नाही. पण स्विच ऑन स्विच ऑफ सिस्टीम जमली पाहिजे. काय म्हणतात आपण, अगदी कुर्ते विकायचा बिझनेस असेल तर तुम्ही एकदा त्याच्यात उतरताय ना, तर तुम्ही 100% तिथं द्या. तुम्ही कुर्ता अगदी काय म्हणतात, समोरच्या व्यक्तीला ते प्रोडक्ट दाखवताना घरचीच जर तुमची गाराणी एकीकडे फोन चालू आहे, गिराईक निघून जात आहे, असं नाही. ऑन ऑफ सिस्टीम जमली ना तर हे सगळं सहज शक्य आहे.
1: वा,
0: आजूबाजूला जेव्हा कार्यक्रम संपल्यावरती माझ्या इथे बायका बोलायला येतात ना, तेव्हा त्यांच्या बोलण्यात कौतुक तर असतंच, पण त्यांना एक वेगळ्या प्रकारचं कौतुक असतं, कारण की त्यांना स्वतःला कदाचित ते कुठंतरी जमलेलं नसतं, मानसिक थोडा खचलेला असतात, आणि मग चर्चेत निघतं. त्या बाईनं नुकतंच 41 वय खरं तर कम्प्लीट केलं असतं, पण आपल्याकडे सोशल मीडियावरनं किंवा त्या सोशल मीडिया युनिव्हर्सिटीतनं इतकं नको ते नॉलेज येतं, आणि घर बसल्या काही काम नसताना बायका ते वाचत राहतात. मेनोपॉज म्हणजे आता मला काहीतरी भयंकर आजार झालाय, आणि 40 झाली म्हणजे आता सगळी शस्त्र गळाली, मग मला मुलगाच विचारत नाहीये. अहो, तुमचा मुलगा टीनेजला आलाय, सगळ्यांची मुलं तशीच वागत असतात. नवरा कामात बिझी झालाय, मग माझ्या घरी कामाला बायका आहेत, आता मी दिवसभर काय करू. तर करायला कितीतरी गोष्टी आहेत आजूबाजूला. आणि सक्सेस म्हणजे फक्त एवढंच आहे का की 4 पैसे मिळवले, म्हणजे तुमचा रोजचा दिवस विदाऊट कटकटीचा आणि मनाप्रमाणे गेला, काहीतरी छंद जोपासत गेला, म्हणूनही तुम्ही सक्सेसफुल आहात.
1: अगदी, कालच्या पेक्षा आपण पुढे
0: गेलेलो आहोत. हाऊसवाईफ आहात म्हणजे काहीतरी भयंकर आयुष्यात गुन्हा केला असा अजिबात नाहीये. आज कित्येक ठिकाणी सोशल वर्कर हवे आहेत. अगदी छोटी छोटी उदाहरणं सांगते की काही ठिकाणी अनाथ मुलं आहेत, तर तिथे त्यांची नखं कापून देणं किंवा त्या मुलांना ग्लोव्स घालून शॅम्पू करून देणं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जर तुम्ही करायचं म्हणलं ना, तर सोशल वर्क कितीतरी प्रकारे करू शकता. कित्येक मुलांना शिकता येत नाही, शिकवायला जा. सोशल वर्क म्हणून समाजाच्या उपयोगी पडा. दुपारचा वेळ फक्त तुम्ही जर टीव्ही बघत बसलात आणि आता मला काही सुचतच नाही, मी काय करू, तर करायचं म्हणलं तर कित्येक छंद जोपासा, काहीही करा. आणि 40 झाली म्हणजे संपलं, यातनं थोडं बाहेर पडा. आज 60 आणि 70 वर्षाच्या बायका सुद्धा कर्तृत्व गाजवू शकतात. त्या करू शकतात, मग मी का नाही, एवढाच विचार फक्त डोक्यामध्ये ठेवा.
1: निश्चित, मला वाटतंय रोजचा दिवस उद्यमशील असणं, मग ते स्वतःसाठी पैसे कमवण्यासाठी असो किंवा एखादा छंद जोपासण्यासाठी असो, पण काहीतरी कार्यरत असणं, सतत काहीतरी नवीन शिकणं आणि पुढे जाणं,
0: एवढा स्ट्रेस घ्यायचा छोट्या छोट्या गोष्टींचा,
1: काय
0: सोडून द्यायला शिकलं पाहिजे 40 नंतर. आणि फिजिकली फिट पण तेवढंच पाहिजे. कित्येक जणी नवऱ्याचा डबा आहे, आता मी कधी जाऊ. 11 सुद्धा जिमला जाणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत.
1: खरं,
0: तर कधीतरी एक दिवसभरात ना 1 तास वर्कआउट करा, नक्की तुमच्या एनर्जीत फरक पडेल, हा मला विश्वास आहे.
1: निश्चित. चैताली ताई, आज तुम्ही आमच्या इथे आलात, खूप भरभरून आपण गप्पा मारल्या, आणि फक्त तुमच्या वेगवेगळ्या शोज बद्दल आणि त्या सगळ्या स्ट्रगल बद्दल न बोलता आपण महिलांसाठी, महिलांच्या दृष्टिकोनातूनही अनेक गोष्टी बोललो, जसं की आर्थिक बाबी असतील, घर सांभाळून एखादं करिअर कसं उभं राहू शकतं याच्याबद्दलही तुम्ही बोललात. मला वाटतं ही मुलाखत आपल्या ऐकणाऱ्या सगळ्या मैत्रिणींना, श्रोत्यांना, महिलांना उपयोगी पडेल. त्यांचे पुढचे जर काही स्वतःचे असे माइलस्टोन, टप्पे त्यांनी ठरवलेले असतील आयुष्यामध्ये गाठायचे, तर त्यालाही या मुलाखतीची मदत होईल, मार्गदर्शन होईल. तुम्ही आज आमच्या इथे आलात, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.
0: मला इथे बोलवल्याबद्दलही मनापासून आभार, धन्यवाद.
1: आताच आपण पपेट शो, बबल शो कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांची मुलाखत ऐकलीत. मानवाला मन, बुद्धी उपजतच मिळत असते, पण चांगल्या संस्कारांनी बुद्धी अधिक फुलवता येते, सकारात्मक विचारांनी जीवन उजळून टाकता येतं.

बराय तर मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करा, मेसेज करा किंवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. फक्त अभिप्राय मात्र नक्की पोचवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित श्रीबाद यांना निरोप द्या. नमस्कार.

वनिता मंडळ या कार्यक्रमात आताच आपण पपेट शो बबल शो करणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या प्रयोगशील कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सूत्रसंचालन केलं होतं प्राची परांजपे यांनी आणि सादरकर्ते होते सुमित श्रीबाद. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र.

0: की पहाड़ी है काटे की लाला,
1: लड़के के भेजे में है ये गड़बड़ घोटाला।
0: अरे जा जा
1: तू जा जा, अरे जा जा जा के घास का बाबू।
2: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज। जगातल्या श्रीमंत आणि गरीब देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आवाहन। आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे। जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली। तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत। या निमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं। सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास, या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं।
3: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया। चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया। कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया। मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी। जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया।
2: देश आणि 140 कोटी देशवासियांच्या कल्याणासाठी अहोरात्र संपूर्ण निष्ठेनं लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला अधिक बळ आणि ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना आज ईश्वराकडे केल्याचं त्यांनी सांगितलं। कधीकाळी धोरण लकव्यानं ग्रासलेला अशी आपल्या देशाची ओळख होती, मात्र आता आपला भारत वाढतं सामर्थ्य आणि लवचिकतेसाठी ओळखला जात असल्याचं ते म्हणाले। गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे। आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सने जागतिक बाजारपेठ व्यापली आहे। कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे असं ते म्हणाले। जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं त्यांनी सांगितलं। आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले। 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली। याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले। या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं, त्यांनी राजकारणाकडेच राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दात त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली, त्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली। या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत। जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे। सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतोय। यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीच्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमांविषयी।
4: गुजरातमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न उग्र झाला होता। नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला। केवळ मर्यादित कालावधीतली पाणीटंचाई असा विचार न करता पाण्याच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर दिला। सुजलाम सुफलाम असा फ्लॅगशिप कार्यक्रम राबवण्यात आला। 332 किलोमीटर लांबीच्या कालव्यातून 508 गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू झाला। नर्मदा नदीचं पाणी सौराष्ट्रातल्या जलाशयांमध्ये वळवण्यात आलं, त्यामुळे सुमारे 10 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली आलं। 2019 पर्यंत गुजरातमध्ये 1,85,000 बंधारे बांधून झाले होते आणि 2002च्या तुलनेत भूजल पातळी जवळजवळ 50% वाढली होती। गुजरातमध्ये

0: या जलसंवर्धनाच्या उपाययोजना साऱ्या देशासाठी पथदर्शी ठरल्या आहेत.
1: गुजरात भाजपाच्या वतीनं आज राज्यव्यापी सेवा ज्योत यात्राही काढण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ केली असून तो 5.5% झाला आहे. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं रेपो दरात यापूर्वी फेब्रुवारी 2023 वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा जीडीपी वाढीचा सुधारित अंदाजही आरबीआयनं जाहीर केला. हा दर 6.7% वाढून 7.1% राहिल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं. तर चालू आर्थिक वर्षात चलन फुगवट्याचा दर 5% वाढून 5.2% राहील असा अंदाज आरबीआयनं व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जगातल्या श्रीमंत आणि गरीब अशा दोन्ही देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आवाहन आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी केलं आहे. पुढच्या आठवड्यात बँकॉक इथं होणाऱ्या आयएमएफ आणि जागतिक बँकांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्या सिंगापूर इथं बोलत होत्या. या सर्व देशांच्या सरकारांकडे आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आवश्यक साधनं आहेत त्यामुळे त्यांनी कोणताही विलंब न करता धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज क्रिस्टालिना यांनी व्यक्त केली. फिजीमध्ये COP31 बैठकीपूर्वी आयोजित सत्रात भारतानं हवामान बदलाच्या संदर्भात ठोस पावलं उचलण्याचं तसंच पॅरिस कराराची जलद अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं आहे. या सत्राला केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी संबोधित केलं. हवामान विषयक उद्दिष्टांच्या समजुतीमधल्या तफावती दूर करणं याबाबतच्या सध्याच्या वचनबद्धता पूर्ण करणं तसंच जागतिक तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या उद्दिष्टपूर्तीला गती देण्याची गरज भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केली. यादव यांनी या कार्यक्रमादरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या उपमहासचिव अमीना महम्मद आणि संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा कराराचे सचिव सायमन स्टील यांच्याशी हवामान विषयक वित्तपुरवठा न्याय्य संक्रमण अशा विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपरशी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्र आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि बीडीडीएस पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतूसं 7 डिटोनेटर आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. याशिवाय वॉकीटॉकी संच मॅग्झिन कुकर आणि इतर माओवादी साहित्यही आढळलं. यातलं काही साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं. आर्थिक आणि सामाजिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं कापसाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 7 ऑक्टोबर हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा केला जातो. कॉटन फॉर गुड व्यापार परिवर्तन आणि भागीदारीतून समृद्धी अशी यंदाची या वर्षाची संकल्पना आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी एका व्हिडिओ संदेशातून यानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. कापसाचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करणं हे या दिवसाचं महत्व आहे. या शेतकऱ्यांमुळेच सूतगिरण्या जिनिंग युनिट्स कापड निर्मिती केंद्र किंवा तयार कपड्यांचे कारखाने अशा संपूर्ण साखळीतील कामगारांना रोजगार मिळतो असं त्यांनी म्हटलं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यात पुढील वर्षी 1317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. पुढच्या वर्षात 9876 कोटी रुपये खर्चाचा अंदाज असून केवळ 8559 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या वितरण जाळ्याचं सक्षमीकरण पुढील वर्षात केलं जाईल. त्याचप्रमाणे एकीकृत परिवहन सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. बेस्टचे मार्ग आणि वेळापत्रक याचं सुसूत्रीकरण करण्याची ग्वाही या अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार असलेल्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा यांनी अर्थसंकल्प बेस्ट समितीत सादर केला. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मानधना हिची नियुक्ती झाली. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नियुक्ती क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केली. स्मृती मानधना 2013 भारतासाठी खेळते आणि तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि एक दिवसाच्या 4 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन.

0: रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. जगातल्या श्रीमंत आणि गरीब देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आवाहन. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. 3 सप्टेंबरच्या पहाटे 3.6 तीव्रतेच्या भूकंपानं सिरोंचा तालुका हादरला. अहेरी तालुक्यातील काही गावांनाही भूकंपाचे धक्के बसले. सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. 5 सप्टेंबरला सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या वतीनं आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला. तर कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजाभाऊ मुनघाटे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ जे पी नाईक आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन पुणे इथं सन्मानित करण्यात आलं. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन अधिनियम 2025 आणि पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गडचिरोलीत 1 दिवसीय कार्यशाळा आणि पंचसंमेलन आयोजित करण्यात आलं. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. ग्रामसभांना सक्षम करून उपलब्ध शासकीय योजना आणि संसाधनांच्या योग्य नियोजनातून गावांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधावा असं आवाहन पंडा यांनी केलं. अंगणवाड्यांमध्ये पोषण माह साजरा करण्याच्या अनुषंगानं 1 दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. त्यानंतर पोषण माह साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील 2182 आणि शहरी भागातील 220 अशा एकूण 2402 अंगणवाड्यांमध्ये हे अभियान राबविण्यात आलं. 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकं गर्भवती आणि स्तनदा माता तसंच किशोरवयीन बालकांना याचा लाभ देण्यात आला. दुर्गम भागातील बालकांच्या पोषण आणि संगोपनासाठी 45 समुदायाधारित पाळणाघरे सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमातील पहिल्या पाळणाघराचं उद्घाटन एटापल्ली तालुक्यातील पैमा इथं जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते 4 सप्टेंबरला झालं. जिल्हा प्रशासन महिला आणि बालविकास विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्यानं हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. गडचिरोली इथं गोल्ला गोलकर समाजाच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली. दिंडी डोक्यावर कलश घेतलेल्या महिला आणि श्रीकृष्णाच्या झांकीत सजलेले बालगोपाल हे या शोभायात्रेचे वैशिष्ट्य ठरले. गणेश चतुर्थीचा सण नागरिकांनी भक्तिभावानं साजरा केला. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी 10 दिवस पूजा अर्चा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप देण्यात आला. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी एटापल्लीचा दौरा करून शैक्षणिक सुविधांचा आढावा घेतला. एटापल्ली तालुक्यातील हालेवारा आणि तोडसा या 2 आश्रमशाळांचे मॉडेल आश्रमशाळांमध्ये तर बुरगी आणि पैमा येथील जिल्हा परिषद शाळांचे मॉडेल शाळांमध्ये रुपांतर करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसंच शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी गडचिरोलीत शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. शाळांचा भौतिक आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन परिणामभिमुख काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. केंद्र शासनाच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये गडचिरोली जिल्ह्यानं मागील 2 वर्षात 34व्या स्थानावरून 9व्या स्थानी झेप घेतल्याबद्दल त्यांनी शिक्षण विभागाचं कौतुक केलं. त्यानंतर मंत्री आणि आयुक्तांनी विविध शाळांना भेट देऊन पाहणी केली. 12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. त्यात 461 प्रकरणे आपसी तडजोडीनं निकाली काढण्यात आली. यामध्ये न्यायालयांमध्ये प्रलंबित 425 आणि दाखलपूर्व 36 प्रकरणांचा समावेश होता. या प्रकरणांमध्ये एकूण 4,16,15,589 रुपयांची तडजोड झाली. मोटार अपघात नुकसान भरपाईच्या एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती रोहित जोशी यांच्या हस्ते संबंधित पक्षकाराला धनादेश प्रदान करण्यात आला. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं कॉम्रेड अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. छत्तीसगड राज्य आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडल्यानं भामरागड तालुक्याला पुराचा फटका बसला. पुरामुळे अनेक मार्ग बंद होते. पुराचे पाणी भामरागड गाव

शिरल्यानं 525 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं. राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत केली. काही गंभीर रुग्णांना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात पोहोचविण्यात आलं. तब्बल 4 दिवसांनंतर भामरागड आलापल्ली मार्गावरील वाहतूक सुरू झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. मध्यम लहरी

0: यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली 25 वर्ष कार्यरत आहेत. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंपने मुझे पुनर्निर्माण

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री

0: संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: देश आणि 140 कोटी देशवासियांच्या कल्याणासाठी अहोरात्र संपूर्ण निष्ठेनं लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला अधिक बळ आणि ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना आज ईश्वराकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. कधी काळी धोरण लकव्याला ग्रासलेला अशी आपल्या देशाची ओळख होती, मात्र आता भारत आपलं वाढतं सामर्थ्य आणि लवचिकतेसाठी ओळखला जात असल्याचं ते म्हणाले. गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे असं ते म्हणाले. जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं त्यांनी सांगितलं. आता भारताच्या उभारणीसाठी मोठं ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी ही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं, त्यांनी राजकारणाकडे राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दात त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला आज 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्ताने विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीच्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमाविषयी.
2: गुजरातमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उग्र झाला होता. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. केवळ मर्यादित कालावधीतली पाणी टंचाई असा विचार न करता पाण्याच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर दिला. सुजलाम सुफलाम असा फ्लॅगशिप कार्यक्रम राबवण्यात आला. 332 किलोमीटर लांबीच्या कालव्यातून 508 गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू झाला. नर्मदा नदीचं पाणी सौराष्ट्रातल्या जलाशयांमध्ये वळवण्यात आलं, त्यामुळे सुमारे 10 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली आलं. 2019 पर्यंत गुजरातमध्ये 1,85,000 बंधारे बांधून झाले होते आणि 2002 तुलनेत भूजल पातळी जवळजवळ 50% वाढली होती. गुजरातमधल्या या जलसंवर्धनाच्या उपाययोजना साऱ्या देशासाठी पथदर्शी ठरल्या आहेत.
0: यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची, समर्पणाची, मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
3: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर्ण टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे.
0: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातल्या गौरवशाली वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. धुळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शहरातून मशाल यात्रा काढून प्रधानमंत्र्यांचा देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. अहिल्यानगर शहरातून आज सेवा ज्योत यात्रा काढण्यात आली, तसंच महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात 0.5% वाढ केली असून तो 5.5% झाला.

आला आहे. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं रेपो दरात यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा सुधारित अंदाजही आरबीआयने आज जाहीर केला. हा दर 6.7% वाढून 7.1% राहिल्याचं मल्होत्रा म्हणाले. तर चालू आर्थिक वर्षात चलन फुगवट्याचा दर 5% वाढून 5.2% राहील असा अंदाज आरबीआयनं वर्तवला आहे. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीसाठी हे रँकिंग निश्चित करण्यात आलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही गडचिरोली जिल्हा अग्रेसर राहिला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यात पुढील वर्षी 1317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. पुढील वर्षात 9876 कोटी रुपये खर्चाचा अंदाज असून केवळ 8559 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या वितरण जाळ्याचं सक्षमीकरण पुढील वर्षात केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एकीकृत परिवहन सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मुंबईतल्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेच्या नवीन वसतीगृहाच्या बांधकामाला राज्य शासनानं मंजुरी दिली असून संस्थेतल्या पदभरतीच्या प्रस्तावाला येत्या आठवडाभरात मान्यता देण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मानधना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नियुक्ती क्रिकेट नियामक मंडळानं केली. स्मृती मानधना 2013 पासून भारतासाठी खेळत आहे आणि तिने 18 T20 सामन्यांमध्ये आणि एक दिवसाच्या 4 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. मुंबईत गोवंडी इथं आज पोलिसांनी एका घरावर छापा टाकून मानसोपचारासाठी वापरली जाणारी सुमारे 2.5 कोटी रुपयांची औषधं जप्त केली. ही औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकण्यावर बंदी आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपरशी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्र आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि बीडीएस पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतूसं, 7 डिटोनेटर्स आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात डिजिटल युगातील उद्योजकता तंत्रज्ञानातून व्यवसाय विकास याविषयी श्रद्धा एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे माजी प्राचार्य तसंच उद्योजकता विकास तज्ज्ञ प्राध्यापक हेमंत भागवत यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजचे युग हे डिजिटल क्रांतीचे युग आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, ई कॉमर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे व्यवसायाच्या संकल्पना आणि स्वरूप झपाट्याने बदलत आहेत. आज युवकांना केवळ नोकरीच्या संधी शोधण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगार निर्मिती करण्याच्या अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अगदी कमी भांडवलात आपल्या कौशल्यांच्या आणि कल्पकतेच्या जोरावर डिजिटल माध्यमांचा वापर करून स्वतःचा व्यवसाय उभारणे आता शक्य झाले. मात्र योग्य व्यवसायाची निवड, नियोजन, डिजिटल कौशल्ये, आर्थिक व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षेची माहिती असणेही तितकेच महत्वाचे. याच पार्श्वभूमीवर आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात डिजिटल युगातील उद्योजकता तंत्रज्ञानातून व्यवसाय विकास या विषयावर चर्चा करणार आहोत. यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत हेमंत भागवत सर. सरांविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे सरांना 40 वर्षांपेक्षा अधिक उद्योजकतेचा अनुभव असून सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक तसेच श्रद्धा एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या संस्थेचे माजी प्राचार्य आहेत. यासोबतच एंटरप्रिनरशिप म्हणजेच उद्योजकता या विषयावर करिअर गायडन्स ते करत असतात. सर, तुमचं युवा

0: मी कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: चला तर मग डिजिटल उद्योजकतेच्या विविध पैलूंविषयी जाणून घेऊया आणि युवकांसाठी उपलब्ध असलेल्या नव्या संधींचा मागोवा घेऊया. सर, आजच्या मुलाखतीचा पहिलाच प्रश्न, आजच्या डिजिटल युगामध्ये डिजिटल उद्योजकता म्हणजे नेमकं काय आहे आणि पारंपरिक उद्योजकतेपेक्षा तिचे वेगळेपण काय आहे याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: डिजिटल उद्योजकता म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन व्यवसाय सुरू करणे,
0: ओके,
1: उत्पादन किंवा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या व्यवसायाचा विस्तार करणे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पूर्वी व्यवसायासाठी दुकान, कार्यालय आणि मोठी गुंतवणूक आवश्यक असायची.
0: बरोबर.
1: आज मोबाईल, इंटरनेट, संगणक आणि योग्य डिजिटल कौशल्यांच्या मदतीनं अनेक व्यवसायांची सुरुवात घरातून सुद्धा करता येते. उदाहरणार्थ, एखाद्या युवकाला चांगले ग्राफिक डिझाईन करता येत असेल तर तो घरातूनच सोशल मीडियाच्या पोस्ट, लोगो किंवा जाहिराती तयार करून ग्राहकांना सेवा देऊ शकतो.
0: बरोबर.
1: पारंपरिक आणि डिजिटल उद्योजकतेमध्ये मूलभूत उद्देश मात्र समान आहे, ग्राहकांची गरज ओळखणे आणि त्यावर योग्य उत्पादन किंवा सेवा देणे आणि त्यातून मूल्य निर्माण करणे. फरक प्रामुख्याने व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये आहे.
0: बर,
1: पारंपरिक व्यवसायात ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी दुकान, प्रत्यक्ष भेटी, स्थानिक जाहिरात किंवा वितरक ही यंत्रणा महत्वाची असते. डिजिटल व्यवसायात मात्र वेबसाईट, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्स ऑनलाईन पेमेंट आणि डिजिटल ग्राहक सेवा यांचा वापर करतात.
0: बरोबर.
1: पारंपरिक व्यवसायाची सुरुवात स्थानिक बाजारपेठेतूनच होते. डिजिटल माध्यमामुळे चांगली कल्पना किंवा सेवा तुलनेनं कमी खर्चात मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवता येते. डिजिटल साधने ही माध्यमे आहेत. खरी उद्योजकता म्हणजे ग्राहकांची समस्या समजून घेऊन त्यावर उपयोगी आणि विश्वासार्ह उपाय देणे.
0: बरोबर.
1: लोकांची गरज कोणती आहे, मी तंत्रज्ञानाच्या मदतीनं अधिक चांगल्या पद्धतीनं ती पूर्ण करू शकतो का, हा विचार करण्याची पद्धत म्हणजे डिजिटल उद्योजकतेची खरी सुरुवात.
0: सध्या प्रत्येक जण डिजिटल मार्केटिंगकडे लक्ष देत आहे. एखाद्या युवकाला जर समजा व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे तर डिजिटल व्यवसायाची कल्पना निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार त्या युवकाने करावा याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: माझ्या मते डिजिटल व्यवसायाची कल्पना निवडताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त आपल्याला काय आवडतं हे न पाहता ग्राहकाची नेमकी गरज काय आहे हे समजून घेणं. युवकांनी सर्वप्रथम स्वतःला 3 प्रश्न विचारले पाहिजेत. मला काय चांगले करता येते, लोकांना कशाची गरज आहे आणि या गरजेसाठी लोक पैसे देण्यास तयार होतील का. उदाहरणार्थ, एखाद्याला मोबाईलवर व्हिडिओ तयार करणे आणि संपादन करणे चांगले जमत असेल तर त्याने फक्त मला व्हिडिओ बनवायला आवडतात एवढ्यावर थांबू नये. आपल्या परिसरातील दुकानदार, डॉक्टर, शिक्षक, छोटे उद्योग किंवा संस्थांना सोशल मीडिया व्हिडिओची गरज आहे का याचा अभ्यास करावा. गरज असेल तर त्यातून व्यवसायाची संधी निर्माण होऊ शकते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाजारपेठेचा अभ्यास. आपले संभाव्य ग्राहक कोण आहेत, त्यांची संख्या किती आहे, त्यांची समस्या काय आहे, सध्या ते कोणत्या पर्यायाचा वापर करतात आणि आपली सेवा त्यांच्यासाठी अधिक उपयुक्त कशी ठरेल हे समजून घ्यायला हवे. तिसरी गोष्ट म्हणजे भांडवल आणि कौशल्य. सुरुवातीला मोठी गुंतवणूक करावीच लागते असं नाही. युवकाने आपल्या उपलब्ध कौशल्यावर आधारित व्यवसाय निवडला तर सुरुवातीचा खर्च कमी ठेवता येतो. मात्र आवश्यक कौशल्य नसतील तर ती शिकायची तयारी असणे महत्वाचे आहे. चौथी गोष्ट म्हणजे व्यवसायाची वाढण्याची क्षमता. आज 10 ग्राहक आहेत, उद्या 100 किंवा 1000 ग्राहक मिळाल्यावर आपण त्यांना सेवा देऊ शकू का, हा विचार खूप महत्वाचा आहे. डिजिटल माध्यमांमुळे व्यवसायाचा विस्तार अतिगतीनं होणं शक्य आहे. त्यामुळे आपण हा विचार आधी करणं गरजेचं आहे की ग्राहक संख्या वाढल्यानंतर एवढ्या मोठ्या ग्राहक संख्येला आपण सेवा देऊ शकणार आहोत का. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक ट्रेंड समजून व्यवसायाची कल्पना निवडता कामा नये. आज एखादी डिजिटल सेवा लोकप्रिय आहे म्हणून उद्या तीच आपल्यासाठी योग्य असेल असं म्हणता येणार नाही. मी युवकांना एक साधा मंत्र देईन, ट्रेंडच्या मागे धावू नका. गरज शोधा, समस्या शोधा आणि त्यावर डिजिटल माध्यमातून उपयोगी उपाय द्या. कारण चांगली डिजिटल व्यवसाय कल्पना म्हणजे केवळ नवीन कल्पना नव्हे, ग्राहकांसाठी मूल्य निर्माण करणारी आणि आपल्या निर्मित

0: अभियांत्रिकी कौशल्याला योग्य असणारी आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असणारी कल्पना होय.
1: सर, अगदी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य तो कानमंत्र तुम्ही आपल्या युवक मित्रांना दिलेला आहे. पुढे मी तुम्हाला असं विचारू इच्छिते की डिजिटल उद्योजकतेच्या क्षेत्रात जे सुरुवात करू इच्छितात अशा युवकांसाठी व्यवसाय नियोजनाची पहिली पायरी कोणती असावी, याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: डिजिटल व्यवसाय सुरू करताना अनेक युवकांची पहिली चूक अशी होते की ते लगेच वेबसाईट तयार करतात, सोशल मीडिया अकाउंट सुरू करतात किंवा एखादे ऍप तयार करण्याचा विचार करतात. पण माझ्या मते डिजिटल उद्योजकतेची पहिली पायरी तंत्रज्ञान नाही तर नियोजन आहे. सर्वप्रथम युवकाने मी कोणती समस्या सोडवणार आहे आणि कोणासाठी सोडवणार आहे हा प्रश्न विचारला पाहिजे. यानंतर आपण कोणाला लक्ष्य ग्राहक समजणार आहोत हे निश्चित करणं महत्वाचं आहे. विद्यार्थी, पालक, शेतकरी, दुकानदार, महिला, छोटे व्यावसायिक, कंपन्या आणि सेवा नेमकी कोणासाठी आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. तिसरी पायरी म्हणजे बाजारपेठेचा छोटा का होईना पण अभ्यास करणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: यामुळे केवळ आपल्या मनात चांगली वाटणारी कल्पना आणि प्रत्यक्षात ग्राहकांना उपयोगी असलेली कल्पना यातील फरक समजतो. त्यानंतर व्यवसायाचे साधे बिझनेस मॉडेल म्हणजेच व्यवसाय कसा चालणार आहे हे ठरवणं गरजेचं आहे. आपला ग्राहक कोण आहे, उत्पादन किंवा सेवा काय आहेत, ग्राहक आपल्यापर्यंत कसे येणार किंवा आपण त्यांच्यापर्यंत कसे पोहोचणार, त्यांच्याकडून उत्पन्न कसे मिळणार, सुरुवातीचा खर्च किती आणि भविष्यात व्यवसाय कसा वाढणार या प्रश्नांची उत्तरं आपणच शोधायला हवीत. सुरुवातीलाच मोठी गुंतवणूक करू नका. प्रथम छोट्या प्रमाणावर प्रयोग करून पहा. यालाच आपण कल्पना, ग्राहक, छोटा प्रयोग, अभिप्राय, सुधारणा, विस्तार अशी उद्योजकीय प्रक्रिया म्हणू शकतो. आज डिजिटल युगामध्ये आणखी एक मोठी संधी आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून बाजारपेठेची माहिती, ग्राहकांचा प्रतिसाद, खर्च आणि विक्री यांचा मागोवा घेता येतो. त्यामुळे निर्णय अंदाजावर नव्हे तर उपलब्ध माहितीवर घेता येतो. तर मोबाईल हातात घेण्यापूर्वी समस्या हातात घ्या, वेबसाईट बनवण्यापूर्वी ग्राहक समजून घ्या आणि गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या व्यवसायाची छोटी चाचणी घ्या. यातून युवकाची कल्पना व्यवहार्य व्यवसायात रुपांतरित होण्याची प्रक्रिया सुरू होते.
1: अगदी. सर, डिजिटल व्यवसायामध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या लक्षात घ्याव्या लागतात. डिजिटल व्यवसायासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी युवकांनी कोणत्या संस्थेशी संपर्क साधावा? डिजिटल कौशल्ये आत्मसात करण्यासाठी युवकांनी कोणत्या गोष्टी शिकण्यावर भर द्यावा, याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: डिजिटल उद्योजकता सुरू करताना युवकांनी सर्व काही स्वतः शिकण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा योग्य मार्गदर्शन, गरज असेल तर प्रशिक्षण आणि उपलब्ध शासकीय किंवा संस्थात्मक योजनांचा उपयोग अवश्य करून घ्यावा. महाराष्ट्रातील युवकांसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र म्हणजेच MCD, जिल्हा उद्योग केंद्र, MSME संबंधित संस्था, कौशल्य विकास संस्था, स्टार्टअप आणि इन्क्युबेशन केंद्र तसेच महाविद्यालयातील उद्योजकता विकास केंद्र ही मार्गदर्शनासाठी उपयोगी ठरू शकतात.
1: बरोबर.
0: आर्थिक सहाय्यासाठी बँका, विविध शासकीय स्वयंरोजगार व उद्योजकता योजनांची माहिती घेणेही महत्वाचे आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कर्ज किंवा आर्थिक सहाय्य मिळणे म्हणजे व्यवसाय यशस्वी होणे नाही.
1: बरोबर.
0: व्यवसायाची कल्पना, बाजारपेठ, कौशल्य आणि आर्थिक नियोजन मजबूत असणे हे अधिक महत्वाचे आहे. डिजिटल कौशल्याच्या बाबतीत युवकांनी सर्वप्रथम मूलभूत डिजिटल साक्षरता समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या व्यवसायाच्या गरजेनुसार कौशल्य निवड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सायबर सुरक्षा शिकणं अत्यंत गरजेचं आहे. मजबूत पासवर्ड कसा असतो, योग्य 2 स्तरीय सुरक्षा कशी असते, फिशिंग पासून सावध कसं राहायला पाहिजे, ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवणं किती गरजेचं आहे आणि सुरक्षित ऑनलाईन व्यवहार याबाबत मूलभूत ज्ञान प्रत्येक डिजिटल उद्योजकानं घेतलंच पाहिजे. एकच कोर्स करून थांबण्यापेक्षा सतत शिकण्याची तयारी ठेवणं आवश्यक आहे. प्रमाणपत्रापेक्षा कौशल्य आणि कौशल्यापेक्षा त्याचा प्रत्यक्ष उपयोग महत्वाचा आहे.
1: बरोबर. सर, डिजिटल तंत्रज्ञानामुळे युवकांसाठी व्यवसायाच्या कोणत्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत? सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग आहे आणि ई-कॉमर्स यांचा व्यवसाय वाढीसाठी

0: युवक कशा पद्धतीने उपयोग करू शकतात याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: डिजिटल तंत्रज्ञानामुळे आज व्यवसायाच्या संधींचं स्वरूपच बदललं आहे. पूर्वी व्यवसाय सुरू करण्यासाठी दुकान, कार्यालय आणि मोठी यंत्रसामग्री आणि मोठी बाजारपेठ आवश्यक असायची. आज मात्र मोबाईल, इंटरनेट, कौशल्य आणि योग्य कल्पना यांच्या मदतीनं कमी भांडवलामध्ये अनेक व्यवसाय सुरू करता येऊ शकतात. यामध्ये सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता व्यवसायाचे प्रभावी साधन बनले आहे. पण फक्त पोस्ट टाकणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग नाही. योग्य ग्राहक कोण, त्याला काय हवे आहे आणि आपली उत्पादनं त्यांची गरज कशी पूर्ण करतील हे स्पष्टपणे सांगणं महत्वाचं आहे.
0: बरोबर.
1: ई कॉमर्समुळे तर बाजारपेठेची भौगोलिक मर्यादा खूप कमी झाली आहे. एखादे उत्पादन गावात तयार झाले आहे आणि तरी त्याचा ग्राहक पुणे, मुंबई किंवा भारतातील इतर शहरांमध्ये असू शकतो. मात्र त्यासाठी दर्जेदार उत्पादन, योग्य पॅकेजिंग, विश्वासार्ह वितरण व्यवस्था, ग्राहक सेवा आणि परतावा धोरण यांचे नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: डिजिटल मार्केटिंगचा आणखी एक फायदा म्हणजे परिणाम मोजता येतात. किती लोकांनी जाहिरात पाहिली, किती लोकांनी संपर्क केला, किती विक्री झाली आणि कोणत्या प्रकारच्या ग्राहकांना आपले उत्पादन आवडले याचा डेटा आपल्याला मिळू शकतो.
0: बरोबर.
1: त्यामुळे अंदाजाऐवजी माहितीच्या आधारे पुढील निर्णय आपल्याला घेता येतात. फॉलोअर्सची संख्या म्हणजे व्यवसायाचे यश नाही. खरे यश म्हणजे योग्य ग्राहक मिळणे, ग्राहकांचा विश्वास निर्माण होणे, विक्री होणे आणि ग्राहक पुन्हा आपल्याकडे येणे. म्हणून डिजिटल माध्यमांचा वापर दिसण्यासाठी नव्हे तर ग्राहकांपर्यंत विश्वास निर्माण करण्यासाठी झाला पाहिजे आणि मूल्य निर्माण करण्याकरता याचा उपयोग जास्तीत जास्त केला पाहिजे. आता गरज आहे ती योग्य कल्पना आणि कौशल्य आणि कृतीची.
0: अगदीच सर. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI यामुळे देखील डिजिटल मार्केटिंग वरती बराचसा फरक पडत आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI, ऑटोमेशन आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा छोट्या व्यवसायांना कसा फायदा होऊ शकतो आणि युवकांनी आपल्या कौशल्यांचा आणि कल्पनांचा वापर करून डिजिटल उद्योजकतेच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कोणती पावले उचलावीत याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: आजच्या काळामध्ये AI आणि ऑटोमेशन फक्त मोठ्या कंपन्यांचे तंत्रज्ञान म्हणून पाहण्याची गरज उरलेली नाही. छोट्या व्यावसायिकांनाही योग्य पद्धतीने या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेता येऊ शकतो. वेळ, खर्च आणि मेहनत या माध्यमातून कमी करता येते. त्याचप्रमाणे ऑटोमेशनच्या मदतीनं काही नियमित कामे जसे ग्राहकांना संदेश पाठवणे, अपॉइंटमेंटची आठवण करून देणे, नोंदी ठेवणे किंवा विक्रीचा प्राथमिक मागोवा घेणे अधिक कार्यक्षमपणे करता येतात. पण इथे एक गोष्ट महत्वाची आहे. AI म्हणजे उद्योजकाला पर्याय नाही. AI हे उद्योजकाच्या हातातील एक साधन आहे. अंतिम निर्णय ग्राहकांची गरज समजून घेणे, सर्जनशीलता, नैतिकता आणि जबाबदारी ही माणसाचीच भूमिका आहे. युवकांनी AI शिकताना केवळ कोणते AI टूल वापरायचे यावर लक्ष केंद्रित करू नये. त्यापेक्षा या तंत्रज्ञानाचा वापर करून मी ग्राहकांची कोणती समस्या अधिक चांगल्या पद्धतीनं सोडवू शकतो हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.
0: बरोबर.
1: स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी युवकांनी प्रथम एक वैशिष्ट्य, कौशल्य किंवा क्षेत्र निवडावे. त्यात सातत्यानं प्रावीण्य मिळवावे. त्यानंतर प्रत्यक्ष छोटे प्रकल्प हातात घ्यावेत आणि त्यातून आपले काम दाखवणारे पोर्टफोलिओ तयार करावे. त्यानंतर स्वतःचा डिजिटल ठसा निर्माण करणे महत्वाचे आहे. आपल्या कामाची माहिती सोशल मीडिया, वेबसाईट किंवा इतर योग्य डिजिटल माध्यमांवर सातत्यानं मांडणे गरजेचं आहे. ग्राहकांचे अभिप्राय घ्यावेत आणि चांगल्या कामातून विश्वास निर्माण करावा. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे AI युगात केवळ तांत्रिक कौशल्य पुरेसे नाही. संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, सर्जनशीलता, ग्राहक समजून घेण्याची क्षमता आणि बदल स्वीकारण्याची तयारी ही मानवी कौशल्य सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत.
0: सर, डिजिटल व्यवसाय सुरू करत असताना अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागतो. तर डिजिटल व्यवसाय सुरू करताना युवकांना कोणत्या प्रमुख अडचणींचा सामना करावा लागू शकतो? ऑनलाईन फसवणूक, सायबर सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास याबाबत

0: व उद्योजकांनी कोणती काळजी घ्यावी, तर याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: डिजिटल व्यवसाय सुरू करणे आज तुलनेने सोपे झाले असले तरी डिजिटल व्यवसाय टिकवणे आणि विश्वासार्हता वाढवणे हे आजच्या युवकांपुढचे खरे आव्हान आहे. युवकांसमोर सुरुवातीला अनेक अडचणी येऊ शकतात. योग्य व्यवसाय कल्पना निवडणे, ग्राहक मिळवणे, तीव्र स्पर्धा, डिजिटल कौशल्यांचा अभाव, आर्थिक नियोजन आणि सातत्यानं बदलणारे तंत्रज्ञान या गोष्टींचा त्यात समावेश होतो.
0: बरोबर.
1: आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे सायबर सुरक्षा आणि ऑनलाईन फसवणूक हा अगदी आता सध्या आयरणीवर आलेला विषय आहे. डिजिटल उद्योजकांचा व्यवसाय ऑनलाईन असल्यामुळे त्यांची आर्थिक माहिती, ग्राहकांची माहिती, पासवर्ड, व्यवहार आणि डिजिटल खाती सुरक्षित ठेवणं हे अत्यंत आवश्यक ठरत आहे. युवकांनी सर्वप्रथम मजबूत आणि वेगवेगळे पासवर्ड वापरावेत आणि शक्य तिथे दोन स्तरीय सुरक्षा म्हणजे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू ठेवावी. अनोळखी लिंक, संशयास्पद ईमेल, बनावट ग्राहक किंवा खोटी पेमेंटची माहिती याबाबत सतत सावध राहावे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त स्क्रीनवर पेमेंट झाल्याचा संदेश दिसला म्हणजे व्यवहार पूर्ण झाला असे समजू नये. प्रत्यक्ष बँक खात्यात किंवा अधिकृत पेमेंट प्रणालीमध्ये रक्कम जमा झाली आहे का हे तपासणं आवश्यक आहे.
0: बरोबर.
1: तसेच ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा संवेदनशील बँकिंग माहिती कोणालाही देऊ नये. ग्राहकांची वैयक्तिक माहितीही अनावश्यक गोळा करू नये आणि आवश्यक माहिती सुरक्षितपणे हाताळली जावी. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ग्राहकांचा विश्वास. डिजिटल व्यवसायात ग्राहक अनेकदा आपल्याला प्रत्यक्ष भेटलेलाच नसतो, त्यामुळे आपल्या व्यवसायाची माहिती स्पष्ट असावी. खोटे रिव्ह्यू, चुकीची जाहिरात किंवा अतिशयोक्तीपूर्ण आश्वासने देऊन एकदा विक्री होऊ शकते पण दीर्घकाळ व्यवसाय टिकत नाही. ग्राहकाला योग्य माहिती देऊन चांगली सेवा दिली तर व्यवसाय निर्माण होतो. तंत्रज्ञानाचा वेग स्वीकारा पण सुरक्षिततेच्या बाबतीत कसलीही घाई करू नका.
0: बरोबर.
1: कारण डिजिटल व्यवसायात ग्राहक मिळवणं महत्वाचं आहे पण त्यांचा विश्वास जपणे त्याहून महत्वाचे आहे. सुरक्षा, पारदर्शकता आणि प्रामाणिक सेवा या तीन गोष्टींच्या आधारावरच डिजिटल व्यवसायाची दीर्घकालीन विश्वासार्हता निर्माण होते.
0: अगदी. सर, आपले जे युवक मित्र आहेत जे कमी भांडवलामध्ये डिजिटल व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांना कोणत्या क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत आणि ग्रामीण भागातील युवक डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादने आणि सेवांना मोठ्या बाजारपेठेशी कसे जोडू शकतात, याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: आज डिजिटल उद्योजकतेची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे मोठी गुंतवणूक न करता कौशल्यांच्या आधारावर व्यवसाय सुरू करण्याची शक्यता. त्यामुळे युवकांनी सुरुवातीला मोठे कार्यालय, दुकान किंवा यंत्रसामग्री घेण्यापेक्षा आपल्या कौशल्याचा वापर करून सेवा आधारित व्यवसाय सुरू करण्याचा विचार करावा. याशिवाय युवकांनी आपल्या परिसरातील स्थानिक गरजा आणि उपलब्ध संसाधने याचा विचार करावा. ग्रामीण भागातील युवकांसाठी तर डिजिटल तंत्रज्ञान ही मोठी संधी आहे. एखाद्या गावात उत्तम हस्तकला, खाद्यपदार्थ, शेतीमाल, प्रक्रिया केलेली उत्पादने, पारंपरिक वस्तू किंवा स्थानिक सेवा उपलब्ध असतील तर त्यांची माहिती डिजिटल माध्यमातून मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवता येते. फक्त ऑनलाईन प्रसिद्धी पुरेशी नाही. उत्पादनांची गुणवत्ता, किंमत, पॅकेजिंग, साठवणूक, वितरण, वेळेवर सेवा आणि ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण याची संपूर्ण साखळी मजबूत करावी लागेल. ग्रामीण युवकांसाठी एक महत्वाची संधी म्हणजे स्थानिक ज्ञानाचे डिजिटल सेवेत रूपांतर. उदाहरणार्थ शेतीविषयक कौशल्य, स्थानिक पर्यटन, पारंपरिक कला, दुरुस्ती सेवा किंवा एखादे विशेष तांत्रिक कौशल्य याचे डिजिटल सादरीकरण करून नवीन ग्राहक मिळवता येऊ शकतात. म्हणूनच मी युवकांना सांगू इच्छितो, मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठे भांडवल लागत नाही, मोठी गरज ओळखण्यासाठी मोठी बाजारपेठही आवश्यक नाही, मात्र तुमचा दृष्टिकोन व्यावसायिक असायला हवा.
0: अगदीच. डिजिटल व्यवसायामध्ये स्पर्धा वाढत असताना स्वतःचा व्यवसाय वेगळा आणि टिकाऊ बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात, याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
1: आज डिजिटल माध्यमांमुळे व्यवसाय सुरू करणं सोपं झालंय पण त्याचबरोबर स्पर्धाही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्यामुळे फक्त ऑनलाईन उपस्थिती निर्माण करून

0: व्यवसाय टिकत नाही. ग्राहकाला आपल्याकडे येण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा आपल्याकडेच येण्यासाठी काहीतरी वेगळे उपयोगी आणि विश्वासार्ह देणे आवश्यक आहे. सर्वप्रथम ग्राहकाला नेमके काय हवंय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. माझ्याकडे हे उत्पादन आहे म्हणून ते ग्राहकानं घ्यावे हा दृष्टिकोन अतिशय चुकीचा आहे. ग्राहकाची कोणती गरज मी अधिक चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू शकतो हा विचार प्रत्येक उद्योजकानं करण्याची गरज आहे.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट म्हणजे युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन किंवा आपण ज्याला USP म्हणतो, आपले उत्पादन किंवा सेवा इतरांपेक्षा नेमकी कशी वेगळी आहे हे स्पष्ट असलं पाहिजे. ते वेगळेपण कमी किमतीत असण्याची गरज नाही, ते गुणवत्ता, डिझाईन, वेगवान सेवा, वैयक्तिक लक्ष, विशेष सुविधा, स्थानिक वैशिष्ट्य किंवा ग्राहकांचा चांगला अनुभव. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे गुणवत्ता आणि सातत्य. डिजिटल माध्यमातून ग्राहक पटकन मिळू शकतो, पण खराब अनुभवामुळे तो त्याच वेगानं दुसऱ्या व्यवसायाकडे ही जाऊ शकतो. त्यामुळे उत्पादकांची गुणवत्ता, वेळेवर सेवा आणि ग्राहकांशी संवाद साधण्याची कला यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे ग्राहकांचा विश्वास, प्रामाणिक माहिती, स्पष्ट किंमत, सुरक्षित व्यवहार, वेळेवर सेवा आणि तक्रारींचे योग्य निराकरण यामुळे विश्वास निर्माण. आपल्या प्रॉडक्टमध्ये किंवा आपल्या सेवेमध्ये सतत सुधारणा करत राहणं ही काळाची गरज आहे. डिजिटल उद्योजकाने आपल्या ग्राहकांकडून अभिप्राय सतत घेतला पाहिजे, विक्रीची माहिती पाहावी, कोणती जाहिरात किंवा सेवा परिणामकारक आहे हे समजून घ्यावे आणि त्यानुसार त्यामध्ये सातत्यानं बदल करत जावेत. टेक्नॉलॉजीची नक्कल करता येते, पण ग्राहकांशी निर्माण झालेला विश्वास आणि तुमची उद्योजकीय ओळख सहज नक्कल करता येत नाही.
1: बरोबर.
0: म्हणून डिजिटल व्यवसाय टिकवण्यासाठी मी 5 शब्द सांगू शकतो. गरज ओळखा, वेगळेपणा निर्माण करा, गुणवत्ता जपा, विश्वास ठसवा आणि सतत सुधारणा करत राहा.
1: सर, मुलाखतीच्या शेवटी डिजिटल उद्योजकतेच्या क्षेत्रात आपली वाटचाल सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: माझा युवकांना सर्वप्रथम एकच संदेश आहे, डिजिटल युगाकडे फक्त नोकरी शोधण्याची संधी म्हणून पाहू नका, स्वतः काही निर्माण करण्याची संधी म्हणूनही पहा. आज तंत्रज्ञानामुळे आपल्या हातात अशी साधनं आली आहेत जी काही वर्षापूर्वी मोठ्या कंपन्यांकडेच उपलब्ध होती. पण केवळ मोबाईल आणि इंटरनेट हातात असणे पुरेसे नाही, उद्योजक होण्यासाठी विचार करण्याची पद्धत बदलावी लागेल. आपण नेहमी विचारतो मला नोकरी कुठे मिळेल, हा प्रश्न महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. मी स्वतः काय निर्माण करू शकतो, माझ्याकडे कोणती कौशल्ये आहेत, लोकांची कोणती समस्या मी सोडवू शकतो.
1: बरोबर.
0: यासाठी सुरुवातीलाच मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही, लहान सुरुवात करा. एखादी छोटीशी कल्पना निवडा, ग्राहकांशी बोला, छोटासा प्रयोग करून पहा, त्यांचा अभिप्राय घ्या, आपल्या झालेल्या चुका सुधारा आणि मग हळूहळू आपल्या कल्पनेचा विस्तार करा. तंत्रज्ञान सतत बदलत राहणार, शिकण्याची सवय आपण स्वतःला लावून घेणं गरजेचं आहे. बदल स्वीकारण्याची तयारी आणि समस्या सोडवण्याची क्षमता आपण स्वतःमध्ये विकसित करायला हवी. त्याचबरोबर डिजिटल जगामध्ये प्रामाणिकपणा, सायबर सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास कधीही विसरू नका. स्वप्न फक्त पाहू नका, ते लिहून काढा. कल्पना फक्त मनात ठेवू नका, तिची चाचणी घ्या. तंत्रज्ञान फक्त वापरू नका, त्यातून मूल्य निर्माण करा आणि संधीची वाट पाहू नका, संधी निर्माण करा. तंत्रज्ञानाचा वापर करून मूल्य निर्माण करणारे निर्माते आणि उद्योजक बनावे हीच माझी सर्व युवकांना, डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या युवकांना माझ्या मनापासून शुभेच्छा.
1: मित्रांनो, आजच्या या मुलाखतीतून आपण डिजिटल उद्योजकतेचे बदलते स्वरूप, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले नियोजन, डिजिटल कौशल्यांचे महत्व, शासकीय योजनांमधून मिळणारे सहाय्य आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या व्यवसायाच्या नव्या संधी याविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. या संवादातून एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते की डिजिटल युगात यशस्वी उद्योजक होण्यासाठी केवळ भांडवल पुरेसे नसून योग्य कल्पना, कौशल्य, सातत्य, ग्राहकांचा विश्वास आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची तयारी आवश्यक आहे. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांनी आपल्या स्थानिक कौशल्यांचा

0: उत्पादनांचा आणि कल्पकतेचा डिजिटल माध्यमांद्वारे व्यापक बाजारपेठेशी संपर्क साधण्यासाठी उपयोग करून घ्यावा. संधी ओळखा, नवनवीन गोष्टी शिका, छोट्या पावलांनी सुरुवात करा आणि आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील राहा. आजच्या या मार्गदर्शक आणि प्रेरणादायी संवादासाठी मी हेमंत भागवत सरांचे मनपूर्वक आभार मानते.
1: धन्यवाद.
0: मित्रांनो, आजचा युवा आणीचा हा विशेष कार्यक्रम इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात डिजिटल युगातील उद्योजकता, तंत्रज्ञानातून व्यवसाय विकास याविषयी श्रद्धा एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे माजी प्राचार्य तसंच उद्योजकता विकास तज्ज्ञ प्राध्यापक हेमंत भागवत यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ईसीआय नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडन्स, बाष्पक वापरकर्ते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8 ते 10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्य करत आहेत. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे. आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता. मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानेच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले. यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची समर्पणाची

0: मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
1: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वरनं टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे.
0: नवी मुंबईत नेरूळ इथं सेवा ज्योती यात्रा नमो सेवा संकल्प आणि विकसित भारत संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. धुळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शहरातून मशाल यात्रा काढून प्रधानमंत्र्यांचा देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. अहिल्यानगर आणि बीड इथंही सेवा ज्योत यात्रा काढण्यात आली. नाशिक इथं जिल्ह्यात

0: उपस्थितीत शहरातून मशाल यात्रा काढून प्रधानमंत्र्यांचा देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. अहिल्यानगर आणि बीड इथंही सेवाज्योत यात्रा काढण्यात आली. नाशिक इथं जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प सभा आणि सेवाज्योती यात्रा आयोजित करण्यात आली होती. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आज सांगली इथं वृक्षारोपण करण्यात आलं.
1: भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ करत तो 5.5% केला. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली. त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं यापूर्वी फेब्रुवारी 2023 रेपो दरात वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षात जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.1% राहील, तर किरकोळ किंमत आधारित चलन फुगवट्याचा दर 5.2% राहील असा अंदाज आरबीआयनं वर्तवला आहे. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीसाठी हे रँकिंग निश्चित करण्यात आलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही गडचिरोली जिल्हा अग्रेसर राहिला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. हवाई दलाच्या 94व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला भारताचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्या संदेशाचं थेट प्रसारण आज रात्री 8:10 प्रसारित होणार असल्यानं 8:05 प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र आज रात्री 8 प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
2: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडंट्स, बाष्पक वापरकर्ते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8-10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन. बॉयलर इंजिनियर्स, अटेंडंट्स, बाष्पक वापरकर्ते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8-10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधनाची निवड केली. स्मृती मंधाना 2013 भारतासाठी खेळत आहे. तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या 6 महिला खेळाडू पश्चिम रेल्वेच्या सेवेत असून आज मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णपदक विजेत्या संघातल्या हॉकीपटू नवनीत कौर आणि सुनेलिता टोप्पो, कबड्डीपटू सोनाली शिंगटे आणि राजराणी तसंच नेमबाज सोनल मस्कर आणि कुस्तीगीर अंतिम पंघाल यांचा त्यात समावेश होता. या सोहळ्यात या 6 जणींनी आपापले अनुभवही कथन केले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याची तक्रार करणारे उमेदवार समाजकंटक नाहीत आणि भरती परीक्षा निपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं आज मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं. एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थी पुण्यात निदर्शनं करत आहेत त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याची तक्रार करणारी याचिका न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या पीठासमोर दाखल झाली आहे.

0: आहे. त्यावर न्यायालयानं आज हे मत नोंदवलं. एमपीएससी किंवा इतर कोणतीही परीक्षा निपक्षपातीपणे आणि पूर्णपणे गैरप्रकारमुक्त असल्याची हमी राज्य शासनानं दिली पाहिजे. त्यात काही घोटाळा असेल असं वाटलं तर त्याचा निषेध करणं हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे असं न्यायालयानं स्पष्ट केलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात एफआयआर दाखल करणार नाही असं पोलिसांच्या वतीनं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं. आंदोलनाच्या मागण्यांची दखल घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्याचा आराखडा शासनानं येत्या 3 आठवड्यात सादर करावा असे निर्देश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या एका संघटनेनं निदर्शनं थांबवण्याची तयारी दर्शवली तर इतर 2 संघटनांनी निदर्शनं महानगरपालिका सांगेल त्या ठिकाणी करण्याची तयारी दाखवली आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्र आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि बीडीडीएस पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतुसे, 7 डिटोनेटर आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. याशिवाय वॉकी टॉकी संच, मॅग्झिन आणि इतर माओवादी साहित्यही आढळलं. यातलं काही साहित्य घटनास्थळी नष्ट करण्यात आलं. नापिकी आणि कर्जबाजारीमुळे लातूर जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. जीवन गव्हाणे असं त्यांचं नाव आहे. गव्हाणे यांच्यावर 1.5 लाखांचं कर्ज होतं. कर्ज परतफेडीच्या ताणातून त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात प्रथम. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8 वाजता आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ईसीआय नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसह 558 किलोहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:12 झालेली आहे.
3: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
4: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
5: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला.
6: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या. शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
7: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
6: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
7: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
6: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
7: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. या अडीच दशकांच्या वाटचालीत देशाच्या विकासाला आकार देताना त्यांनी उत्पादन क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या संकल्पाला दिशा देण्याचं काम केलं. याच अनुषंगानं त्यांनी केलेल्या कामांचा विश्लेषणात्मक आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमधून घेणार आहोत. श्रोते हो, शासनाचे प्रमुख म्हणून आपल्या अडीच दशकांच्या वाटचालीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्पादन क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या संकल्पाला धोरणात्मक दिशा देण्याचं काम केलं. उत्पादन क्षेत्राचा कायापालट करण्याच्या उद्देशानं त्यांनी महत्वाच्या विविध क्षेत्रांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना लागू केली. मेड इन इंडिया, व्यवसाय सुलभता आणि एक खिडकी धोरणाअंतर्गत नव्या उद्योगांच्या सुलभ उभारणीसाठी परवानग्या ते प्रत्यक्ष स्थापनेपर्यंतच्या असंख्य जाचक नियम अटी रद्द करत या प्रक्रियेचं सुलभीकरण केलं. संसाधनांची सहज उपलब्धता सुनिश्चित केली. यामुळे देशात उत्पादन क्षेत्रातल्या उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार झालं. एका अर्थाने भारताला उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने त्यांनी अनुकूल धोरणं आणि योजनांच्या माध्यमातून भक्कम पाया रचला. याचविषयी अधिक सांगताहेत उद्योजक आणि ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे मानद महासचिव भावेश मारू.
1: भारताला उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने अनेक महत्वपूर्ण धोरणात्मक निर्णय आणि उपक्रम राबवले आहेत. या प्रयत्नांचा मुख्य उद्देश केवळ देशांतर्गत उत्पादन वाढवणे हा नाही, तर भारताला जागतिक उत्पादन साखळीतील एक महत्वाचे केंद्र बनवणे, स्थानिक उद्योगांना बळ देणे आणि मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण करणे हा होय. यासाठी सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल तो म्हणजे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानाचा. मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशातच उत्पादन करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला. परदेशातून तयार वस्तू आयात करण्याऐवजी त्या वस्तूंचे उत्पादन भारतात व्हावे, भारतीय उद्योगांनी आपली उत्पादन क्षमता वाढवावी आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादने स्पर्धात्मक व्हावीत हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. यानंतर आत्मनिर्भर भारत अभियानाने या प्रयत्नांना आणखी व्यापक दिशा दिली. आत्मनिर्भरतेचा अर्थ जगापासून वेगळे होणे असा नाही, तर भारताची उत्पादन क्षमता, तंत्रज्ञान कौशल्य आणि पुरवठा साखळी मजबूत करून जगाशी अधिक सक्षमपणे स्पर्धा करणे असा त्याचा अर्थ आहे. या दिशेने अत्यंत महत्वाची ठरलेली योजना म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह म्हणजेच पीएलआय योजना. पीएलआय योजनेअंतर्गत उत्पादन वाढवणाऱ्या पात्र कंपन्यांना त्यांच्या अतिरिक्त उत्पादनाशी जोडलेले प्रोत्साहन दिले जाते. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल, ऑटोमोबाईल आणि ऑटो कॉम्पोनंट, सोलर मॉड्यूल्स, टेक्सटाईल्स

0: अशा विविध क्षेत्रामध्ये देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारताच्या आत्मनिर्भरतेकडे एमएसएमई क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. देशभरातील लाखो सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे उत्पादन निर्यात आणि सेवा आणि रोजगाराचे मोठे केंद्र आहेत. सरकारकडून एमएसएमई क्षेत्रासाठी कर्ज सुविधा, क्रेडिट गॅरंटी, तंत्रज्ञान सुधारणा, कौशल्य विकास, डिजिटलायझेशन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या विविध उपाययोजना जसं जेम पोर्टल असेल करण्यात आलेल्या आहेत. सरकारी खरेदीमुळे एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचाही प्रयत्न झाला आहे. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळाले तर त्याचा परिणाम थेट रोजगारावरती होतो. एखादा उद्योग वाढला की त्याच्याशी संबंधित अँसिलरी युनिट वाढतात, म्हणजे पूरक उद्योग निर्माण होतात. वाहतूक, पॅकेजिंग, देखभाल, सेवा, लॉजिस्टिक आणि इतर क्षेत्रामध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध होतात. म्हणूनच आत्मनिर्भर भारत ही केवळ सरकारची योजना नाही, ती उद्योग, कामगार, उद्योजक, एमएसएमई आणि सामान्य नागरिक यांच्या सहभागातून पुढे जाणारी एक व्यापक प्रक्रिया आहे.
1: श्रोते हो, तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातली आत्मनिर्भरता देशाच्या आर्थिक सुरक्षेचा कणा असल्याचं ओळखून प्रधानमंत्र्यांनी तंत्रज्ञान क्षेत्राशी संलग्न उत्पादनालाही प्राधान्य दिलं. त्यामुळेच कधी काळी सर्वाधिक मोबाईल आयात करणारा आपला देश आज जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक आणि मोठा निर्यातदार देश बनला आहे. 76,000 कोटी रुपये तरतुदीच्या इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या माध्यमातून देशातच चीप निर्मितीचे 5 पेक्षा जास्त प्रकल्प आकाराला येऊ लागले आहेत. इतकेच नाही तर कृत्रिम बुद्धिमत्ता, मोटार वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी लागणाऱ्या घटकांच्या स्वदेशी उत्पादनांनीही नवी दिशा घेतली आहे. प्रधानमंत्र्यांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरू केलेल्या तंत्रज्ञान क्रांतीबद्दल अधिक सांगताहेत उद्योजिका आणि ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सदस्य माया वांगणकर.
2: आजच्या काळात कोणत्याही देशाची आर्थिक ताकद ही केवळ त्याच्या नैसर्गिक साधन संपत्तीवर किंवा पारंपरिक उद्योगांवर अवलंबून नसते, तर त्या देशाची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील क्षमता किती मजबूत आहे यावरही ती अवलंबून असते. त्यामुळे भारतासाठी तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरता ही केवळ एक गरज नाही, तर विकसित भारताच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे. गेल्या काही वर्षात भारताने तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. याचे सर्वात ठळक उदाहरण म्हणजे मोबाईल हँडसेटचे देशात होणारे उत्पादन. काही वर्षापूर्वी भारतात वापरल्या जाणाऱ्या मोबाईल फोनपैकी मोठा हिस्सा परदेशातून इम्पोर्ट केला जातो. आज परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. भारतातच मोबाईल हँडसेटचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे आणि भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. एवढेच नव्हे तर भारतातून मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा बदल केवळ मोबाईल असेंबल करण्यापुरता मर्यादित नाही. मोबाईल उत्पादनासाठी लागणारे विविध घटक जसे की चार्जर, डिस्प्ले, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट, पॅकेजिंग, टेस्टिंग यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उद्योगाची क्षमता विकसित होतात. यामुळे मोठ्या कंपन्यांसोबतच एमएसएमई क्षेत्रालाही नवीन व्यवसायाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. याच अनुभवातून भारताने आता तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचे पुढचे महत्वाचे पाऊल उचलले आहे आणि ते म्हणजे सेमीकंडक्टर क्षेत्र. आज मोबाईल फोन पासून कम्प्युटर, ऑटोमोबाईल पासून मेडिकल इक्विपमेंट आणि संरक्षण तंत्रज्ञानापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत जवळपास प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानासाठी सेमीकंडक्टर आवश्यक आहे. म्हणूनच भारताने इंडिया सेमीकंडक्टर मिशन सुरू केली. देशातच सेमीकंडक्टर उत्पादनाचे इकोसिस्टम उभारण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. देशात सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन, असेंब्ली, टेस्टिंग आणि पॅकेजिंग सारख्या क्षेत्रांमध्ये प्रकल्प उभारले जात आहेत. याचा सर्वात मोठा फायदा असा होईल की भविष्यातील महत्वाच्या तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या आवश्यक घटकांच्या पुरवठ्यासाठी भारताला पूर्णपणे परदेशावर अवलंबून राहावे लागणार नाही. सेमीकंडक्टर उद्योगामुळे केवळ उत्पादन वाढणार नाही तर उच्च कौशल्याच्या रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. डिझाईन, इंजिनिअरिंग, रिसर्च, मॅन्युफॅक्चरिंग, टेस्टिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असेल. त्यामुळे भारतातील तरुणांसाठी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी संधी निर्माण होणार आहे. आता आपण भविष्यातील तंत्रज्ञानाचा विचार केला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय हे त्यातील सर्वात महत्वाचे क्षेत्र आहे. AI, रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग

0: याचा वापर शिक्षण, शेती, वाहतूक आणि प्रशासन अशा अनेक क्षेत्रांमध्ये वाढणार आहे. या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेले चिप्स, प्रोसेसर्स, सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट्स आणि इतर सगळे बाकीचे हार्डवेअर भारतातच विकसित आणि उत्पादित करण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. आपल्या तरुणांमध्ये कौशल्य विकसित करणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे तितकेच महत्वाचे आहे. आज मोबाईल उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती ही तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेची सुरुवात आहे. सेमीकंडक्टर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या क्षेत्रांमध्ये भारताने पुढील दशकात जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. थोडक्यात काय, भारताने केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक न राहता तंत्रज्ञान विकसित करणारा, त्याचे उत्पादन करणारा आणि संपूर्ण जगाला तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्सची उत्पादने निर्यात करणारा देश बनणे हे खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट असणे गरजेचे आहे. माझ्या मते भारताचा प्रवास आता मेक इन इंडिया पासून रिसर्च, डिझाईन, डेव्हलप अँड मेड इन इंडिया कडे झाला पाहिजे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी धोरणामुळेच आज देशात सागरी मालवाहतूक आणि व्यापारी जहाज बांधणीलाही मोठं बळ मिळालं आहे. दुसरीकडे वस्त्रोद्योगाला नवी दिशा देण्यासाठी अमरावतीत पीएम मित्रा मेगा टेक्सटाईल पार्क साकारत आहे. या व्यतिरिक्त औषध निर्माण क्षेत्रासाठीच्या बल्क ड्रग्ज पार्कच्या माध्यमातून कच्च्या मालासाठीची आत्मनिर्भरता, खेळणी उद्योगातली आयातीमध्ये झालेली 70% घट आणि निर्यातीतली वाढ, तसंच अवजड अभियांत्रिकी आणि रसायने क्षेत्रातली स्वदेशी उत्पादनं या सर्व बाबी उत्पादन क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेला पूरक ठरल्या आहेत. प्रधानमंत्र्यांच्या याच प्रगतीशील धोरणाबद्दल अधिक सांगताहेत उद्योजक आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सदस्य निखिल गुर्जर.
2: 2015 ते 2026 जहाज बांधणीसाठी आर्थिक सहाय्य धोरण म्हणून एक सुरू केलं होतं मोदी सरकारने. तर त्याच्यात कसं होतं की 4000 कोटीचं एक बजेट त्यांनी दिलं होतं 2015 मध्ये आणि त्यात 20% मदत देत होतो म्हणजे शिप बिल्डिंग जे करायचे त्यांच्यासाठी. मार्च 2026 पर्यंत 288 करार त्या स्कीमच्या अंतर्गत साईन केले गेले आणि ह्याच्यात जवळजवळ 456 जहाज होते आणि ह्याची ओव्हरऑल आउटले जी होती ती जवळजवळ 20,000 कोटीची होती. 2025 ते 2036 जहाज बांधणी आर्थिक सहाय्य योजना आली, म्हणजे धोरण आधी होतं आणि आता ती योजना आली. त्या योजनामध्ये कसं आहे की जवळजवळ 25,000 कोटीचा तो आउटले आहे, 70,000 कोटी टोटल आपलं पॅकेज आहे त्यात या योजनेचे जवळजवळ 25,000 कोटी आहेत. मग मॅरिटाईम डेव्हलपमेंट फंड, ह्याच्यात कसं आहे की ज्या कंपनींना अजून इन्व्हेस्ट करायचं आहे, इन्व्हेस्ट करायचं म्हणजे त्यांना ते फंड रेजिंगसाठी इक्विटी मध्ये गव्हर्नमेंट पार्टिसिपेट करते, म्हणजे मॅरिटाईम इन्व्हेस्टमेंट फंड सुरू केलं त्यांनी. याच्यात 49% पर्यंत गव्हर्नमेंट इन्व्हेस्ट करू शकते आणि त्या इक्विटी फंडिंगसाठी 25,000 कोटी आहेत. आणि शिप बिल्डिंग डेव्हलपमेंट स्कीम म्हणजे क्लस्टर्स जे आपण ऐकतो, तसं शिप बिल्डिंग क्लस्टर्ससाठी जवळजवळ 20,000 कोटी त्यांनी त्याच्यात अलोकेट केलं होतं. आता याच्यात 2024 मध्ये आपण एकाच वर्षाचं आपण बोलू, 2024 ते 2025 आपण बोलू, 41,000 ग्रॉस टनेज जो होता तो 2025 मध्ये 58,000 ग्रॉस टनेज झाला. कापड आणि वस्त्र उद्योग या क्षेत्राबद्दल बोलू, ह्या क्षेत्रात आपलं 5F मॉडेल राबवलं गेलेलं आहे आणि त्याच्यासाठी पीएम मित्र नावाची एक स्कीम आहे, प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल. अमरावती मध्ये एक चांगलं उदाहरण आहे, तिथे 1020 एकर ऑलरेडी घेतले गेले, 700 कोटी पर्यंत ते प्रकल्प ऑलरेडी ते अंमलबजावणी अंतर्गत आहे ऑलरेडी तेवढं, आणि 120 टन दरवर्षी तिथे मॅन्युफॅक्चर करण्यासाठी कार्बन फायबर टेक्नॉलॉजीचा एक डेमॉन्स्ट्रेशन प्लांट पण येतोय अमरावती क्लस्टरमध्ये. आता आपण औषध निर्माण व आरोग्य क्षेत्राबद्दल बोलू, ह्या क्षेत्रात मेनली प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजे जे आपण बनवतो आणि विकतो, तर जे उदाहरण या वर्षी मी बनवलं 100 कोटीचं मी विकलं, पुढच्या वर्षी मी 150 कोटी मी विकलं, म्हणजे हा 50 कोटीचा जो वाढ आहे त्या वाढचं आपल्याला एक पर्सेंटेज मिळतं सरकारातर्फे. आणि ह्या वाढचा जो पर्सेंटेज जो आपल्याला भेटतो याला प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह

0: इन्सेंटिव्ह स्कीम म्हणतात. आणि औषध निर्माण क्षेत्रात हा तर खूपच मोठ्या प्रमाणाने वापरला जातोय.
1: श्रोते हो, एकूणात कधी काळी जगाचा ग्राहक असलेल्या भारताला जगाचं उत्पादन केंद्र ही ओळख मिळवून देत उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करणं हेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक वाटचालीचं सार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन प्राजक्ता कासले.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आमचं शेत आमचं शिवार.

मंडळी नमस्कार. मंडळी, आज आहे बुधवार. भारतीय सौर 15 भाद्रपद शके 1948 अर्थात दिनांक 7 ऑक्टोबर 2026. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया दुष्काळी परिस्थितीत पशूंचं चारा व्यवस्थापन याविषयी. डॉक्टर शिवकुमार यंकम, पशुवैद्यकीय अधिकारी देगलूर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात श्रावण यशवंते यांनी गायलेलं हे छानसं गीत.

0: मंडळी, आताच आपण श्रावण यशवंते यांनी गायलेलं गीत ऐकलं. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया दुष्काळी परिस्थितीत पशूंचं चारा व्यवस्थापन याविषयी डॉक्टर शिवकुमार यंकम, पशुवैद्यकीय अधिकारी देगलूर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी नमस्कार. मंडळी, आपल्याला माहितच आहे सध्याला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, पाऊसकाळ खूप कमी झालेला आहे आणि आपण सर्वांवरच चिंतेचे ढग आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. सर्व शेतकरी बांधव चिंताग्रस्त आहेत, आता पुढे काय होणार. मंडळी, पुढे काय होणार ही चिंता तर सर्वांनाच आहे, परंतु मंडळी जी परिस्थिती निर्माण होणार आहे किंवा झालेली आहे त्याला तोंड तर देणं गरजेचंच आहे, नव्हे ते आपलं कर्तव्यच आहे. मंडळी, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये कमी पाऊस, पावसातील खंड आणि पाण्याची कमतरता यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत शेतीबरोबरच पशुधनावरही मोठा परिणाम आपल्याला बघायला मिळतो. हिरव्या चाऱ्याची कमतरता, वाळलेल्या चाऱ्याचे वाढलेले दर, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि वाढत्या उष्णतेचा ताण यामुळे आपल्या पशुपालकांसमोर खूप मोठ्या अडचणी निर्माण होताना आपण पाहतोय. मंडळी, आज आपण ह्याच दुष्काळ सदृश्य परिस्थिती आपण ज्याला म्हणतो या दुष्काळी परिस्थितीवर आपण कशी मात करू शकतो, दुष्काळी परिस्थितीत पशूंचं आपल्या पशुधनाचं चारा व्यवस्थापन आहे या विषयावर आज आपण निश्चितच माहिती घेणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर शिवकुमार रामराव यंकम, पशुवैद्यकीय अधिकारी देगलूर. सरांचा या पशुधनाविषयी खूपच चांगला अभ्यास आहे, तर आपण या दुष्काळी परिस्थितीमध्ये आपल्या पशुधनाचं चारा व्यवस्थापन कसं करू शकतो, पशुधनाचं व्यवस्थापन कसं करू शकतो आणि ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, काही होणार आहे, याहीपेक्षा वाईट परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावं लागू शकतं, तर यावर आपल्याला काय काय उपाययोजना करता येतील याबद्दल आज आपण सरांकडून निश्चितच माहिती घेऊयात. तेव्हा मी आपणा सर्वांतर्फे डॉक्टर यंकम सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: सर, सध्याची परिस्थिती खूप वाईट आहे असं म्हणायला हरकत नाही. आता जरी अजून पाऊसकाळ संपलेला नाहीये तरी पण आपल्याला दुष्काळाचे चटके जाणवायला लागलेत असंही म्हणता येईल आणि दुष्काळ सदृश परिस्थिती आपल्याला समोर दिसतेय. सर, हे करत असताना माणसं कसं तरी जगू शकतात, काही ना काहीतरी करून या ठिकाणावरून त्या ठिकाणी जाऊन काहीतरी करून जगू शकतात, परंतु सर प्रश्न आहे पशुधनाचा, पशुधनाच्या चाऱ्याचा आहे, पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न आहे. शेतकरी बांधवांसमोर खूप हे मोठे प्रश्न आहेत सर, आणि त्यातच या पशुधनाचं संगोपन करत असताना खूप नाकी नऊ येत असतात. तर सर, आज आपण आपल्या चर्चेला सुरुवात करत असताना मी पहिला प्रश्न तुम्हाला मी हा करू इच्छितो की ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे दुष्काळी परिस्थिती, तर या दुष्काळी परिस्थितीमध्ये सर आपलं जे पशुधन आहे या पशुधनावर नेमका काय परिणाम होऊ शकतो याबद्दल आपण काय सांगणार?
1: जसं सर आपण आताच म्हटलं की दुष्काळात अन्न पाण्याची टंचाई झाल्याच्या नंतर आपण कुठल्या तरी पद्धतीने आपण त्यावरती उपाययोजना करतो, पण पशुधनाच्या बाबतीत काय, कारण पशुधनासाठी चारा लागतो. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा खूपच कमी झालेला आहे. एव्हाना महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तर सरासरीच्या 50% पाऊस कमी झालेला आहे, काही जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 21% तरी. आपण एव्हरेज जरी काढलं तर असं म्हणू शकतो की आपण 25% सरासरीच्या पाऊस हा कमी झालेला आहे संपूर्ण राज्यामध्ये.
0: 25%
1: कमी झालेला आहे, काही जिल्ह्यांमध्ये 58%, काही जिल्ह्यांमध्ये 21-20, तर आपण एक सरासरी 20-25% आपण गृहीत धरूया. अशा परिस्थितीमध्ये सर पशूंना जे आवश्यक चारा लागतो, पाणी लागतं पिण्यासाठी, स्वच्छ पाणी लागतं, ह्या सर्व गोष्टींची मोठी अडचण निर्माण झालेली आहे सर. आणि या सर्व गोष्टींचा पशूंच्या

0: आरोग्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारे परिणाम होतो. सर्वात पहिला परिणाम म्हणजे सर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी आहे, उपलब्ध चारा वाळतो जो आहे तो, आणि त्याची पौष्टिकता कमी होते, आणि वाळलेला चारा आणि त्याचे पशुखाद्याचे जे भाव आहेत ते वाढत चाललेले सर. आणि दुसरी महत्वाची समस्या म्हणजे ह्या परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता. यावर्षी पुरेसा पाऊसच झाला नसल्यामुळे नदी नाल्यांमध्ये जे तलावांमध्ये जे पाणी साठायला होतं त्यांच्या पातळीमध्ये घटच होत आहे, वाढ व्हायच्या ऐवजी घट असल्यामुळे. आणि आता ऑक्टोबर चालू आहे, पुढचे 6 ते 7 महिने ह्या सर्व परिस्थितींना पशुधनाला तोंड द्यायचं आहे, यावना शेतकऱ्यांना तोंड द्यायचं आहे. त्यामुळे पशुधनावरती पाण्याचा पण तुटवडा जाणवणार आहे. त्यांना स्वच्छ पाणी जर नाही मिळालं तर त्यांचं खाद्य सेवन कमी होतं, पर्यायाने दूध उत्पादन कमी होतं त्यांचं, शरीराचं वजन घटतं त्यांच्या, आणि रोगप्रतिकारक शक्ती जी आहे जनावरांची ती कमी होऊन त्यांच्या प्रजननावरती सुद्धा परिणाम होतो सर. म्हणून दुष्काळाच्या काळात उपलब्ध चारा जो आहे तो देण्यावर विचार न करता कमी चाऱ्यामध्ये किंवा कमी उपलब्ध चाऱ्यांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त त्यांना कसं पोषण मूल्य देता येईल ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आपण.
1: बरं सर, दुष्काळी परिस्थिती आहे, या दुष्काळी परिस्थितीमध्ये आपल्या पशुपालकांनी नियोजन करताना सर्वप्रथम काय करावं? बरं,
0: हा जो दुष्काळ सदृश परिस्थिती आहे किंवा नैसर्गिक स्थिती आहे सर, ही तर आपण टाळू शकत नाही, पण ही परिस्थिती येते तर त्याचा आपल्याला उपाययोजना करावी लागतील किंवा त्याच्याबद्दल विचार करावा लागेल. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांनी किंवा पशुपालकाने आपल्याकडे किती जनावरं आहेत, ती कोणत्या प्रकारची आहेत, त्यांना लागणारा चारा आपल्याकडे उपलब्ध आहे का त्याचा अंदाज घ्यायला पाहिजे. आणि जनावरांचं प्राधान्यक्रम म्हणजे जसं की दुधाळ जनावर आहेत, गाभण जनावर आहेत, वाढत्या कालवडी आहेत, गोरे आहेत किंवा चांगले बैल आहेत, ठीक आहे, ह्या सर्वांचा आपण प्राधान्यक्रम ठरवायचा आहे. आणि हा प्राधान्यक्रम ठरवल्यामुळे काय होईल की जे अनुत्पादक जनावरे आहेत त्या जनावरांच्या अनावश्यक असल्यामुळे सर्व जनावरांना चारा हा विभागून येणार नाही. त्यामुळे आपल्याला प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. गाभण जनावरांना, दुधाळ जनावरांना अधिकचं पोषण लागेल, वाढत्या कालवडींना अधिकचं पोषण लागेल, आणि जी उत्पादनक्षम जनावरं आहेत त्यांना आपण मेंटेनन्स किंवा आहे त्या स्वरूपामध्ये त्यांना गुजारा करण्यासाठीचा आपण चारा देऊ शकतो. ह्या पद्धतीने जर प्राधान्यक्रम ठरवला आपण तर काय होईल की वर्षभर किंवा यवना जे पुढचे 6-7 महिने आहेत त्या बाबतीत आपले पशुपालक ते नियोजन करू शकतील.
1: बरं सर, आता सध्याला हिरवा चारा कमी आहे असं नाही म्हणता येणार, परंतु सर कालांतरानं हिरवा चाऱ्याची जी कमतरता आपल्याला जाणवू शकते.
0: हो
1: तर सर, समजा हिरवा चारा कमी आपल्याकडे आहे तर याच्यावर आपल्याला पर्याय काय देता येतील सर?
0: सर, हिरव्या चाऱ्याची कमतरता जर जाणवत असेल तर उपलब्ध स्थानिक म्हणजे आपल्याकडे जे काही उपाय करता येतील आपल्या लेवलवरती आपल्या पद्धतीने तर त्या कराव्यात. पहिल्यांदा उदाहरणार्थ आपल्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, बोर असेल, विहीर असेल जे त्यांच्या लेवलवरती आहे, तर ते शेतकरी मका, ज्वारी, बाजरी, शुगर ग्रेज, न्यूट्रीफीड आहे, नेपियर गवत आहे, हे जे कमी पाण्यावरती आणि सकस जे हिरवे चारे आहेत सर, ह्याची जर लागवड केली त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये एक जनावरांना एक पुरेल असा हिरवा चारा ते उगवू शकतील. आणि ज्या भागामध्ये आपल्या उसाचं उत्पादन होतं त्या भागामध्ये जे उसाचे वाडे असतात त्यांचा पण ते वापर करू शकतात. हा, पण इथे एक मी सांगेन पशुपालकांना की जर आपण उन्हाळ्यात हिरवा चारा म्हणून जर उसाच्या वाड्याचा वापर आपण जास्त करत असाल तर त्याच्यावर थोडीशी ट्रीटमेंट म्हणा किंवा प्रक्रिया करणे गरजेचं आहे, जेणेकरून काय होईल की त्या चाऱ्याची जी पाचन क्षमता आहे ती वाढेल आणि जनावरांना पुढच्या वेतामध्ये कॅल्शियमची आणि फॉस्फरसची कमतरता भासणार नाही. कारण उसाचे वाढे जे आहेत सर ते जनावरांना दीर्घकाळ जर खाऊ घातले आपण तर ते त्याच्यामध्ये ऑक्झलेट नावाचा घटक असतो, त्या घटकामुळे काय होतंय की पुढच्या वेताला जनावर गाभण राहण्यास अडचण येते, त्यांना दुग्धज्वर वगैरे होऊ शकतो. त्यामुळे जी चुन्याची निवळी आहे किंवा गुळाचं पाणी जे आहे आणि थोडंसं मीठ आहे ते आपण वाडा जे उसाचे वाडे आहेत ते पसरून त्याच्यावरती फवारणी करायची आणि ते वाळल्याच्या नंतर थोड्या वेळाने जर आपण उसाचे वाडे ते खाऊ घातले तर एकतर जनावरांना ते चविष्ट लागेल आणि त्याचे पाचन जे द्रव्य आहेत ते जनावरांच्या पोटात चांगल्या पद्धतीने शोषून घेतले जातील.
1: छान छान छान सर. बरं सर, पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की आता आपण वाड्यांबद्दल सांगितलं, बरं सर, आता उपलब्ध आपल्याकडे जे वाळलेला चारा आहे या उपलब्ध वाळलेल्या चाऱ्याची पौष्टिकता आपल्याला वाढवण्यासाठी काय करावं लागेल?
0: नक्कीच सर, कारण आपल्याकडे जो आता खरीप हंगाम चालू आहे त्याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन घेतलेलं आहे, उडीद घेतलेलं आहे, मूग घेतलेलं आहे, ठीक आहे, आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी तूर पण घेतलेली आहे. हे पीक जेव्हा काढणी होईल किंवा बऱ्याच शेतकऱ्यांची ती काढून पण झालेली आहे. त्याची उडीद मुगाचं गुळी आहे, भुसकट आहे, ते फेकून न देता किंवा इकडे तिकडे पडून त्याला बुरशी लागण्याच्या पेक्षा आपण त्याच्यावर जर छोट्या छोट्या काही प्रक्रिया केल्या ते चांगल्या

0: व्यवस्थित कोरड्या ठिकाणी स्वच्छ ठिकाणी जर आपण त्याला साठवून ठेवला तर तो चारा आपल्या जनावरांना ह्या पूर्ण उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये एका चांगल्या पद्धतीने आपल्याला तो वापरता येईल. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय करता येईल सर आपल्याला की त्या चारा प्रक्रिया करता येईल. चारा प्रक्रिया म्हणजे नेमकं काय की आपल्या शेतकऱ्यांच्या मनात एक भीती असते की युरिया नाव ऐकलं की भीती असते की फक्त शेतीच्याच वापरासाठी आहे, जनावरांना ते कसं खाऊ घालायचं. पण एक कमी प्रमाणामध्ये वापरल्याच्या नंतर युरिया प्रक्रिया जर केली आपण त्या चाऱ्यावरती वाळलेल्या चाऱ्यावरती तर ते एक अतिशय पाचक आणि एक उत्तम चारा बनतो.
1: खूप छान, खूप छान सर. बरं सर, आता आपण चाऱ्यावर प्रक्रिया करून आपण चारा आपल्या जनावरांना पुरवू शकतो सांगितलं. पण सर, हे उपलब्ध आपल्याकडे जे चारा आहे या चाऱ्याचं संवर्धन आणि प्रक्रिया कोणत्या कोणत्या प्रकारे केली जाते? बरं,
0: ठीक आहे सर. उपलब्ध चाऱ्याचे संवर्धन जे आपण म्हणतो सर, आपण आता जास्त बघितलं की सर युरिया ट्रीटमेंट बघितली, आपण युरिया प्रक्रिया बघितली, त्या पद्धतीने सर जी प्रचलित पद्धतच आहे पण ती आपल्या पशुपालकांना त्या प्रक्रियेवरती जास्त विचार करण्याची सर आता गरज आहे. ती म्हणजे मुरघास. पश्चिम महाराष्ट्रात इवन आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या मुरघासाचा बऱ्यापैकी वापर वाढलेला आहे. तर मी आपल्या माध्यमातून पशुपालकांना आवाहन करतो की आपण पण या मुरघासाबद्दल विचार केला पाहिजे. मुरघास म्हणजे काय सर नेमकं, की उदाहरण घ्या की आपलं जसं आपण आंब्याचं रायतं मुरंबा घालतो त्याला मुरवतो आणि त्याच्यानंतर ते खायला चविष्ट लागतं,
1: वर्षभर खातो,
0: वर्षभर खातो, त्याच पद्धतीने सर जेव्हा आपल्या शेतीमध्ये किंवा आपल्या परिसरात हिरवा चारा मुबलक प्रमाणात आहे तो हिरवा चारा मुबलक असलेला आपण तो काढायचा आहे शेतीमधनं. काढल्याच्या नंतर सर त्याला एक प्रक्रिया आहे, कडबाकुटीने बारीक करणे आणि हवाबंद त्याच्या मोठ्या मोठ्या पिशव्या येतात सर, जवळपास 100 किलोच्या किंवा एव्हाना 500 किलोच्या पण मोठ्या सायलेज बॅग येतात, त्याला आपण सायलेज बॅग म्हणतो. त्या सायलेज बॅगमध्ये आपण कुट्टी करून जसं आपण अगोदर एका पिशवीमध्ये किंवा पोत्यामध्ये कापूस तुडवायचे त्या पद्धतीने तो चारा एक जीव असा तुडवायचा, त्याच्यामध्ये हवा शिल्लक ठेवायची नाही आणि त्याच्यामध्ये एक लायनर असतं प्लास्टिकचं जेणेकरून की बाहेरच्या हवा आत जाऊ नये आणि त्याला त्या पद्धतीने लाइनर असतं. ते पूर्ण तुडवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मग आपण थोडंसं सायलेज कल्चर म्हणतात त्याला, त्यामध्ये चांगले उपयोगी जीवाणू असतात, त्याच्यामध्ये आपल्याकडे ते अवेलेबल उपलब्ध नसेल तर आपण ताक आहे, गुळाचं पाणी आहे, ते दर थरावरती थर शिंपडायचं आणि तुडवत तुडवत पूर्ण पिशवी भरल्याच्या नंतर ती पिशवी म्हणा किंवा त्याला बॅगच म्हणू शकतो आपण, 500 किलोची असती जवळपास ती, आणि त्याला एकदम पॅक बांधून ठेवायचं आणि ते त्याच्यावरती वजन ठेवायचं. वजन ठेवल्याच्या नंतर आपण ते जे चारा काढणार आहे 45 दिवस 50 दिवसाच्या नंतर ते एक सोनेरी कलरचं आंबवलेलं एक छान पद्धतीचं सर एक आचार रायतं जे म्हणू शकतो आपण त्याला, ते त्या पद्धतीत तयार होणार आहे आणि ते त्याच्यामध्ये सर्व त्या चाऱ्याची पोषक गुण ही जशीच्या तशी आपल्याला पशूंना मिळतील. ह्या गोष्टी आपण सर करू शकतोय.
1: खूप छान.
0: आणि सर इथे मी सर्वात महत्वाचं एक नमूद करू शकतो की ज्या पशुपालकांकडे सर वाळलेला चारा आहे, आपण बघतो सर गावाकडे की पेंडी शेतकऱ्यांनी काढली, पेंडी उघडली आणि पशूंना ह्याला चार काड्या त्याला चार काड्या टाकल्या, त्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याचपैकी सर 20-25% हा चारा निव्वळ वाया जातो. जनावरं जी पुढची चांगली चांगली शेंडी आहेत ते खातात आणि भेंडा सोडून देतात. मग अशा परिस्थितीमध्ये सर शेतकऱ्याला परवडण्यासारखं नाही. तर मी पशुपालकांना एवढं सांगेन जर आपल्याला शक्य असेल तर आपण नक्कीच कडबाकुट्टी वापरा. कडबाकुट्टी शक्य नसेल तर एक जुनं तंत्रज्ञान होतं सर आपल्याकडे, कात्री म्हणायचं आपण त्याला. प्रत्येक शेतकऱ्याच्या मळ्यात किंवा रानावरती कात्री असायची मोठी, तिथे पेंडीचे 2 ते 3 तुकडे
1: करायचे.
0: हो, आता तर मी म्हणे 4 तुकडे करा. 4 तुकडे केल्याने काय फायदा होईल की चारा वाया जाणार नाही आणि आपले पशु निवडक चारा खाणार नाहीत, जे बारीक बारीक आहे, चांगलं आहे, त्याला पाला आहे ते खाणार नाहीत, तर सर्वच सर्व त्यांना खायला लागेल. तिथे तुमची चाऱ्याची बचत होईल.
1: नक्कीच. बरं सर, हे आता आपण सांगितलं अगोदर हे शेतकरी बांधव ते कात्रीनं कातरून चारा करायचे, आता तुम्ही म्हणालात अजूनही जास्त बारीक जर केलं आणि त्याच्यावर सर अजून प्रक्रिया जर केली युरियाची वगैरे, अजूनही पौष्टिक चारा होऊ शकेल.
0: हो सर, नक्की.
1: जनावर आवडीनेही खातील.
0: नक्की सर.
1: खूप छान सर. बरं सर, आता आपण एक वेस्टेज चारा किंवा आपल्या उपलब्ध चाऱ्यावर प्रक्रिया करून आपण आपल्या पशुधनाला कसा द्यायचा. बरं सर, असेही काही चारा अर्थात आपण त्याला अपारंपरिक चाऱ्याचे स्रोत म्हणतोय, जसं की ओझोला आहे, हायड्रोपोनिक्स चारा आहे, हे या चाऱ्याबद्दल आपण काय सांगणार?
0: हो सर, याला अपारंपरिक चारा स्त्रोतामध्ये सर आपण बाकीच्या गोष्टींचा पण त्यात समावेश होतो, जसे की काही सुबाबुळ आहे, शेवग आहे, तुती आहे, गिरीपुष्प आहे, अंजन आहे. ठीक आहे सर, म्हणजे ह्या झाडांच्या पाल्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण असतं सर. ठीक आहे, हे पण आपण देऊ शकतोय. पण त्याचबरोबर अॅझोला आणि हायड्रोपोनिक्स हे नवीन

0: चारा उगवण्याच्या पद्धती आहेत सर, ह्या अगोदरपासूनच पशुपालक वापरत आहेत. सध्याच्या टंचाई जन्य किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये ह्या दोन गोष्टींनी आपण जर चारा पिकवला आपल्याच शेतीमध्ये किंवा शेडवरती, तर हे सर चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रथिनांचं पण पुरवठा करतील आणि आपल्याला ह्या परिस्थितीवर मात करता येईल. सर ऍज वेल एक शेवाळ वर्गीय वनस्पती आहे, ती एक जलद वाढणारी वनस्पती असून त्याच्यामध्ये प्रथिन आहेत, खनिज आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा सर त्याच्यामध्ये पशूंना त्या चाऱ्याद्वारे पुरवठा करता येतो. सर आता ह्याच्यामध्ये सर सर्वात महत्वाचं काय आहे की ऍझोला लागवड करण्यासाठी एक सावलीची आवश्यकता आपल्याला एका झाडाखाली, तिथे एक साधारण आपण सर 5x4 फुटाचा एक बेड तयार करायचा आहे, त्याच्यामध्ये ताडपत्री टाकायची चांगल्या पद्धतीची जेणेकरून पाणी खाली निचरा होणार नाही, ठीक आहे. आणि ती ताडपत्री टाकल्याच्या नंतर त्यात एक 4 ते 6 इंच अंदाजे पाणी घ्यायचं सर, त्यानंतर एक 10 किलो माती, 1 ते 2 किलो चांगलं जुनं कुजलेलं शेण आपल्या उकिरड्यातलं, ठीक आहे, आणि सिंगल सुपर फॉस्फेट वगैरे आपण त्याच्यामध्ये सर, आणि इतर खनिज मिश्रण, कारण ते आपल्याला सुरुवातीला बनवायचं आहे, हे त्याला एक त्याही आजोल्यासाठी वनस्पतीला लागवडीसाठी एक पोषक घटक आपण द्यायचा आहे सर. त्याच्यानंतर एक आपल्या कृषी विज्ञान केंद्रातनं किंवा जिथून आपल्याला उपलब्ध होईल तिथून ऍझोला कल्चर जसं आपण दह्याला विरजण आणतो त्या पद्धतीने आपल्या शेतीमध्ये पहिल्यांदाच ऍझोला उत्पादन घेण्यासाठी आपण बाहेरून उपलब्ध असेल त्या ठिकाणी ऍझोला आणून ती त्या पॉन्डमध्ये किंवा त्या बेडमध्ये टाकायचं आहे सर. 10 ते 15 दिवसात त्याची चांगली वनस्पती वाढ होते आणि पूर्ण आपला जो बेड आहे तो पूर्ण हिरवागार होऊन जातो सर. आणि 10 ते 15 दिवसाच्या नंतर तेवढ्या आकाराच्या बेडमधून सर आपल्याला 2 ते 4 जनावरं यांना पुरेल असा हिरवा ऍझोला चारा आपल्याला सर मिळेल, जो की प्रथिनांनी युक्त आहे, चांगला आहे. आणि सर आपण एक जास्तीत जास्त 2 किलो आपण आपल्या जनावरांना त्या एका दिवशी खायला देऊ शकतोय.
1: छान सर, पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की आता दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, अर्थातच पाणी कमी आहे सर, या कमी पाण्यामध्ये आणि कमी वेळामध्ये येणारी जी चारा पिकं आहेत ही कोणती आहेत, बरं आमच्या शेतकरी बांधवांना सांगा.
0: कमी पाण्यामध्ये येणारी आपली जी पिकं आहेत जी पशुपालक आपले घेतच आलेले आहेत सर, बाजरी आहे, ज्वारी आहे सर, ते जे की म्हणजे 50 ते 60 दिवस 2 महिने झाल्याच्या नंतर अंदाजे आपण त्याला कडवळ म्हणू शकतोय, ते कापणीला येतं. त्याच्या अगोदर आपण कापायचं नसतं कारण त्याच्यामध्ये एक HCN नावाचा विषारी घटक असतो, त्याला करळ वगैरे लागू शकते. म्हणून आपण साधारण असं म्हणतो की 2 महिने झाल्याच्या नंतर ते आपल्याला कापणी योग्य येतं. त्याच्यानंतर नेपियर आहे, हायब्रिड नेपियर आहे, त्याला जे ठिबक सिंचनावर चालतं, वर्षभर हिरवा चारा देईल सर. आपण एका बाजूनी कापत गेलो तर शेवटचं टोकेपर्यंत मागणं पुन्हा चारा आपल्याला परत वाढत येईल. त्याच्यानंतर सर शुगर ग्रेज आहे, मका आहे, त्याच्यानंतर न्यूट्रीफीड आहे, हे असे काही चारे चांगल्या पद्धतीचे आहेत सर, जे की सिंचन उपलब्ध असेल तर सहज 2 ते 3 कापण्या आपल्या शेतकऱ्यांना त्या चाऱ्याच्या मिळू शकतात सर.
1: छान छान, खूप छान सर. बरं सर, सध्याची परिस्थिती दुष्काळी परिस्थिती आहे, अर्थातच पाणी कमी आहे सर, या दुष्काळी परिस्थितीमध्ये कमी पाण्यामध्ये आपण आपल्या सर्व पशुधनाला जे पाण्याचं व्यवस्थापन आहे हे कसं करावं याबद्दल आपण काय सांगणार
0: सर. पशूंसाठी चारा एवढा महत्वाचा आहे, पाणी तेवढेच महत्वाचे आहे सर. त्यामुळे जरी टंचाई असेल, उन्हाळा जरी असेल, तर सर आपण पण थंडच पाणी पितो. पशूंना सुद्धा सर ते थंड पाणीच लागत असतं, त्यांना पर्याय नसल्यामुळे ते आपण जे पाणी देणार ते पिणार. परंतु जर त्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, दूध उत्पादन चांगलं ठेवायचं असेल, तर त्यांना स्वच्छ आणि थंड पाणी आपण त्यांना उपलब्ध करून द्यावे. आणि जे आपण पाणी साठवतो म्हणजे हौदामध्ये, ते हौद चांगल्या पद्धतीने धुवून घ्यावे, स्वच्छ करावेत, आणि त्याला आतून चुन्याचा एक लेअर लावावा किंवा एक चुन्याने त्याला कोटिंग करून घ्यावं सर, जेणेकरून काय की पाण्यामध्ये अतिशेवाळ वगैरे वाढणार नाही आणि पाणी खराब होणार नाही सर. अशा प्रकारे आपण पाण्याची काळजी घेऊ शकतो सर.
1: खूप छान सर. बरे सर, आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला एक असा विचारू इच्छितो की सध्याला म्हणतात ऑक्टोबर हिट,
0: हो सर,
1: गर्मी खूप वाढताना आपण पाहतोय आणि दुष्काळ म्हटलं की पाणी नसल्यामुळे सर अजूनही उष्णता वाढू शकते.
0: नक्की सर.
1: तर सर ही ऑक्टोबर हिट आणि ही उष्णता, या उष्णतेच्या ताणापासून सर आपल्या पशुधनाचं संरक्षण आपल्याला कसं करता येईल याबद्दल.
0: अशा दुष्काळ परिस्थितीमध्ये अनेकदा तीव्र उन्हाळाही जाणवतो, आपण आता अनुभवतच आहोत
1: नक्की.
0: त्यामुळे जनावरांना सर हिट स्ट्रेस म्हणजे उष्णतेचा ताण येतोय, त्याच्या त्या ताणापासून वाचवण्यासाठी आपल्या पशूंच्या गोठ्यामध्ये सर एकतर खेळती हवा असायला पाहिजे, स्वच्छ एक चांगला सूर्यप्रकाश असावा, आणि शक्यतो सर आपल्या कोट्याचं छप्पर जे आहे ते उंचीवर असावं, जेणेकरून हवा खेळती राहील, हवा इकडनं तिकडे येत जात राहील सर. आणि जर या उलटही जर बऱ्याच शेतकऱ्यांचे सर जे कोटे आहेत त्यावरती सर पत्रे असतात, मग पत्रे असतात तर आपण पत्रे तर बदलू शकत नाहीत, किंवा आपण उसाचं 5 वगैरे हे तर कारण आता हळूहळू बदलत चालल्यात.

0: ओट्याच्या पद्धती आपण त्याच्यावरती सर इन्सुलेशन करू शकतो, म्हणजे काय की जे तीव्र ऊन येणार आहे त्यापासून पशूंचा कसं आपण बचाव करू शकतो, तर आपल्या कोट्याच्या टपावरती किंवा छत्रावरती आपण कडबा आहे, गुळी आहे किंवा उसाचं पाचट जे काही आपल्या स्थानिक लेवलला उपलब्ध असेल ते त्यावरती आतरून द्यावं, जेणेकरून काय की पशूंना जास्त ऊन लागणार नाही आणि जेव्हा जेव्हा जास्त ऊन पडेल तेव्हा शक्यतो आपले पशु सकाळी चरायला न्यावेत, जेणेकरून त्यांना दुपारच्या उन्हाचा चटका लागणार नाही. आणि विशेष म्हणजे सर म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त जाणवतो त्यामुळे त्यांच्या बाबतीत हे आपल्याला काळजी घ्यावी लागेल.
1: खूप छान सर. बरं सर, आपण दुष्काळी परिस्थितीमध्ये पशुधनाचं चारा व्यवस्थापन या विषयावर खूप चांगलं मार्गदर्शन करत आहात. सर, पुढचा प्रश्न एक तुम्हाला मी असा विचारू शकतो की सध्याला पावसानं परतीला सुरुवात केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही, तर पुढची परिस्थिती खूप गंभीर निर्माण होण्याची शक्यताही सर नाकारता येत नाही. बरं सर, तर ही समजा परिस्थिती गंभीर निर्माण झाली आहे तर आपल्याला दुष्काळ पडू शकतो किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती सध्या तरी आहेच.
0: हो सर.
1: तर सर, पुढचा विचार करून जर आपण दीर्घकालीन जे दुष्काळाचं व्यवस्थापन करायचं आहे तर सर हे पशुपालकांनी कसं केलं पाहिजे, यावर उपाय काय करायला पाहिजे, काय सांगणार आपण?
0: नक्की सर, खूप महत्वाची गोष्ट आहे ही की दुष्काळ व्यवस्थापन हे केवळ दुष्काळ पडल्यानंतर सुरू होऊ नये अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की आपण दीर्घकालीन उपाययोजना केली पाहिजे सर, कारण दर 5-7 वर्षांनी ही परिस्थिती नैसर्गिक आहे ही येणारच आहे. आपण अनुभवत आहोत, 2018 साली झालं, 2015-16 साली झालं आणि आता यावर 26 आहे. तर त्या अनुषंगाने प्रत्येक पशुपालकाने सर वर्षभराचं आपण जे फॉर्डर बजेट म्हणतो म्हणजे चाऱ्याचा अंदाज आपण बांधला पाहिजे. माझ्याकडे जनावर एवढे आहेत तर मला एवढा चारा लागणारच आहे, हिरव्या चाऱ्याचं मी नियोजन कसं करेल, ह्या जर गोष्टी आपण ताळेबंद ठेवला तर दुष्काळात सुद्धा सर आपल्या जनावरांची आपण काळजी व्यवस्थित घेऊ शकतो आणि जे दूध उत्पादन आहे सर त्याच्यामध्ये खंड न पडता तुम्ही ते नियमित घेत राहाल. त्याच्यासाठी सर आपल्याला काय करावं लागेल की जेव्हा आपल्याकडे अतिरिक्त उपलब्ध चारा आहे त्या चाऱ्यात सर मुरघास किंवा सायलेज ह्या चारा पद्धतीचा अवलंब आपल्याला करावाच लागेल सर. आणि शक्य असल्यास आपल्याकडे बहुवर्षीय चारा पिके आहेत, ठीक आहे, आणि कमी पाण्यात येणाऱ्या चारा पिकांचा पण आपण आपल्या शेतीमधील त्याची लागवड करावी आणि वर्षभर पुरेल असा हिरवा चारा आपल्या शेतीमध्ये असलाच पाहिजे, कारण आपल्याला पशुपालन जे आहे ते पशुपालन केवळ पशु आहेत म्हणून करायचं नाही तर त्याच्यापासून आपल्याला काहीतरी दूध उत्पादन मिळवायचं, पशुउद्योजक बनण्यासाठी ह्या सर्व गोष्टींचा पशुपालकांनी एक चांगल्या पद्धतीने दीर्घकाळासाठी विचार करायला पाहिजे सर. आणि अजून एक आपण सांगू शकतो की आपल्याच गाव स्तरावर जसं बँक आहे तसं फॉर्डर बँक नावाची संकल्पना काही तयार करता येईल का की आपल्या गावासाठी किती चारा लागतो हे जर आपल्याच गावकऱ्यांनी आपल्याच आपापसात सर ताळेबंद करून जर ठरवलं तर आपल्या गावात सर चाराची टंचाई भासणार नाही. ह्या बाबतीत सर फॉर्डर बँक ही संकल्पना नक्कीच ते ह्याबद्दल विचार करतील. आणि ग्रामीण भागातील सर मी पशुपालकांना सांगू इच्छितो की आपल्या जे वाळलेल्या चाऱ्याचे जे हे आहेत काय म्हणतो अवशेष जसं आपण बोललोच तुरीचं गुळ काड आहे किंवा भुसा आहे गुळी आहे ठीक आहे आणि पासट वगैरे आहे हे बऱ्याच प्रमाणात गव्हाचा कोंडा आहे शेतकरी बरेचसे सर अनावधानाने जाळून टाकतात. हे जाळून टाकण्याऐवजी आपल्याकडे पशु नसतील तर आपण आपल्या गावातल्या इतर पशुपालकांना द्या आणि ते पशुपालक चांगल्या पद्धतीने ते त्याचं स्वच्छ ठिकाणी स्टोरेज करतील, साठवून ठेवतील आणि जेणेकरून गावात ज्याही पशुपालकांना गरज पडेल ते वापरू शकतील सर. ही आपल्याला एक दीर्घकालीन संकल्पना ह्याबद्दल विचार करावाच लागेल सर. आणि महत्वाचं म्हणजे जमिनीची चारा उत्पादन क्षमता जी आहे किंवा आपल्या गावात पाणी उपलब्ध किती आहे आणि पशुधनाची संख्या ह्या सर्व गोष्टीचा जर आपण सांगोपांग विचार केला तर आपण आपल्या ग्रामस्तरावरती सायलेज आहे किंवा फॉर्डर बँक आहे ह्या माध्यमातून नक्कीच दुष्काळ परिस्थितीवर मात करू शकतोय.
1: खूप छान, खूप छान सर. सर खरंच आपण आलात आणि दुष्काळ परिस्थितीमध्ये आपल्या पशुधनाचं चारा व्यवस्थापन आहे, इतरही काही उपाययोजना आहेत याबद्दल खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं. बरं सर, शेवटी जाता जाता एक प्रश्न तुम्हाला अजून एक मला विचारायचा आहे, तो म्हणजे आपण या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि आपल्या पशूंचं आपल्या पशुधनाचं चांगल्यात चांगलं संगोपन करण्यासाठी त्यांची योग्य काळजी घेण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना सल्ला काय द्याल बरं सर?
0: सर मी सर्वात महत्वाचा सल्ला देईल की आपण चर्चा केलेलीच आहे टंचाई परिस्थितीमध्ये सर आपण चाऱ्याची नासाडी टाळलीच पाहिजे सर. शक्यतो चारा कुटी करूनच वापरा, कडबा कुटी यंत्र हे आता आपल्याला वापरलं पाहिजे सर. आणि दुसरी महत्वाची म्हणजे जे चारा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचं पोषण मूल्य वाढवा, जसं आपण म्हटलो युरिया प्रक्रिया करू शकतो किंवा त्याच्यावरती गुळाचं आणि मिठाचं पाणी सुद्धा फवारून आपण ते चारा हवाबंद जरी ठेवला आणि वापरलात तरी त्याची सर पाचन क्षमता वाढते आणि त्याचे पोषण तत्वे पण वाढतात सर. चारा साठवून ठेवा,

0: पुढील येणाऱ्या परिस्थितीचा आत्ताच मागोवा घेऊन किंवा अंदाज घेऊन आपण त्या पद्धतीने तयारी करायला पाहिजे आणि तो चारा साठवून ठेवायचा आहे. पाण्याचं योग्य नियोजन करा, कारण पाण्याची टंचाई भासणार आहे आपण असं गृहित धरलं तर त्या पद्धतीने आपल्याला आत्ताच उपाययोजना कराव्या लागतील सर. आणि शेवटी मी एवढं सांगेन, दुष्काळाच्या काळात घाबरून पशुधन कमी किमतीत विकण्याची वेळ येऊ नये किंवा शेतकऱ्यांनी विकू नये, यासाठी आपण सर्व उपाययोजना करा. आपण नक्कीच या परिस्थितीवर मात करून योग्य नियोजन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
1: खूप छान सर. सर आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये आपल्या पशुधनाचं कसं संगोपन करायचं, त्यांच्यासाठी चाऱ्याचं कसं व्यवस्थापन करायचं आणि त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार सर.
1: मंडळी, आताच आपण दुष्काळी परिस्थितीत पशूंचं चारा व्यवस्थापन याविषयी डॉक्टर शिवकुमार यंकम, पशुवैद्यकीय अधिकारी देगलूर यांचे बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आणि मंडळी, याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. मंडळी, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य राहुल अत्राम.
2: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेन्री कागान आणि जपानचे केन्सो सोय यांना जाहीर. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मंधानाकडे. आणि आता बातम्या विस्तारानं. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळामध्ये आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
3: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
2: गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत अशी वाढ झाली आहे असं ते म्हणाले. जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं ते म्हणाले. आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असंही ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं. त्यांनी राजकारणाकडे राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दांमध्ये त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला. यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची, समर्पणाची, मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. भारताला 2047 विकसित राष्ट्र बनवायचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
4: भारताला आणि भारत

0: भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर्ध टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे.
1: नवी मुंबईत नेरूळ इथे सेवा ज्योती यात्रा नमो सेवा संकल्प आणि विकसित भारत संकल्प सभा आयोजित करण्यात आली. नाशिक धुळे अहिल्यानगर बीड सांगली आणि इतरत्रही विकसित भारत संकल्प सभा सेवा ज्योत यात्रा वृक्षारोपण असे उपक्रम आयोजित केले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ करत तो 5.5% केला. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहा.

सेवा संकल्प आणि विकसित भारत संकल्प सभा आयोजित करण्यात आली. नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, सांगली आणि इतरत्रही विकसित भारत संकल्प सभा, सेवा ज्योत यात्रा, वृक्षारोपण असे उपक्रम आयोजित केले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ करत तो 5.5% केला. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं यापूर्वी फेब्रुवारी 2023 रेपो दरात वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यामध्ये हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षात जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.1% राहील तर किरकोळ किंमत आधारित चलन फुगवट्याचा दर 5.2% राहील असा अंदाज आरबीआयनं वर्तवला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेन्री कागान आणि जपानचे केन्सो सोय या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. असममित सेंद्रिय संश्लेषणात होणारे अनेक रेषीय परिणाम आणि स्वयं उत्प्रेरण यातल्या संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आधुनिक रसायनशास्त्रासाठी विशेषत औषध निर्माण विकासासाठी हा एक महत्वाचा शोध आहे. 12 दशलक्ष स्वीडिश क्रोनरचा हा पुरस्कार दोन्ही विजेत्यांना विभागून दिला जाईल. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधानाची निवड केली. स्मृती मंधाना 2013 भारतासाठी खेळत आहे. तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या 6 महिला खेळाडू पश्चिम रेल्वेच्या सेवेत असून आज मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णपदक विजेत्या संघातल्या हॉकीपटू नवनीत कौर आणि सुनीलिता टोप्पो, कबड्डीपटू सोनाली शिंगटे आणि राजराणी तसंच नेमबाज सोनल मस्कर आणि कुस्तीगीर अंतिम पंघाल यांचा त्यामध्ये समावेश होता. या सोहळ्यामध्ये या 6 जणींनी आपापले अनुभव देखील कथन केले. तंत्रज्ञान हे सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचं साधन बनलं पाहिजे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. त्यांनी आज नवी दिल्लीत होणाऱ्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या निमित्तानं ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशनच्या संचालक मंडळ सदस्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. समाजाचा कोणताही घटक विकासापासून वंचित राहू नये याची खात्री करण्यासाठी तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण आवश्यक आहे असं ते म्हणाले. ग्लोबल साऊथ देशांसाठी तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. भारतीय वायुदल योग्य दिशेने वाटचाल करत आहे मात्र सध्याच्या तुलनेत वाटचालीचा वेग आणखी वाढवला जाऊ शकतो असं मत वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी व्यक्त केलं. भारतीय वायुदलाच्या 94व्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. वेगानं विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वायुदलानं आपल्या क्षमता वाढवण्याची गरज आहे असं ते म्हणाले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याची तक्रार करणारे उमेदवार समाजकंटक नाहीत आणि भरती परीक्षा निपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं आज मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं. एमपीएससी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थी पुण्यामध्ये निदर्शनं करत आहेत त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याची तक्रार करणारी याचिका न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या पीठासमोर दाखल झाली आहे. त्यावर न्यायालयानं आज हे मत नोंदवलं. बॅडमिंटनमध्ये भारताची पुरुष दुहेरीतली जोडी कृष्णप्रसाद गर्गा आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत

अनारकली फिल्म का ये गीत हसरत जयपुरी की बोल, सी रामचंद्र की धुन।